0: एफ एम बँड 101.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमामध्ये दातृत्व याविषयी प्रवीण मुळे यांचे विचार ऐकूयात.
1: दातृत्व म्हणजे देण्याची इच्छा असणं होय. मानवाचे जे अनेक सद्गुण आहेत त्यापैकी दातृत्व हा एक फार मोठा सद्गुण आहे. माणूस म्हटलं की सहकार्याची भावना ही आलीच, आणि या सहकार्याच्या भावनेतूनच हा दातृत्वाचा गुण अधिक वाढीस लागतो. एखाद्या व्यक्तीवर काही संकट गुजरलं असेल तर हा दातृत्वाचा गुण असणारी माणसं लगेच पुढे सरसावतात आणि त्याला हवी असणारी मदत करतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला अतिशय महत्व आहे. दान करणारी माणसं इतिहासात आणि पुराण काळात अतिशय प्रसिद्ध पावली आहेत. स्वप्नामध्ये सोन्याची अंगठी विश्वामित्राला दान करणारा राजा हरिश्चंद्र सर्वस्व पणाला लावून वनवास देखील स्वीकारतो, ते केवळ या दातृत्वाच्या सद्गुणाला जपण्यासाठीच. मृत्यूचे क्षण अगदी जवळ येऊन ठेपले असताना आपला सोन्याचा दात काढून देणारा महाभारतातील दानशूर कर्ण आपणास विसरता येणार नाही. केवळ गुरूंच्या सत्वपरीक्षेला उतरण्यासाठी स्वराज्याचं दानपत्र समर्थ रामदासांच्या झोळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकलं, ते केवळ अंगी असलेल्या दातृत्वाच्या सद्गुणामुळेच. दान करणं केव्हाही चांगलंच असतं, पण या दानाच्या बाबतीत वृथा दानम समर्थस्य वृथा दीपो दिवाडपीश असंही म्हटलंय. गरजू व्यक्तीलाच ती वस्तू दान केली पाहिजे. जेवण करून तृप्त झालेल्या माणसाला अन्नदान करणं व्यर्थ आहे, तर ते अन्नदान भुकेल्यांना केलं तरच दातृत्वाच्या गुणाला चांगुलपणाचा साथ चढेल. कुणाला काय दान करावं याबाबतीत विचार करावायचा झाल्यास अंधाला नेत्रदान, रोग्याला रक्तदान, परिस्थितीनुरूप श्रमदान, भूमिहीनांना भूमिदान, विद्यार्थ्यांना ज्ञानदान, लोकशाही शासन प्रणालीमध्ये मतदान, दरिद्री माणसाला धनदान, अशी कितीतरी दान हा दातृत्वाचा गुण जोपासण्यासाठी आपणास करता येतील. या दानामध्ये सात्विक दानाला अतिशय महत्व आहे. उपकाराची भावना न ठेवता देश काल आणि दान घेणाऱ्याची योग्य पात्रता लक्षात घेऊन केलेलं दान सात्विक दान समजण्यात येतं. अंध व्यक्तीला आरसा दान देणं अनुचित ठरणार नाही. दान करणाऱ्या व्यक्तीला दाता ही संज्ञा आहे आणि दाता भवती वानवा असंही एक संस्कृतमध्ये वचन आहे. म्हणजे दान करणारी माणसं कमीच असतात किंवा नसतात देखील, त्यांची वानवाच असते. हा दातृत्वाचा गुण दान घेणाऱ्याच्याही अंगी भिनावा या उद्देशानं करतल कर करे करतल कर ना करे, जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. दान करण्यासाठी हातावर हात असावा, हा हात हाताखाली नसावा, म्हणजे नेहमीच घेण्यासाठी नसावा. हाच विचार अधिक स्पष्ट करताना कविवर्य विंदा करंदीकरांनी म्हटलं आहे की देणाराने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजेच हा दातृत्वाचा सद्गुण आपल्या स्वतःच्याही अंगी भिनावा ही एक चांगली अपेक्षा माणसांकडून केली जाते.

आत्ताच आपण चिंतन या कार्यक्रमामध्ये प्रवीण मुळे यांचे दातृत्व याविषयी विचार ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफ एम बँड 101.1 MHz आपल्यासोबत आहे. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. सकाळची 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत. श्रोते हो, रंग रंग हे आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग. रंग हे केवळ दिसण्यासाठी नसून भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्थितीवर खोलवर परिणाम करतात. या रंगांमुळेच जीवनात सकारात्मक ऊर्जा, शांतता, रंजकता, प्रसन्नता येते. रंग भावना जागृत करतात, आत्मविश्वास वाढवितात, शांतता प्रदान करतात, एकाग्रता वाढवितात. रंग हे शक्ती, साहस, धोका, शांती, विश्वास, आनंद, उत्साह, ऊर्जा यांचे प्रतीक असतात. या रंगांना जवळून अनुभवण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये तर विशेष उत्सव पण साजरा केला जातो. असाच काहीसा रंग असतो अध्यात्मामध्ये. रंग प्रेमाचा, रंग ज्ञानाचा, रंग भक्तीचा. चला तर मग आपणही रंगूया किशोरी अमोणकर यांच्या सुरांच्या रंगांमध्ये.

भीमसेन जोशी यांच्या स्वरातील भक्तिरचना आत्ताच आपण ऐकली. यानंतर ऐकूया सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं त्यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं भक्तिगीत.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं मीना मंगेशकर यांनी संगीत दिलेलं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. संत जनाबाई यांच्या या भक्तिरचनेबरोबरच आम्ही आजचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:36 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्या वेळाने म्हणजे 6:40 कृषी सल्ला आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आणि 7:00 वेळ आहे देशभक्ती गीताची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधाराचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:15 सुरेली सफर सुरू होईल ती मिश्र संगीत या कार्यक्रमाची. 8:40 मैफिल सजेल ती गझल गीतांची. 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईशचा आनंद आपण घेऊ शकाल. 11:00 आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 27 आपण ऐकू शकाल आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. 11:15 लोकरंग या कार्यक्रमात शाहीर हिरामन जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी सादर केलेला गीतप्रकार आराधी आपण ऐकू शकाल. 11:45 मैफिल सजेल ती मिश्र संगीत या कार्यक्रमाची. 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, 1:00 रात्री 11:00 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दरम्यान सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार. श्रोते हो, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. याशिवाय सर्व बातमीपत्र नियोजित वेळीच प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या प्रसारणातील उर्वरित ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला हा कार्यक्रम.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात अवकाळी पाऊस, गारपीट आणि विजेचा पशुधनावर होणारा परिणाम याविषयीचा सल्ला. मंडळी, सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा जोर वाढत आहे. यामुळं वीज पडण्याच्या घटना वाढत असून मान्सूनपूर्व काळातच शेतातील मशागतीच्या वेळी जनावरांना विजेच्या धक्क्याचा सर्वाधिक धोका असतो. महाराष्ट्रात वीज पडून होणारे पशु मृत्यू सर्वाधिक आहेत. विशेषतः मराठवाडा, विदर्भातील कमी वृक्षसंख्या, उंच भाग आणि हवामान बदलामुळं येथील जनावरांना विजेचा सर्वाधिक धोका असतो. मंडळी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं जनावरांची शरीरक्रिया बिघडून थंडी, थकवा, थरथरणं आणि रोगप्रवेशाचा धोका वाढतो. वीज पडण्याच्या घटना अशा वातावरणात अधिक असून एकाच वेळी अनेक जनावरं मृत्यूमुखी पडण्याच्या घटना अनेक जिल्ह्यांमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. मंडळी, वीज पडण्याची जी कारणं आहेत ती विद्युत भार, ढगांमधील पाण्याच्या थेंबाचे आणि बर्फाच्या कणांचे घर्षण सकारात्मक आणि नकारात्मक विद्युत भार निर्माण करतं. विद्युत क्षेत्र, ढग आणि जमीन यांच्यातील विद्युत भाराचं अंतर वाढल्यानं प्रबळ विद्युत क्षेत्र तयार होतं. तापमान आणि आर्द्रता, उष्ण आणि दमट हवामान ढगांची जलद निर्मिती करतं, ज्यामुळं विद्युत भार वाढतो. भौगोलिक घटक, उंच झाडे, पर्वत किंवा धातूच्या वस्तू वीज आकर्षित करतात. मंडळी, या काळामध्ये या उपायांचा अवलंब आपण केला पाहिजे. जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नये. त्यांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीमध्ये ठेवावं. पावसाचं वातावरण आणि विजेचा कडकडाट होत असल्यास शेतातील कामकाज त्वरित थांबवून जनावरांना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी हलवावं. गोठ्यातील छत आणि भिंती धातूच्या नसाव्यात, कारण धातू वीज आकर्षित करतात. अचानक आलेल्या वादळाच्या वेळी जर आपले केस उभे राहत असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील तर आपल्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी तात्काळ जमिनीवर पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडावे. त्याभोवती हातांचा विळखा घालावा. हनुवटी गुडघ्यावर दाबून धरावी. जनावरांना खाली बसवावं. वातावरण निवळल्यानंतर तात्काळ आश्रयस्थान गाठावं. अचानक आकाशात कडकडाट होत असल्यास आणि सभोवताली फक्त झाडेच असतील तर अशा वेळी झाडांच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर जमिनीवर वाकून बसावं. जनावरं पाण्यात असतील तर तात्काळ त्यांना बाहेर काढावं. मंडळी, वीज सुवाहकांपासून सावधगिरी बाळगावी. गोठ्यातील लोखंडी पत्रे, वीज वाहक तारा किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श टाळावा. गोठ्यातील वीज कनेक्शन, विद्युत अर्थिंग योग्य आणि सुरक्षित असल्याची खात्री करावी. आकाशात गडद काळे ढग जमून कडकडाट होत असल्यास गोठ्यातील कुठलीही विद्युत उपकरणं चालू करू नयेत. पशुधनाचे गोठे, कडबाकुट्टी यंत्र आणि गोठ्यातील इतर विजेचे साहित्य योग्यरित्या अर्थिंग केलेली असावीत. अर्थिंग विजेला जमिनीत सुरक्षित मार्ग दाखवते, ज्यामुळं जनावरांवर परिणाम होण्याची शक्यता कमी असते. धातूच्या वस्तू अर्थात लोखंडी साधनं जनावरांजवळ ठेवू नयेत. शेतात काम करणाऱ्यांनी धातूच्या वस्तू जसे कुऱ्हाड, कोयते तात्काळ लांब टाकावेत. धातूची पाणी पात्रे उंच ठिकाणी किंवा मैदानातील खुल्या जागी ठेवू नये, ज्यामुळं वीज आकर्षित होण्याची शक्यता वाढते.

आज आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, हातापायाला मुंग्या तर येतात, पण त्या काय येतात हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं आणि याचविषयी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनरल अँड क्रिटिकल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येतात हे बऱ्याच लोकांना जाणवतं की थोडा वेळ काहीतरी ओझं उचललं तर मुंग्या येतील, किंवा काही कंटिन्यू मांडी घालून बसलं तर मुंग्या येतील. या मुंग्या नेमक्या काय येतात आणि एक्झॅक्टली काय होत असतं बॉडीमध्ये?
1: हातापायाला मुंग्या येण्याचे मेनली दोन कारण असतात. एक, कुठेतरी नर्व कम्प्रेस होत असेल किंवा टेम्पररीली काही कारणाकरता ब्लड फ्लो कमी झाला त्या एरियाला, तर सडनली मुंग्या येतात, नमनेस येतं. तर ते वेगवेगळे कारण आहे त्याचे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं की कशामुळे होत आहे.
0: हा, आता नेमकी कारण काय असतात?
1: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल्ड असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्वला एक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर. इंडियन सेटिंग मध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी. व्हिटॅमिन बी 12 हे खूप आवश्यक असते नर्वच्या शीत करता. तर व्हिटॅमिन बी 12 ने नर्वची शीत निर्माण होते. तर ते व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्वची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
0: ही दोनच कारण असतात का?
1: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली अफेक्ट करणार. डायबिटीजचे जे न्यूरोपॅथी असतं ते युजली पायापासून चालू होतं. इनिशियली फिंगर टिप्सला असतं, मग हळूहळू हळूहळू वर येतं आणि पायापासून युजली चालू होतात. बाकी काही लोकल सिस्टमिक कारण असतात, जसं लोकल कारण असतं, जसं सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर ते एका साईडची नस दबत असेल तर एका हातालाच मुंग्या येणार, किंवा दुसऱ्या हाताची नस दबत असेल तर त्या हाताला मुंग्या येणार. तर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं की तुम्हाला एकासोबत, दोन्ही पायाला एकासोबत चालू झाली आहे की कुठल्या एका पायाला जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू दुसरा पाय.
0: आता याचं लक्षण म्हणजे मुंग्या येणे हे एक लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसून येतात ज्यांनी ओळखता येतं आपल्याला की हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे?
1: हो, हे जर हातापायाला मुंग्या जर तुम्हाला खूप प्रोलॉंग पिरियड पासून असेल, म्हणजे 3 महिने 4 महिने 5 मध्ये, तर हे युजली तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला डायबिटीज आहे का, 10-15 वर्षाच्या वर झाले आहे डायबिटीज होऊन, तुमचं अनकंट्रोल राहिलंय का आधी कधी पण. आता जरी कंट्रोल असेल पण आधी जर अनकंट्रोल असेल तर तेही एक रिस्क फॅक्टर बनून जातं. तुम्हाला थायरॉइड आहे का, ते कंट्रोल आहे नाही आहे, व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी आहे का तुम्हाला, तर हे युजली हे जे कारण असतात हे प्रोलॉंग पिरियड करता तुम्हाला हातापायाला मुंग्या देतात. आणि जर सडनली तुम्हाला 2-3 दिवस झाले सडनली एका हाताला मुंग्या चालू झाल्यात, झोपल्यावर तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त जाणवते, तर हे जे कारण असतात हे युजली कुठेतरी एका पॉइंटला, युजली स्पाईन मध्ये कुठेतरी एका पॉइंटला नर्व्स तुमची दबते, त्याच्यामुळे ते मुंगे येतात तुम्हाला.
0: म्हणजे असं आपण ओळखू शकतो की नेमकं काय कारण आहे,
1: त्याची कालावधी काय आहे, त्याच्या हिशोबाने आपण बघू शकतो.
0: हा, डॉक्टर उत्कर्ष शहा आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आजचा आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
1: उपलब्ध माहितीनुसार जून 2024 पर्यंत भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धती सुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
0: तर सर वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत.
1: यामध्ये मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षा जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात, किंवा शेततळे ज्याला आपण फार्म पॉन्ड म्हणत असतो येथे पावसाळ्यात पाणी साठवून पिकांना गरजेच्या वेळी विशेषतः दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळ्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण या अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती योग्य प्रकारे राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत होत असते.
0: म्हणजे दोन पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. सर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती शामली राऊत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित करण्यात येतील.

0: खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
1: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन, संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
2: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
2: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 800 72.
3: मुळव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी, आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड.
3: मोबाईल 94 23 13 87 89.
5: आपण ऐकताय दिनविशेष हा कार्यक्रम. आता ऐकूयात सुविचार. ऐश्वर्य मदाने धुंद झालेला मनुष्य ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाल्याशिवाय शुद्धीवर येत नाही. 9 मे दिनविशेष याप्रमाणे. आज राणा प्रताप सिंहांचा जन्मदिन, 9 मे 1540 रोजी त्यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1866 रोजी न्यायाधीश गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म झाला. आज त्यांचा जन्मदिन. आजच्याच दिवशी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म झाला. 9 मे 1959 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन. आत्ताच आपण दिनविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

एफ एम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूयात ऋतुजा घाटगे यांच्या सुरातलं आनंद मोडक यांचं देशभक्ती गीत.

0: निशुल्क कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: ऐकूयात पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्याकडून प्राप्त हरवलेल्या व्यक्तीविषयी निवेदन। हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन याप्रमाणे। नाव दुर्गेश गोविंद हुंदाडे, वय 15 वर्षे असून रंग सावळा, उंची 5 फूट, बांधा सडपातळ आहे। अंगामध्ये पोशाख काळ्या रंगाचा फुल शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातलेली आहे। सदरील व्यक्ती ही वसरणी तालुका जिल्हा नांदेड येथील राहणारी आहे। तरी वरील वर्णनाची व्यक्ती कोणास आढळून आल्यास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्याशी संपर्क साधावा। संपर्क क्रमांक याप्रमाणे 024-62-22-63-73, 90-67-51-01-00। निवेदन संपले।

एफ एम बँड 101.1 MHz वर आपल्यासोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दहावीचा निकाल जाहीर, 92% मुलं उत्तीर्ण, मराठवाड्यात लातूर जिल्हा अव्वल. थॅलेसेमिया संकल्प सप्ताहाचा समारोप, राज्य थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार. वाहतूक नियमांविषयी जागरुकतेसाठी राज्यभरात 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव. राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे पणन मंत्र्यांचे आदेश. आणि आगामी 2 दिवसात राज्यात पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 92.09% लागला असून यंदाही 94.96% निकालासह मुलींनी बाजी मारली आहे, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 89.56% इतकं आहे. विभागीय निकालात यंदा 97.62% गुणांसह कोकण विभाग अव्वल स्थानी, तर 88.41% निकालासह छत्रपती संभाजीनगर विभाग शेवटच्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 89.72% बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, तर जालना जिल्ह्याचा निकाल 85.90% लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 88.42% लागला आहे. विभागात लातूर जिल्हा 92.8% पहिल्या, तर नांदेड जिल्ह्याचा निकाल 83.62% तिसऱ्या क्रमांकावर आहे. धाराशिव जिल्ह्याचा निकाल 91.29% लागला आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले असून यात लातूर विभागातील सर्वाधिक 104 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांचा 10वीचा निकाल 89.65% लागला असून गौरी जगताप ही विद्यार्थिनी 94.60% गुण घेऊन मनपाच्या सर्व शाळांमधून प्रथम आली आहे. दरम्यान या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केलं आहे. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळालं नाही त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन आपल्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी या विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियानाअंतर्गत संकल्प सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात काल त्या बोलत होत्या. या रुग्णांच्या उपचारासह इतर सोयी सुविधांसाठी शासन कार्य करत असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
1: मागच्या वर्षी 8 मेला आपण ह्या एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे हा संकल्प केला. आपल्या राज्यामध्ये 13,000 वरती जवळपास थॅलेसेमिया रुग्ण आहेत आणि आपण ठरवलं की त्यांना एक आयडेंटिफिकेशन कार्ड आपण द्यायचं, जेणेकरून त्यांना ट्रॅव्हलिंगला त्रास नाही झाला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी बसला सवलत सुद्धा मिळाली पाहिजे. आपण जो सप्ताह साजरा केलाय त्या सप्ताहामध्ये सुद्धा प्रत्येक दिवशी वेगवेगळा कार्यक्रम घेतला आणि 22,000 वरती लोकांना ट्रेनिंग दिलेली आहे. ही खरंच कौतुक करण्यासारखी बाब आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे.
0: या कार्यक्रमादरम्यान राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महिला आणि मुलींसाठी पीसीओडी क्लिनिकचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. थॅलेसेमिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉक्टर, संस्था आणि रुग्णांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वाहतूक नियमांविषयी लहान वयातच जागरुकता निर्माण करण्यासाठी राज्यभरात 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागानं तयार केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वाहतूक उद्यान उभारण्यात येणार असून या उद्यानात लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेत आणि पाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील रोजगाराला गती देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहेत. मंत्रालयात काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. केंद्र शासनाचा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा अद्याप अंमलात आलेला नाही, त्यामुळे मनरेगा योजना पूर्ववत सुरू राहील असं मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलं. अहो या सरकार आलं दारी महाराज.

0: मंडळात।
1: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी आज शपथ घेतील। काल त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। कोलकाता इथल्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा शपथविधी सोहळा होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष प्रथमच सत्ता स्थापन करत आहे। दरम्यान तमिळनाडू टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। डाव्या पक्षांसह इतर काही पक्षांनी विजय यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानं त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे। पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली। त्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरांमध्ये मॅरेथॉन घेण्यात आली। आकाशवाणी दूरदर्शन आणि प्रसार भारतीचे कर्मचारी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले। दिल्ली इथं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन या उपक्रमात सहभागी झाले। या संदर्भात गौरव द्विवेदी म्हणाले,
2: इस साल 90 वर्ष पूरे करने के उपलक्ष्य में विभिन्न कार्यक्रम आकाशवाणी में आयोजित किए जा रहे हैं। हमारे पूरे देश में जितने भी स्टेशन्स हैं, जो देश में फिटनेस की एक मूवमेंट माननीय प्रधानमंत्री जी के आह्वान पर आरंभ हुई, उसका संदेश भी लोगों तक ले जाने के लिए ये उस कड़ी में एक कदम था कि आकाशवाणी से जैसे आपका लगाव पिछले 9 दशकों से बना हुआ है, आने वाले समय में भी वैसे ही बना रहे।
1: छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि कॅटरर्सनी खाद्यपदार्थांमध्ये पनीरऐवजी कृत्रिमरित्या तयार केलेल्या चीजचा वापर केल्यास त्याची माहिती पदार्थांच्या सूचीत स्पष्टपणे लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत। ही खरेदी केंद्र पोर्टल बंद केल्यानं रब्बी हंगामातील हरभरा खरेदी प्रक्रिया बंद पडलेली आहे। याबाबत पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी पणन मंत्री रावल यांची भेट घेऊन ती सुरू करण्याबाबत विनंती केली होती। हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांना भेटी द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण योजनांची माहिती देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते। जिल्ह्यात 2025-26 मध्ये शासकीय आयटीआयमधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला याची माहिती तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील सक्तीनं धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। निदा खानला पोलिसांनी परवा छत्रपती संभाजीनगर इथं नारेगाव परिसरातून अटक केली। दरम्यान निदा खानला छत्रपती संभाजीनगर इथं लपण्यास मदत केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समाज कल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रशासनानं अधिक चांगलं काम करावं असं आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे। ते काल लोणावळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलत होते। सामाजिक न्याय ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे। जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात येणार आहेत। हवामान। लातूर जिल्ह्यात काही भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। सध्या काढणीला आलेला मका हरभरा तसंच फळबागांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे। छत्रपती संभाजीनगर परभणी तसंच नांदेड जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे। आगामी 2 दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। राज्यात काल वाशिम इथं सर्वाधिक 42.2 दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। मराठवाड्यात धाराशिव तसंच परभणी इथं 40 अंशांपेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर इथं 39.3 दशांश

0: अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 10वीचा निकाल जाहीर. 92% मुलं उत्तीर्ण. थॅलेसेमिया संकल्प सप्ताहाचा समारोप आणि आगामी 2 दिवसात राज्यात पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: रोज पगार होऊ दे म्हणजे रोज खाऊ मिळेल त्या पगारात.
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची ठीक 7:20 झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.
4: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार बावरीनगर दाभड. आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान नांदेड. मोबाईल 94209 11696.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या चार भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्वाचा घटक आहे इतक्या वेळेच्या चर्चेतला, तो म्हणजे 1948 जनगणनेचा कायदा. तर याच्यातली गोपनीयता ही, याची तरतूद नेमकी कशी आहे, हा एक भाग. आणि दुसरं की नागरिकांकडनं आपण ही सगळी माहिती जी संकलित करतो, तर ती त्यांची गोपनीयता आपण सुरक्षित कशी ठेवतो?
2: आता जनगणना अधिनियम हा 1948 आपला अधिनियम आहे. म्हणजे भारताची राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, स्वीकारली. तर त्याच्यापूर्वीचा हा कायदा आहे. त्याच्यानंतर जनगणना नियम 1990 आणि हल्ली 2022-23 मध्ये पुन्हा आपण सेन्सस रूल्स केलेले आहेत. तर हे जे रोबस्ट ऍक्ट आहेत किंवा आपले रूल्स आहेत, ह्याच्यामध्ये गोपनीयतेची तरतूद पूर्वीपासूनच खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या अधिनियमामधील कलम 15 जे आहे, त्याच्या अन्वये जनगणनेमध्ये संकलित केलेली संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे, वैयक्तिक तपशील जो आहे, हा पूर्णतः गोपनीय असतो. ह्याची मी सर्व श्रोत्यांना या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमा अंतर्गत देखील कोणाला उपलब्ध करून देणार?
1: अच्छा,
2: म्हणजे आरटीआय ऍक्ट मध्ये पण आपण देऊ देत नाही. एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती. तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा, वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती कुठली, दुसरा विभाग आहे, कर संकलन असेल किंवा तपासणी यंत्रणा असतील, अशा कुठल्या विभागाला आपण देतो का? तर अशी कुठलीही वैयक्तिक माहिती कुठल्याही इतर विभागाला दिली जात नाही. या वैयक्तिक माहितीचा उपयोग केवळ सांख्यिकीय तक्ते तयार करणे आणि ते प्रकाशित करणे यासाठी.
1: अगदी खरं, म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कोणाला दिली जाईल. त्यामुळे ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टल पुरती इतकीच राहील आणि ती ओपन पुढे होणार नाही. पण याच्यात सर दुसरं की जेव्हा आपण जनगणनेची ही प्रक्रिया सुरू करतो तर नागरिकांमध्ये ती जास्तीत जास्त पोहोचण्याकरता त्याच्यात जनजागृतीचे उपाय घेऊन आपण काय केले?
2: आता ह्या 2027 जनगणने बाबतीत बोलायचं झालं तर केंद्र शासन त्यांनी एक त्यांचा एक जनजागृतीचा जो एक प्लॅन म्हणा किंवा मीडिया प्लॅन म्हणा तो आखलेला आहे. त्याच पद्धतीने राज्य शासनाने स्वतःचा एक मीडिया प्लॅन, स्टेट मीडिया प्लॅन आपण तयार केलेला आहे. स्थानिक पातळीवरती स्थानिक प्रशासन त्यांच्या पद्धतीने जनजागृती करत असते. पारंपरिक जे आपले जनजागृतीचे संकल्पना आहेत, म्हणजे टीव्ही झालं, रेडिओ झालं, ह्याच्यावरती प्रचार प्रसार होत आहे. प्रिंट मीडियामध्ये तर होतच आहे. ह्या व्यतिरिक्त आपली जी जेन झी म्हणूया किंवा यंग जनरेशन म्हणूया, त्यांना अपील होणारी किंवा त्यांना हवी हवीशी वाटणारी जनजागृती जी आहे ती आपली सोशल मीडिया हँडल्स आहेत. भारताचे महारजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांची सोशल मीडिया हँडल्स आहेत. तसेच आमचे जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्याच्यामध्ये एक्स हँडल झालं, आमचं फेसबुक पेज झालं,

0: आमचं इंस्टाग्राम पेज झालं किंवा युट्यूब चॅनल्स झाले, या माध्यमातून अधिकृत माहिती आम्ही म्हणजे उपयोगितेसाठी आम्ही प्रसारित करत असतो. तर सर्वांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊनच ही अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.
1: बिलकुल, की म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर सर जसं म्हणाले की त्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही गेला निश्चितपणे योग्य ती माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. सर, याच्यातला प्रगणक हा एक जो घटक आहे जो आता खरगणनेनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देईल, माहिती संकलित करेल, ते कोण असतात, त्यांची निवड कशी केली जाते आणि त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं?
0: प्रामुख्याने जनगणनेचा परंपरेचा एक आपण विचार केला तर प्रगणक हे प्रामुख्याने शिक्षक ह्या वर्गातून आपण निवडतो. कारण त्यांना एक सामाजिक रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तो सगळ्यात जास्त सोशल रिस्पेक्ट शिक्षकांना असतो. तर त्यांची निवड आपण करतो आणि त्या व्यतिरिक्त केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांची कार्यालय आस्थापना ज्या आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील यांची आस्थापना कार्यालय आहेत, त्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आपण निवड करतो. तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे 2007 त्याच्यामध्ये पण शिक्षकांना काही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त काही ज्या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये जनगणना, इलेक्शनशी संबंधित कामं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना संबंधित कामं अशा कामांची तरतूद आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जनगणनेचं काम नमूद आहे. तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर 2.5 लाख कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती करतोय आणि त्यांचं सखोल प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण त्या त्या स्थानिक पातळीवरती आपण आयोजित करत आहोत.
1: बिलकुल. आता याच्यामध्ये स्वगणना न करणारे जे नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये प्रगणनाची भूमिका काय असेल?
0: आता स्वगणना हा एक ऐच्छिक पर्याय आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक कुटुंबाने स्वगणना करावी असं काही अपेक्षित नाही,
1: त्यांना कंपल्शन नाहीये.
0: कारण पहिल्यांदाच आपण हा पर्याय उपलब्ध करून देतो. तर जे कुटुंब काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत किंवा ज्यांना करता येणं शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे ते संसाधनं, लॅपटॉप किंवा PC उपलब्ध नाही, त्या ग्रामीण भागांमध्ये असतील काही असे हे कुटुंब जे स्वतःची गणना स्वतः करू शकणार नाहीत, तर अशा सर्व कुटुंबांसाठी आपल्या पारंपरिक जनगणनेच्या पद्धतीनुसार प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 रोजी घरोघरी माहिती देणार आहेत आणि सर्व 33 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहेत. तर कोणीही ह्याच्यामध्ये काळजी करण्याची आवश्यकता नाही की ह्या जनगणनेमधून तुम्ही कोणी सुटाल किंवा कोणाची गणना होणार नाही किंवा मी स्वगणना नाही केली तर माझी गणना होणार नाही असा काही ह्यामध्ये भाग नाही,
1: असं अजिबात नाहीये. पण याच्यात सर, जेव्हा प्रगणक जेव्हा घरी भेटी देईल प्रत्येकाच्या, तेव्हा त्यांच्याकडनं कोणती माहिती संकलित केली जाते?
0: आम्ही जनतेकडून जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीसाठी कोणताही पुरावा, कागदोपत्री पुरावा असेल किंवा दुसरा कुठलाही पुरावा आम्ही कुठल्याही लोकांकडे मागत नाही किंवा प्रगणकांनी पण मागणं अपेक्षित नाही. तशा स्पष्ट सूचना आपल्या दिलेल्या असतात. तर नागरिकांनी पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे, जनगणनेची माहिती ही रिस्पॉन्डंट बेस असते. म्हणजे प्रगणक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यापैकी योग्य पर्याय जो तुम्ही सांगाल तो पर्याय तो नोंदवून घेतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा आम्ही मागत नाही. तसंच फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रगणक कुठलेही OTP किंवा पासवर्ड हे
1: मागत,
0: हा कुठलेही जनगणनेचे अधिकारी आपल्याकडून हे OTP किंवा पासवर्ड मागणार नाहीत. तर सर्वसाधारण जनतेने आता हल्ली अशा खूप आपण बाबी ऐकत असतो की OTP मागितला किंवा पासवर्ड मागितला आणि त्याच्यामुळे काही
1: इतर
0: डिजिटल सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. तर तसे कुठल्याही पद्धतीचं OTP किंवा पासवर्ड आपण जनगणने अंतर्गत मागत नाही आणि कुठलेही क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रगणक असतील कोणीही अशा पद्धतीची माहिती मागत नाही किंवा कागदोपत्री पुरावे मागत नाही.
1: बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होणं हे का गरजेचं आहे?
0: आता आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्यातच सर्व समावेश झालेला आहे. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर त्याला नियोजनासाठी आणि विकासासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती अचूक बिनचूक आकडेवारीची असते. जनगणना ही म्हणजे 100% घरोघरी प्रगणक भेट देऊन सर्व लोकसंख्येची गणना करत असतात, परिपूर्ण अशी

0: लोकसंख्येची गणना असते, त्यामध्ये संकलित होणारी माहिती ही पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी एक ध्येय धोरण निश्चित करत असते. तर त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्यामध्ये सहभागी होऊन आपली माहिती देणं अपेक्षित आहे आणि बिनचूक आकडेवारी देणं अपेक्षित आहे. तर जनगणनेअंतर्गत संकलित होणारी माहिती ही कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि भविष्यातील नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूकतेने करणं आवश्यक असतं, त्यासाठी ही आकडेवारी खूप महत्वाची असते. त्यासाठी आपण बघितलं असं की जनगणनेचं ब्रीदवाक्य आहे, आपली जनगणना आपला विकास. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विकसित भारताच्या ध्येय निश्चितीसाठी म्हणा किंवा त्याचं धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणा आपली आकडेवारी खूप महत्वाची आहे. आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे आम्ही हे आवाहन करतो की आपण बिनचूक आणि अचूक माहिती द्या. जी वैयक्तिक माहिती आपली गोपनीय आहे त्याचा सांख्यिकीय तक्ते आम्ही जे प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. तसंच जनगणना अधिनियम 1948 नुसार जनगणनेत प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. चुकीची माहिती देणं किंवा जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य न करणं हा देखील जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत एक गुन्हा ठरतो. जनगणना अधिनियम 1948 कलम 8 उपकलम 2 अन्वये प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर देणं अपेक्षित आहे. तसं ते कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक पण आहे. कलम 11(1)(d) अन्वये जर कोणी जनगणना अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली किंवा कोऑपरेट नाही केलं तर अशा बाबींमध्ये 1,000 रुपये पर्यंत दंड होऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याचे परिणाम असे चुकीची माहिती दिल्याचे होऊ शकतात.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 मेगाहर्ट्झ AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही.
1: श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आणि त्यासाठी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 101.1 MHz. सकाळची ठीक 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, फुलं ही निसर्गाची अत्यंत सुंदर आणि मौल्यवान देणगी आहे. फुलांचे महत्त्व धार्मिक, सामाजिक, आयुर्वेदिक आणि सौंदर्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. ती वातावरणात सुगंध पसरवतात, मन प्रसन्न करतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. कार्य शुभ असो की अशुभ, फुले ही मानवी जीवनाचा आणि निसर्गचक्राचा एक अविभाज्य भाग आहेत. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी तर कधी केसांमध्ये गजऱ्याच्या रूपात माळून लुभावण्यासाठी तर कधी प्रेमाची साक्ष देण्यासाठी फुलं ही महत्त्वाची भूमिका पार पाडतात. हातांनी कुस्करलं तर, पायांखाली चुरगाळलं तर, पण त्याहूनही जास्त अन्याय होईल फुलांवर जर त्यांचं नाव जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळलं तर. अशा या फुलांबद्दल गीतकार सूर्यकांत खांडेकर काय म्हणतात, चला ऐकूया त्यांच्याच शब्दांमध्ये. स्वर आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: मैं पद्धति पद्धतीने 100% उपचार
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड
0: मोबाईल 94-23-87-89
2: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार बावरीनगर दाभड आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान नांदेड मोबाईल 94-209-11-696
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज
4: पोटविकार हर्निया अपेंडिक्स मुतखडा शरीरावरील गाठी स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन संपर्क पांचाळ हॉस्पिटल SP ऑफिस समोर वजिराबाद नांदेड

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
2: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
2: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 800 72.

यशवंत देव यांनी संगीत दिलेलं अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं भावगीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, गंध नसला तरी पहाट वाऱ्याच्या बाहूंमध्ये हळुवार झुलणारी भरगच्च फुललेली आणि मौन राहूनही मनाशी संवाद साधणारी अबोली प्रत्येकाच्या हृदयातील भावनांची साक्ष देते. अबोलीच्या फुला तू बोलत का नाहीस, गंध नाही का म्हणून तू रुसला तर नाहीस. काहीतरी तू बोल ना, मौन तुझे तोड ना, काय सलतय मनात एकदा तरी मला सांग ना. चला तर ऐकूया गीतकार वसंत सावंत आणखीन काय सांगतायत या गीतामधून आपल्याला. स्वर आणि संगीत श्रीधर फडके यांचं.

या अभाव रचनेबरोबरच आम्ही आजचा अभावधारा हा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफ एम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरेली सफर सुरू करूया वर्षा भावे यांनी संगीत दिलेल्या सूर्य तोडगावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील पारंपरिक बालगीताने.

विलास पाटील यांनी संगीत दिलेली अजित कडकडे यांच्या स्वरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची गवळण रचना आत्ताच आपण ऐकली. यानंतर ऐकूया फाल्गुनी पाठक यांच्या स्वरातील अल्बम गीत, गीतकार आणि संगीतकार ललित सेन.

या रचनेबरोबरच आम्ही आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एएमएमके पक्षाचे नेते टी टी व्ही दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार एस कामराज यांचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर एएमएमकेचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी एएमएमकेचा टीव्ही केला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित

8 संशयित रुग्ण सापडले, त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपूर्ण स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहरीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहेद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. आयपीएल क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15व्या षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोव इथं झालेल्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2 ते 5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम.

14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर श्रोते हो, आपण आहात आकाशवाणी नांदेड केंद्रासोबत, अर्थात FM बँड 101.1 MHz. सकाळची 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, नजर म्हणजे फक्त डोळ्यांचं पाहणं नसते. नजर बरंच काही सांगून जात असते. नजर काहीतरी गूढ, शांत आणि खोल खोल बोलून शब्दांशिवाय मनाला स्पर्श करून जाते. नजर ही प्रेम, राग, ममता, वात्सल्य, हृदयातील हुरहुर, ओढ, दुःख, त्रास सगळं सगळंच व्यक्त करत असते. हीच नजर जेव्हा कोणाच्या तरी आठवणींमध्ये व्याकुळ होते, भावूक होते, तेव्हा गझलकार हसन कमाल यांची गझल होते. आशा भोसले आणि भूपिंदर सिंग यांच्या स्वराला संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी.

0: मूलव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-87-89.
2: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
4: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
5: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
4: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
5: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-800-72.

पंकज उदास यांनी संगीतबद्ध केलेली त्यांच्याच स्वरातील जफर गोरखपुरी यांची गझल रचना आत्ताच आपण ऐकली. यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं जान निसार अख्तर यांचं गझलगीत, संगीत खयाम यांचं.

या रचनेबरोबरच आम्ही आजचा गझल गीतांचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आजच्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं आहे संजय उंचेगावकर आणि शेख शब्बीर यांचं.
1: तंत्रनिर्देशन बाबूराव डोली यांचं.
0: आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत राहुल अत्राम.
1: चला तर श्रोते हो या कार्यक्रमाची सुरुवात करूया या फोन कॉलनं.
2: हॅलो
0: हॅलो आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश.
2: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, कोण बोलता आपण?
2: मल्लारजुनवर बोलतो मॅडम, पिंपळगाव महादेव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड मॅडम.
0: बरं, पिंपळगाव महादेव म्हणजे तुमच्याकडचं मंदिरही खूप सुंदर आहे.
2: हो, महादेवाचं मंदिर आहे ना मॅडम.
0: छान आहे. आणि आता काही जत्रा वगैरे कधी जवळपास आहे?
2: जत्रा आमची मार्च मध्ये भरती बघा.
0: मार्च मध्ये म्हणजे 2 महिन्याखाली?
2: हो, मार्च महिन्यात झाली ना मॅडम खंडोबा जत्रा भरती.
0: वा, छान आहे. बर, जत्रेच्या वेळेस बरेच कार्यक्रम वगैरे घेतात तर तुम्ही कशात सहभागी होता
2: ना मॅडम?
0: तुम्ही कशात सहभाग घेता का?
2: हो घेतो ना मॅडम.
0: कुठला आपल्याला आवडतं हे?
2: संध्याकाळी आरत्याचा कार्यक्रम राहते जत्रेच्या वेळेस.
0: बरं बरं. दुपारी भजन वगैरे चालतात मग तुम्ही त्यात जाता का?
2: हो जातो ना मॅडम.
0: वा, छान आहे. ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित फोन इन गीतांचा कार्यक्रम फोन फरमाईश.
1: फोन फरमाईश या कार्यक्रमातून आज श्रोत्यांशी संवाद साधत आहेत मनीषा पाठक आणि रत्नाकर फुले.

0: जन्नत का नजारा, हर चेहरा यहाँ चार।
1: हेलो, आकाशवाणी नांदेड़ केंद्र।
2: हाँ हेलो।
1: हेलो,
2: यश माधव हिंगोली।
1: यश, हाँ यश, काय करता आपण?
2: मी शिकत आहे, 9th class मध्ये।
1: अच्छा, नववीला आहात। कोण मग शाळा कोणती आहे तुमची?
2: माझी शाळा जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर, नांदेड।
1: बर, मग आता पुढचं ह्याचं वॅकेशन वगैरे सुरुवात झालेत?
2: वॅकेशनला
1: आलेला आहात। बर, मग फक्त शाळेच्या चालतं का ट्युशन क्लास पण लावलेत?
2: नाही, ट्युशन तर काय नाही,
1: फक्त शाळा। छान आहे, सेल्फ स्टडी करताय, चांगलं आहे। मग पुढे काय करायचंय तुम्हाला?
2: पुढे आता काही विचार तर काही केला नाही, आता
1: अजून नाही केला। कारण आपण पुढचा विचार केला तर आपल्याला काय करायचंय किंवा त्याप्रमाणे आपण अभ्यासही करतो, बरोबर की नाही? बर। यश, आज फोन केलाय, कुठलं गीत ऐकणार?
2: मी छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरवीर हा गीत आहे, ते
1: ऐकू। छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा किंवा गीत आपण ऐकणार आहात? ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूया आपल्या आवडीचं गीत।

0: हॅलो, नमस्कार सर.
1: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन.
0: सर, आपल्याला गाणं ऐकायचं होतं. एक
1: बरं बरं, आम्हाला नाव ऐकायचं ना तुमचं. कोण बोलतंय आमच्याशी?
0: हा, मी चांदू दत्ता बोईवाड बोलतो बघा, हळद्याहून.
1: बरं बरं, चांदू दत्ता बोईवाड.
0: हा, हिंमतवाला मधलं.
1: हळदा येथे काय करत असता आपण?
0: दुधाची म्हैस आहे.
1: बरं बरं,
0: घेऊन रानामध्ये नेऊन चारून चारा पाणी करतो.
1: ठीक आहे चांदूजी, आपण कार्यक्रमात फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत आपल्या रेडिओ सेटवर. धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश।
0: हेलो, नमस्कार जी।
1: नमस्कार, कोण बोलताय आपण? काय
0: रमेश बोलतो, मॅडम भोकरून।
1: करता रमेश? आपण
0: काय नाही मॅडम, आईस्क्रीमचे दुकान आहे,
1: आईस्क्रीमचं दुकान
0: फूड
1: आहे?
0: सेंटर।
1: अच्छा, ओके। आणि आता सध्या उन्हाळा खूप चालू आहे, त्यामुळे आईस्क्रीमला मागणी पण भरपूर असेल।
0: हो ना,
1: बरं, मग आता हे आता सुरुवात केलं आहे का आधीपासून आहे? कसं, केव्हापासून सुरुवात केली?
0: दोन महिने झाले मॅडम।
1: अच्छा, 2 महिन्यापासून। पण याच्या आधी
0: हो,
1: कधी उन्हाळ्यात वगैरे आईस्क्रीमचं दुकान लावलं होतं का आपण?
0: काय नाही, उन्हाळे झाले
1: अच्छा, याच वर्षी लावले पहिल्यांदा। बरं, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे आपल्याला?
0: बरं मॅडम।
1: ठीक आहे। बरं, आणि तुमच्या एरियामध्ये अजून दुसरं कोणाचं आहे दुकान?
0: आहे मॅडम दोन चार
1: बरं, रमेश आज फोन केलाय, गीत कोणता ऐकणार?
0: पाणीदार पिक्चर येते।
1: ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूया आपल्या आवडीचं गीत।

0: हॅलो, नमस्कार, बोला.
1: काय नाही, मी वडेपुरून फोन लावला. बोलतो दिगंबर साहेब.
0: हा, बोला बोला दिगंबर जी, बोला.
1: गीत आहे काय सर? बुद्ध पौर्णिमा.
0: बुद्ध पौर्णिमेनिमित्त गीत ऐकायचं आहे.
1: बुद्ध गीत टाकून द्या आणि बुद्ध पौर्णिमेच्या आकाशवाणी लावा सर. श्रोत्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
0: धन्यवाद धन्यवाद दिगंबर जी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या पसंतीचं हे गीत आपल्या रेडिओ सेटवरती.

0: हेलो
1: हेलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कोण बोलताय आपण?
0: माणिकराव धुमाळ.
1: बरं विठ्ठलजी, काय करता आपण?
0: रिटायर हो.
1: रिटायर आहात?
0: मला एक गाणं ऐकायचं.
1: कुठलं गीत ऐकणार?
0: चित्रपट मेरा गाव मेरा देश.
1: अच्छा, मेरा गाव मेरा देश मधलं गीत आपल्याला ऐकायचंय. बरं धुमाळजी, आपली नोकरी कुठे होती मग आधी?
0: बँकेत होतो मी.
1: बँकेत होतात? कोणती बँक?
0: जिल्हा बँकेत.
1: बरं बरं, आणि किती वर्ष झाले बरं आता आपण रिटायरमेंट होऊन?
0: रिटायर्ड होऊन 22-23 वर्ष झाली. मी VRS घेतलं होतं.
1: बरं बरं बरं. अच्छा, आणि
0: 4 वर्ष राहिली होती म्हणजे 2010 रिटायरमेंट होत.
1: अच्छा,
0: 6 घेतले मी.
1: बरं बरं बरं. अच्छा, आता सध्या घरी कोण कोण असतं?
0: घरी आम्ही एक मुलगा, एक सून आणि मी आणि बाई मंडळी सोबत जण.
1: अच्छा, सगळेजण.
0: दोन लेकर आहेत मुलाचे.
1: वा, म्हणजे छान परिवार आहे आपला.
0: एक मुलगी आणि मुलगा.
1: बरं बरं, छान आहे. धुमाजी, आपण फोन केला, आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या आणि गीतही खूप छान सुचवलं, त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं गीत.

0: आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, काय करता आपण?
1: मी घरी असतो मॅडम.
0: बरं, पण आपलं नाव असते सांगितलं सुरुवातीला.
1: माझं नाव सुरदास साहेबराव कदम गुरफळी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड.
0: अच्छा, सुरदास जी काय करता आपण?
1: मॅडम मी काय करत नाही, म्हणजे कसं घरी असतो मी. ब्लँड भेंडवयाने.
0: बर बर, मग इतर काम कसे चालतात तुमचे?
1: आले कार्यक्रम समजा घेत असतो कधी.
0: बरं,
1: कुठे वगैरे?
0: अच्छा, मग गीत वगैरे गाता आपण?
1: हो मॅडम.
0: वा छान आहे. सप्ताहामध्ये गीत असतं, बाकीचं मग काही आपण पेटी किंवा वगैरे काही वाजवता का?
1: हो ना मॅडम.
0: अच्छा, मग शिक्षण कुठे घेतलं संगीताचं?
1: कांदे विद्यालय बोधडी.
0: अच्छा, बोधडी छान शाळा आहे बरोबर?
1: हो मॅडम.
0: बरं, मग शिक्षण आपल्या तिथे झालं आहे, सोबत इथले कोणी आपल्या गावचे कोणी होते?
1: सोबत आमचे भाऊ वगैरे होते.
0: बर बर, छान.
1: आणि शिक्षण माझं इकडे 12वी पर्यंत होतो.
0: बर, आणि पुढे नाही घेतलं मग?
1: नाही, पुढे काही तांत्रिक अडचणीमुळे काही तेवढं शक्य झालं नाही.
0: बर बर बर, मग आता रोजचं आपलं काम चालण्यासाठी इतर काम कार्य काय करता संगीताशिवाय?
1: इतर कार्य काय नाही मॅडम, आला कार्यक्रम घेतला.
0: बर, अच्छा, म्हणजे नेहमी कार्यक्रम चालू असतातच आपले.
1: हो मॅडम.
0: छान आहे. शुद्धाशी आज फोन केलाय, गीत कोणतं ऐकणार?
1: अभिषेकी बॉज एखादं नाट्यगीत लावा.
0: वा सुंदर नाट्यगीत. एखादं तुम्हाला कोणतं आवडतं?
1: सर्वात्मका सर्वेश्वरा.
0: क्या बात है, सुंदर गीत आहे. कारण नाट्यगीत ऐकणारे आणि नाट्यगीत आवडीने ऐकणारे हे खूप कमी झालेत तसे.
1: धन्यवाद.
0: ठीक आहे, आपण फोन

0: आताच आपण श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम ऐकलात, फोन फरमाईश.
1: आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता रत्नाकर फुलारी आणि मनीषा पाठक यांनी.
0: बाबूराव डोली यांच्या तंत्रनिर्देशनात तांत्रिक सहाय्य होतं संजय उंचगावकर आणि शेख शब्बीर यांचं.
1: कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अत्राम.
0: फोन फरमाईश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफ एम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 27.

0: गुणवंतराव, घराकडे जावा घराकडे। हा इकडं रोजगाराला यायचं नाही, रोजगार बंद। त्याच्या रक्ताचं पाणी झालं। नाही मालक, जरा उशीर झाला। अरे जरा न्यारी करायचा वकूत झाला या, आणि जरा वाटतंय होय तुला, आधी घराची वाट धर। मालक अगदीच वायद्यावर आला। आता नाही इथनं पुढं उशीर होयाचा। त्यानं एकदम पडतं घेतलं। आरा नग, आता तुझं पुढं नग न माग नग, रोजगार नाही निभायचा तुझ्या हातने, तमाशा करूनच पोट भरा जावा। अरे अशा रोजगारानं पीक वाळून जळून जातील की माझी। मालक अव, तास राती पुतूर मोठा हानतोय मी अलीकडं, दुपारचा घटका बरबी इसवाटा घेत नाही, मला का कळत नाही वय। अव शिरपतरावासनी तरी विचार किंवा मालक। बोलत बोलत धावोपाशी आला।
1: हा काय उपकार करतोस वय रे माझ्यावर?
0: तसं कुठं म्या म्हणतोय मालक। घरात बायको अवघडल्या, आई बा कत्तार झाल्यात, माझ्या बगार बघणार कोण आहे व त्यासने।
1: म्हणूनच हे तमाशाच थ्यार चालले ते तुझ।
0: ते काय उगच आपलं इरुंगळा म्हणून करतोय मालक।
1: वय का, आणि काम कुणी तुझ्या बान येऊन करायचे वर इत। अरे उगस तुझ्या बाकडे बघून म्या तुला ठेवून घेतलाय, मला का दुसरं गडी नाही ते, रगड लोणी लावत हेडत्यात।
0: बैल दबवल्यावर एक बैल पोट्या टाकत गेला। त्यानं त्या धावेच्या कडेला पायानं सरकावल्या, खाली मुंडी घालून उभा राहिला। पडतं घेणं भाग होत। उशिरा येतोय म्हणून मालकानं यापूर्वी 3-4 वेळा खुरपून काढलं होतं।
1: जा तशेरप्याला लावून दे जमोटवर, मला गावात जायचं आहे, लय डाव झालं इवा गुना, ही शेवटचाच डाव सांगतो या तुला, पुन्हा जर का उशीर झाला तर बघ होय, मला नाही ही लोचटगिरी खपायची।
0: लाचार होऊन तारा तारा पाण्याकडे गेला। अजून एक दोनदा तरी खाडा करावा लागणार। मालक मग काय करतोय कुणाला दखल, एखाद्या वक्ती लाथ देऊन हाकलून बी द्याचा। आणि मग कुठं जायचं या भिकनुषा गावात रोजगार मिळवाय, मला तर कुठं खपती ही लोचटगिरी। खरं परपंचाच्या पायात ही पत्करायची पाळी आली आहे। वाढलेल्या उसाची पानं अंगाला अधनमधनं ओरबाडू लागली, कुसळं उघड्या दंडा मांड्यात घुसून लसू लागली, तरी मुकाटपणानं उसात येणाऱ्या पाण्याची दार मुडू लागला। सगळीकडनं ऊन भराला येत चालल्यालं, पायाखाली पाणी होतं तरी जीव तव्यावर घातल्यागत होत होता, येडबडून गेल्यागत झालं। या जलमभर जरी या मालकाचा ऊस पाणी पाजून वाढवला तरी एक दिवस यो घराकडे लावून देणारच। दिसतोय उसाच्या पानागत हिरवागार, पर कुसळानी भरलाय पानं नव्हत ही टांगत्या तलवारी मानवरच्या। सोमवारी तासरातील चिपाड होऊन कामासनं परत आला। नवऱ्यानं टाकून दिलेली त्याची मेहुणी आणि खुद्द सासरा आल्याचं त्याला कळलं, तेवढंच बरं वाटलं, सांगावा बरोबर पोचला होता। तो आणि सासरा एकदम जेवायला बसलं। म्हातारा बोळाच्या तोंडाला अंधारातच एका बाजूला दगडावर बसला होता। दोनच ताटल्यात वाढलेलं बघून सासरा म्हणला, युवाई पाहुणं नाहीत का बसत?
2: बसतील की मागणं?
0: दारकी बोलली, अग बलिव तरी त्यासने, बसत्याती का बघ?
2: नाही मागाशीच विचारलं, सावकाश बशीन म्हणलं।

सासरा दुपारी जेवण वागताला आला होता. तवापासनं बाळूचंनी त्याचं 2 तास बोलणं झालं होतं. दारकीनंही बाजवळ सगळं मन मोकळं केलं होतं. सासऱ्यानं पान खात खात मिशीतलं पानाच्या थुंकीचं कण पुसत दातात काडी घालत सगळं बोलणं ऐकून घेतलं होतं. जावयाबद्दल सगळ्यांची तक्रार होती. तोही चिंतागतीत पडला, पण तोंड कसं फोडायचं त्याला कळेना. रात्री जेवताना दोघे गप्पा मारत जेवले. कामाला कुठं आहे, रोजगार किती मिळतो, काय काय काम पडतं, वस्तीला का जात नाही, याविषयी वरवरची चौकशी सासरा हळूहळू सहजावारी करत होता आणि मनात घुसू बघत होता. जेवणं झाली आणि गुणा बाहेर जायला चुळबुळ करायला लागला. का कुठं जायचं हाय काय? पाहुण्यानं त्याला विचारलं. अजून आव का जाय? चला की जरा बाहेर हवला बसूया, म्हणजे बाकीच्यासनी जेवाय बी बरं. तो पाहुण्याला बोलला. पाहुणा उठला आणि बाहेर आला. दोघेजण तिकटीच्या वळणावर जाऊन बसलं. नानाचं घर तिथनं दिसत होतं. घरात अजून अंधार होता. त्याकडं बघत तो पाहुण्याशी इकड तिकडच्या गोष्टी बोलायला लागला. जरा बोलायचं होतं तुमच्या संग. पाहुण्यानं विषय काढायचं ठरवलं. नानाच्या घरात कुणीतरी दिवा लावलेला दिसला. आजच आलाय सा, आजचा दिस इसवाटा घ्या, उद्या मग सांच बोलूया की. नाही जायला पाहिजे, काम हाय ती माग, हो गेल्यावर करायची, उरुस हाय, राहावा की 2-3 दिवस. गुणाला साधारण अंदाज होता. मला बी जरा आता गेलं पाहिजे व. क्षणभर थांबून तो बोलला. आत्ता कुठं चाललाय सा? ते तमाशाच्या तालमी आहे ते. कुणाचा तमाशा यो? हाय म्हणजे आम्हीच मांगोड्यातल्या पोरांनी काढलाय, पोरा पोरांनी मिळूनच काढलाय होय. ते का काय थोडी मत्तीला दांडगी माणसं बी आहेत की. पांडवा मांगुरे हाय मधल्या आळीचा, कोल्हापूरची जुनी तमासगिरी यमनाबाई म्हणून हाय. हा मोरक्या कोण हाय? आता खरं म्हणजे पहिल्यापासून मीच हाय. नमुना म्हणून कुणीतरी डफावर 2-3 थापा मारल्या. कळसूत्री बाहुलीगत गुणा जागचा हल्ला. चलू मग मी. कुठं? तालमीलाच के. तो चालला. पाहुण्याचा नाईलाज झाला. अंधारात कराकरा सुपारी कात्रत तो तिथंच बसला आणि तालीम रात्रभर घुमत राहिली. तमाशाचा दिवस. गैबी पाठीमागची मोकळी जागा गच्च भरून गेली होती. माणसं तिन्ही बाजूनी येत होती. मागं पुढं सरकून दाटीवाटीनं बसत होती. फुल्ल हवा मारलेल्या 3 गॅसबत्त्या तमाशाच्या मांडवाला उजेड पाडत होत्या. पाठीमागच्या बाजूला बंदिस्त जागेत आणखी 2 गॅसबत्त्या होत्या. त्यांच्या उजेडात रंगवारंगवी कापडं बदलणं चहा पिणं चाललेलं होतं. मागच्या बाजूनं गुणा आदनमधनं माणसांच्या हेलावणाऱ्या दाटीकडं बघत होता. मनाला चारी बाजूनी वाढण्या लागल्या होत्या. काय करावं काही सुचत नव्हतं. ताण वाढतच होता. कुणीतरी चहा प्यायला बोलावलं, पण त्यानं नको म्हणून सांगितलं. नकार देऊन नुसत्या यरझाऱ्या घालत राहिला. खोल खोल कसली तरी हुरहुर लागलेली. नयनाच्या घड्याळात किती वाजलं ते विचारून पांडवानं त्याला कापडं बदलायला सांगितलं. गण संपल्यावर लगेच गवळणीत त्याला चोळी लुगड्यात नटारंगी गवळण म्हणून वावरावं लागणार होतं. त्या कल्पनेनं त्याला चळचळून घाम आला. चिंताक्रांत होऊन तसाच एका कोण्यात बाजूला गेला. कोर चढवून बांधलेला पैलवानी पटका शेमला वर धरून हळूच डोईवरनं खाली उतरला. आत गच्च बंदिस्त केलेली केस पटका काढताच मुक्त झाली. थोडी फुलारून आली. मानेला हळूच झटका देऊन त्यानं दोन्ही बाजूंनी कपाळाकडून मागं हात सरकवत निजून उठलेल्या

0: वहीसारखं त्यानं कुरवाळलं. अंगातलं झिरझिरीत कुडतं आणि गंजी फ्रॉक काढलं, त्याच हळूवारपणानं धोतर फेडून टाकलं. कमरेची चड्डी सोडली तर सगळी पुरुष वस्त्र काढून टाकली आणि अतिशय गंभीर होऊन क्षणभर अंगावरनं हात फिरवत उभा राहिला. आणलेल्या पिशवीतलं चोळी लुगडं काढलं, पहिल्यांदा अंगात चोळी घातली. दंडाला ती कशीशीच वाटू लागली, तरीही त्यांना आपण छाटमुंडच घालत आहोत अशा मनानं तिची बटणं लावली. यमुनाबाईनं शिकवलेल्या पद्धतीनं लुगडं नेसलं. कास घालताना पाय वर उचलून कासोटा सारखा वारखा करायसाठी ओढताना त्याचा हात थरथरायला लागलेला. हे रंगीत धोतारच हाय बाबा गुना, हाय गय करायची नाही बघ. धान्य दिशी जायचं आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. त्यानं डळमळणाऱ्या मनाला धीर दिला. माणसांचा दर्या बाहेर पसरतच होता. हातात बांगड्या आणि खोटं घड्याळ घालून यमुनाबाई समोर तोंड रंगवायला बसला. तिनं त्याचा सुरेख भांग पाडला, फुगे पाडून दोन्ही बाजूला चाप लावले, तोंडावर पांढरट लालट छटा आणली आणि बरोबर दोन भिवयांच्या मध्ये नाकाच्या मुळाच्या जरावर चेहऱ्यावरच्या पुरुषत्वाला निपटून टाकणारं लाल चुटुक ओलं कुंकू लावलं. सगळं झाल्यावर बत्तीच्या उजेडात नवीन आणलेल्या मोठ्या दर्पणात आपलं सर्वांग प्रथम पाहिलं आणि त्याला दिसून आलं की आपली एक तरुण सुंदर बाई झालेली आहे. गळ्यात अलंकार घालून डोईवर माठ घेऊन ती गोकुळाच्या बाजाराला दूध विकायला निघाली आहे. कृष्ण तिचा हात मध्येच पकडून तिच्याजवळ असील दान मागतोय. आता आपलं काय राहिलंय? आता आपण कुठं पुरुष राहिलो? ह्या गावाच्या जमलेल्या एक आणि एक माणसापुढं आपण आता बाई म्हणून उभं राहणार? गुणा म्हणून नवं तर गंगी म्हणून.
1: आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. अभिवाचक होते संजय पाटील.
2: आत्ताच आपण आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 27 ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची ठीक 11:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकरंग हा कार्यक्रम.
1: शाहीर हिरामण जाधव आणि सहकारी सादर करीत आहेत पारंपरिक लोककला प्रकार आराधी. या भागाचे लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरामण जाधव. ऐकूया पारंपरिक लोककला प्रकार आराधी.

श्रोते हो, महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतल्या विविध पारंपरिक लोककलांमध्ये गोंधळ्यांप्रमाणेच देवीची आराधना उपासना करणाऱ्या भक्तगणांमध्ये आराधी हा प्रकार मोडतो. डफ, कडत, झांज आणि ढोलकी तुंतुणं एवढी वाद्य असली की बस, ढोलकीवर काडी वाजून तासनतास ही मंडळी देवीची गाणी म्हणतात. यामध्ये स्त्री आणि पुरुष मंडळी एकाच वेळी सुरात सूर मिसळून अथवा एकाने पुढे म्हणायचे आणि इतरांनी मागे सुरात सूर करायचे. ही आराधी मंडळी बैठक मांडूनही गाणी म्हणतात आणि उभे राहूनही नाचूनही गातात. सर्वसाधारण वेश परिधान केलेला असला तरी बहुधा गळ्यात कवड्यांच्या माळा असतात. ही आराधी मंडळी देवीचा गोंधळही घालतात, त्याला आराध्यांचा गोंधळ म्हणतात. हा आराध्याचा गोंधळ इतर पारंपरिक गोंधळ्यांप्रमाणेच असतो, फक्त यामध्ये दिवटीऐवजी पोत तेवत ठेवला जातो. हा पेटता पोत हातात धरून मुख्य आराधी गोंधळी मधून मधून नाचत असतो. नाचताना त्याच्या पायात घुंगरांची पैजणं बांधलेली असतात, त्यामुळे त्याच्या नाचण्याला तुंतुण्याबरोबरच घुंगराच्या संगीताचीही साथ मिळते. मधूनच त्याचं घुमणं आणि त्यातच पूजाविधी होते. हा एकूण कार्यक्रम चालू असताना आराध्यांचा गोंधळ सुरू होतो. तो देवीच्या स्तवनाने, अनेकविध देवदेवतांच्या नामस्मरणाने, तर मग मंडळी या आराध्यांच्या मेळ्यातलं रूपरंग प्रत्यक्ष त्यांच्या गायनातूनच ऐकूया. तर मग

बरं का मंडळी, अशा प्रकारे गण गायल्यानंतर देवीला विनवणी करताना देवीची आभूषणं, दागदागिन्यांचा त्यात वर्णन गुंफताना आराधी मंडळी म्हणतात,

सर्व धावत्या चालीवरती गाणी म्हणत तेथील उपस्थितांमधून स्त्री वा पुरुषांच्या अंगात येणं, नाचणं आणि त्यातच देवी काय चुकलं माकलं असल तर पादरात घे बाई, येड्या मुक्यासनी लई छळू नगस. तर मध्येच आराधी मंडळीपैकी कुणीतरी म्हणत, देवी माय झाडाच्या लई हलण्या कर होत्यात, तवा झाडाला मोकळं कर माय. मंडळी, झाडाला म्हणजे त्या घुमणाऱ्या व्यक्तीला बरं का, नाहीतर तुमचा उगीच गैरसमज व्हायचा. आता त्या अंगात येणं घुमणं वगैरे वगैरे प्रकार खरे आहेत की खोटे तो भाग वेगळा, पण ह्या आराधी मंडळींचं गाणं बजावणं सुरू झालं रे झालं की घुमणारी मंडळी आपोआप झुलायला लागतात, म्हणजे अंगात कापरं भरल्यासारखं करायला लागतात. ही किमया सारी या आराधी मंडळींचीच. आराध्यांची गाणी देवीच्या शूरत्वाबद्दल, देवीच्या शिंगाराबद्दल, तिच्या लेणं आभूषणाबद्दल यांचं वर्णनच गुंफलेलं असतं. देवीवर अनेक स्तुतीसुमनांचा वर्षाव करताना

मंडळी ऐकलत, देवीचं आणि या देवीच्या उपासकांचं किती जिवाळीचं नातं असतं इथे. देवीच्या भेटीसाठी अहोरात्र असुसलेली ही मंडळी देवीच्या सेवेत अगदी देहभान हरपून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिचं गुणगान आणि महिमा आपल्या संगीतमय गाण्यातून सांगताना

आराध्यांच्या सर्वच गाण्यांमध्ये देवीचं गुणगान, देवीच्या नावाचा उदोउदो करून ही मंडळी देवीच्या देवळात, देवळासमोर अथवा देवीचा भगत असेल त्याच्या दरबारात प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी आणि विशेष करून अमावस्या पौर्णिमा आणि नवरात्रातले नऊ दिवस ही गाणी अगदी साधी सोपी आणि सरळ असतात. कारण ही गाणी गाणारी मंडळी बहुतांश अशिक्षित असल्याने पूर्वापार चालत आलेली गाणी ऐकत आणि तीच पुढे सादर करीत आलेली आहेत. देवीच्या यात्रेला मात्र ही मंडळी हमखास जाणारच, आणि तेही वाजत गाजत.

आता ऐकूयात पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्याकडून प्राप्त हरवलेल्या व्यक्तीविषयी निवेदन. हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन याप्रमाणे. नाव सदाशिव नारायणराव हंबर्डे, वय 50 वर्षे, राहणार विष्णुपुरी, जिल्हा नांदेड. रंग सावळा असून उंची 5 फूट 4 इंच, बांधा सडपातळ आहे आणि अंगामध्ये पोशाख पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेला आहे. सदरील व्यक्ती कोणास आढळून आल्यास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक याप्रमाणे: 024-62-22-63-73, 024-62-22-63-73. अन्य मोबाईल नंबर: 98-220-72-680. निवेदन संपलं.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-74-12-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।

आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. सकाळची 11:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरेली सफर सुरू करूया एस जानकी यांच्या स्वरातील अंजान यांच्या भक्तिगीताने. संगीत बप्पी लहरी यांचं.

संत तुकाराम महाराज विरचित प्रभाकर पंडित यांनी संगीत दिलेलं अजित कडकडे यांच्या स्वरातलं गवळण गीत आत्ताच आपण ऐकलं.

याबरोबरच आम्ही आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. मात्र या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: सेवेचं व्रत उराशी घेऊन एक तरुणी सैन्यात भरती व्हायचं ठरवते. मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर ते स्वप्न ती सत्यातही उतरवते. मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी, असाधारण स्वप्न पाहणारी, आता भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झालीय. आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांना. त्यांच्या जिद्दीचा चिकाटीचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा देणार आहे. ऐकूया देश हा देव असे माझा. लेफ्टनंट पदी निवड झालेल्या स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपल्या आयुष्याविषयी करिअरविषयी प्रत्येकाचीच काहीतरी स्वप्न असतात, पण त्या स्वप्नांना ध्येय बनवून त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूप कमी लोकांकडे असते. आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका जिद्दी आणि ध्येयवेडा तरुणीला, जिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय. लेफ्टनंट पदी नुकतीच निवड झालेल्या स्नेहल माळी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सांगलीच्या असणाऱ्या स्नेहल अभियांत्रिकी विभागाच्या पदवीधर आहेत. प्रायव्हेट फर्ममध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलंय आणि राष्ट्रीय पातळीवर अॅथलेटिक्समध्ये त्यांनी उत्तम कामगिरीही केली आहे. तर बोलूया त्यांच्याशीच. नमस्कार स्नेहल.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे समजलं की आपण लेफ्टनंट झालो?
2: पहिली प्रतिक्रिया जेव्हा लेफ्टनंट झालो आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर, तेव्हा आई वडील जे स्टेज असतं तिथून उठून आमच्याकडे आले व आमच्या पिपिंग सेरेमनी बोलतात त्या गोष्टीला, जे आपले शोल्डर असतील त्याच्यावरचे फ्लॅप काढले जातात आणि तिथे दोन स्टार दिसतात. तो एक वेगळाच अनुभव होता, कारण की पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांसमोर एक प्राईड, गर्वाची फिलिंग आणि हंबलनेस पण, की आपलं ट्रेनिंग एवढं झालं असून सुद्धा त्यांनी आपल्याला इतकं सपोर्ट केला, ही होती.
1: लेफ्टनंट पदासाठी आणि एकूणच सैन्यात सहभागी होण्यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा. तर त्याची तयारी कशी झाली आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाची?
2: माझा जन्म सांगलीचाच, मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे. शिक्षण माझं सांगली हायस्कूल व इमॅन्युएल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अभियांत्रिकी मध्ये सिव्हिल ब्रांच इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं. ते पूर्ण होत असताना माझी अशी इच्छा होती की आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स या तिन्हीपैकी कुठेतरी आपलं एक्झाम देऊन, इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर व्हावं. सुरुवात एअरफोर्सपासून केली होती. ॲफकॅटच्या परीक्षेचा अभ्यास कोविड चालू झाल्यापासून, म्हणजे थर्ड इयरपासून चालू केला. त्याच्यानंतर आर्मीच्या देखील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष मी अभ्यासासाठी घरी होते, गॅप घेतला होता. गायडन्स म्हणजे मला ग्रुप कॅप्टन रिटायर्ड वालवडकर यांचा भेटला होता, त्याच्यामुळे मी पुण्यात नागपूरमध्ये क्लासेससाठी गेले होते. त्या क्लासेसच्या गायडन्स थ्रूच मी 3 वेळा रेकमेंड झाले. टोटल माझे एअरफोर्सचे 5 अटेम्प्ट व आर्मीचे 2 अटेम्प्ट झाले. या 7 अटेम्प्टमध्ये मी 7 SSB दिले, 5 रिटन एक्झाम, 3 रेकमेंड झाले होते, 2 वेळा मेरिट आउट झाले आणि 1 मेरिटेन झाले. 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर मी MBA तयारी सुद्धा चालू केली होती. भारती विद्यापीठमधून माझं MBA झालं एक्सटर्नल व पुण्याच्या फ्लाईट बेस्ड लॅब्समधून मी 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केला. तिथे मी HR डोमेनमध्ये टॅलेंट अक्विजिशन असोसिएट म्हणून काम केलं. लास्ट अटेम्प्ट माझा SSB अलाहाबादमध्ये झाला. तिथून रेकमेंड झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, ऑल इंडिया रँक 3 होतं. त्याच्यानंतरच मला जॉईनिंग लेटर आलं होतं. जॉईनिंग लेटर OTA गयासाठी आलं, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. व गयामध्ये माझं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आता लेफ्टनंट हे पद मिळालं.
1: शिक्षण सुरू असताना हेही करावं, म्हणजे देशसेवासाठी आपण काहीतरी करावं, ही बीज कुठे रुजली? मुळात काय प्रेरणा होती त्यामागे?
2: त्याची सर्वप्रथम प्रेरणा माझ्या घरापासूनच आली आहे. माझे आजोबा नेव्हीमध्ये होते, पण ते माझे वडील जन्मायच्या आधीच रिटायर झालेत, त्याच्यामुळं माझा असा त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आला. पण मी त्यांची कहाणी ऐकल्यात, प्लस त्यांचे फोटो वगैरे बघितलेत, ते एक प्रेरणा होती. आणि कॉलेजमधून बाकीच्यांकडून पण ऐकलं होतं की फौज में बहुत कुछ होता है, तर म्हणलं एकदा ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, जशा स्पोर्ट्स असतील त्यात मी नॅशनल खेळले, ते देखील वाव देतं. फौज प्लस खेळाचा, अभ्यासाचा एक चांगला समतोल माझ्या लाईफमध्ये भेटेल ह्या भावनेनं मी ऍप्लिकेशन दिलं होतं.
1: या सगळ्या

मैत्रिणीनो, मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा, मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता, प्रत्येक अडथळ्याला संधी मानत आपली पावलं जो ठामपणे टाकतो त्याची स्वप्न पूर्ण होतातच. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय ही जिद्द मनात बाळगून देश

0: ते घरच्यांचा पाठिंबा कसा होता, कसं होतं सहकार्य त्यांचं?
1: घरच्यांचा पाठिंबा खूप होता, कारण की एका जॉईंट फॅमिलीतून वाढलेली व्यक्ती असून मी 10 आम्ही भाऊ बहीण आहेत, त्याच्यामध्ये मी मोठी आहे. आजी आजोबा आई वडील चुलते लहान भाऊ बहीण हे मला नेहमी म्हणजे कुठेही अडथळा आला तर ते असायचे. माझ्या आईला जेवढे माझे मित्रमैत्रीण माहीत नसतील तेवढे माझ्या आजीला माहिती आहेत. परत माझ्या आत्या असू देत किंवा काका असू देत, माझा पहिला फोन माझ्या काकांनी घेऊन दिला, वडिलांनी नाही, गाडी देखील काकांनी घेऊन दिली. त्याच्यानंतर कुठेही लागेल तिथं मी जेवढ्या वेळा नॅशनलला गेले त्यावेळेस माझे दुसरे काका आले होते. काकी पण जेव्हा मी कुठेही जातो आई असू दे नसू दे ती असते माझ्यासोबत की हे खायला घेऊन जा ते खायला घेऊन जा, या पद्धतीने त्यांनी मला साथ दिली. लहान भाऊ बहीण असतील तर त्यांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड मला जास्त साथ दिली की तू हे वापरू शकतेस ते वापरू शकतेस, इंटरनेट थ्रू अभ्यास असा करता येतो तसा करता येतो, कारण ती जेनझीज जास्त अपग्रेडेड आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा. सर्वांच्या पाठिंब्यामुळेच व समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी इथे उभी आहे आता.
0: काही आव्हानं सुद्धा आली असतील या प्रवासामध्ये, तर काय काय आली आव्हानं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनाही कसं सामोरे गेलात आपण?
1: सर्वप्रथम आव्हान म्हणजे मला TCSला नोकरी मिळाली होती. फर्स्ट जॉब माझा TCS होता. 7th सेमिस्टरमध्येच मला इंटरव्ह्यूचा कॉल येऊन इंटरव्ह्यू प्रोसेस कम्प्लीट झाली होती आणि 8th सेमपासून माझं जॉईनिंग होतं. ते मी जॉईन देखील केलं पण माझं असं होतं की मला 1 वर्ष गॅप घ्यायचं आहे, कोणतीही नोकरी नाही करायची. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पहिली नोकरी तेव्हा भेटत नव्हती कोविडमध्ये, मला चांगल्या पद्धतीने मिळाली होती टेक्निकलमध्ये, तो सोडायचा निर्णय मी घेतला. त्या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला, प्लस माझे जे स्टेडियमवरचे मित्रमैत्रीण असतील त्यांनी देखील खूप सपोर्ट केला की हा 1 वर्ष अभ्यासाला दिल्यास काही हरकत नाही, आणि तोच एक मोठा निर्णय होता.
0: या लेफ्टनंट पदासाठीची निवड प्रक्रिया कशी आहे याविषयी सविस्तर काय सांगता येईल?
1: हो, निवड प्रक्रिया SSB इंटरव्ह्यू असतो. सर्वप्रथम 12वी झाल्यानंतर एक एंट्री असते ज्याचं नाव NDA आहे, आता मुलींसाठी देखील ओपन आहे ती. मुला मुलींना दोघांना आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही एंट्रीसाठी NDAची रिटर्न एक्झाम असते. त्या रिटर्न एक्झाममध्ये मॅथ्स सायन्स हिस्ट्री ज्योग्राफी बेसिक सब्जेक्ट्स असतात, ती क्लिअर केल्यानंतर ते NDAच्या SSB इंटरव्ह्यूला जातात. SSB इंटरव्ह्यू नंतर मेडिकल्स होते, मेडिकल नंतर आपण अकॅडमीमध्ये जातो, खडकवासला येथे होते. ग्रॅज्युएशन एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे असतात. एअरफोर्ससाठी ग्रॅज्युएशन एंट्री AFCAT थ्रू असते, त्याची रिटर्न एक्झाम असते, रिटर्न एक्झाम नंतर AFSB बोलतात त्याला, एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड, त्याचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवसाचा आणि मेडिकल्स आणि मग एअरफोर्स अकॅडमी डुंडीगल येथे ट्रेनिंग. सेम नेव्हीचं पण NSB असते, नेव्हल सर्व्हिस बोर्ड, त्यांचा इंटरव्ह्यू होतो, डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो त्यांचा टेक्निकल एंट्री थ्रू इंजिनिअरिंगसाठी. आर्मीसाठी वेगवेगळे आहेत, जसं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकलमध्ये आपण CDSची परीक्षा देऊ शकतो ग्रॅज्युएशन झाल्यावरती आणि मग SSB इंटरव्ह्यूला बोलले जातात. नॉन टेक्निकलमध्ये NCCचे पण येतात जे डायरेक्ट एंट्री थ्रू जातात, आणि जे आपले बेसिक ग्रॅज्युएशन केले कॉमर्स आर्ट्स सायन्स तिन्हीमध्ये किंवा लॉ ग्रॅज्युएट एंट्री पण असते लॉवाल्यांसाठी. ह्या एंट्र्या सोडून इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल एंट्री असते, डायरेक्ट SSBला कॉल लेटर येतं, इंटरव्ह्यू देऊन आपण जाऊ शकतो. तर SSB ही कशा पद्धतीची असते, 2 स्टेज असतात. पहिला स्टेज 1 दिवसाचा असतो, त्याच्यामध्ये आपली स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंगमध्ये पहिला आपल्याला एक पेपर दिला जातो, MCQ टाईप टेस्ट होते 50-50 मार्कांची, रिझनिंग एबिलिटी चेक केली जाते. ती झाल्यानंतर पिक्चर दाखवला जातो, पिक्चर प्रिस्क्रिप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट बोलतात त्याला. पिक्चरवरून आपण एक स्टोरी लिहितो आणि ती स्टोरी 10-15 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस होते आणि त्याचं कन्क्लुजन निघतं. हा पहिल्या दिवसाचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर आपण रिझल्टमधून सिलेक्ट झाल्यावर, जर 200 असतील तर ऑलमोस्ट 1/4 लोक सिलेक्ट होतात सगळ्या सिलेक्शन बोर्डमधून. मग 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 3 दिवस मिळून 3 टेस्ट होतात. सायकोलॉजी टेस्ट मेंटल एबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो आणि तिसरा ग्रुप टास्क, मग त्याला मनसं वाचा आणि कर्म असं बोलतात. मनसामध्ये सायकोलॉजीचे 4 टेस्ट होतात, रिटर्नच असतात सगळे, एकाच जागे बसून आपल्याला 4 च्या 4 कंटिन्युअस टेस्ट द्यावे लागतात. ग्रुप टास्कमध्ये ग्रुप टास्क ऑफिसर 9 प्रकारचे वेगवेगळे टेस्ट घेतात. ते 9 टेस्ट ग्रुप डिस्कशन पण असतं टॉपिकवरती. त्याच्यानंतर आपला 7-9 जणांचा ग्रुप बनलेला असतो, त्याच्यामध्ये एक ऑब्स्टेकल रेस असते, ती क्रॉस करायची असते.

0: सिमिलरली हाफ ग्रुप टास्क असतो, लेक्चर एट असतो, एक माणूस समोर उभारून 3 मिनिटाचं लेक्चर एट देणं, ते कमांड टास्क असतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये होतात. तिसरा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये आपला अर्धा तास होऊ शकतो, 1 तास 1.5 तास, कितीही वेळाचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूइंग ऑफिसरसोबत. ते आपल्याबद्दल सगळं जाणून घेतात, आपल्या आयुष्यात काय झालंय, काय घडलंय, काय नाही घडलं, का नाही घडलं, तर प्रत्येकाची कारणं आपल्याकडे असले पाहिजेत की आपण ते त्या पद्धतीनं त्यावेळेस असं का केलं, त्याच्या मागं काय रिझनिंग होतं. लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये आपल्यासोबत एक बोर्ड बसलेली असते, 10 ते 12 ऑफिसर्स असतात. ते आपल्याला 2 ते 5 मिनिटासाठी, कधी कधी 15 मिनिटं पण कॉन्फरन्स चालू शकते, ते आपल्यासोबत डिस्कस करतात, स्टे कसं आहे, कसं झालं सगळं हे विचारतात, प्लस आपल्याबद्दल जर त्यांना काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात. त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होतो की किती लोक रेकमेंड झाले. रेकमेंडेशन नंतर जे लोक रेकमेंड झाले त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेलं जातं. त्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होते तो दिवस पूर्ण, आणि नंतर मग ते मेडिकलला जातात. मेडिकल्स मग 5 दिवस असू शकतात, 7 दिवस 10 दिवस, जशा टेस्ट होतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यामध्ये मग हाईट वेट सोबत आपलं जे डेंटल चेकअप असतं ते होतं, HB होतं, बेसिक बॉडी चेकअप होतं, त्यानंतर ऑर्थोचं चेकअप होतं. ते पूर्ण 5, 7 किंवा 9 दिवस झाल्यानंतर आपल्याला फिट किंवा अनफिट सांगितलं जातं. अनफिट असेल तर मेडिकलचा बोर्ड परत होऊ शकतो, आपण त्या गोष्टी क्लिअर करून परत येऊ शकतो. त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्टमध्ये आपलं रँकिंग येतं की आपण कुठल्या रँकवरती आहे. ते रँकिंग आल्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर येतं. जॉईनिंग लेटर सविस्तरपणे येतं की आपलं ट्रेनिंग कुठं असेल, किती पद्धतीनं, किती महिन्यासाठी असेल, हे सगळे डिटेल्स जॉईनिंग लेटरमध्ये मेन्शन असतात. एकदा जॉईनिंग लेटर आलं की 3 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्या ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करतो, युजली तोच टाइम पिरियड असतो. मग जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग किंवा कुठे कुठे 1.5 वर्ष 3 वर्ष, जे ट्रेनिंग ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग करून ऑफिसर या पदी निवड होते.
1: या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी होतात हा एक प्रश्न, आणि दुसरं म्हणजे जे सायकोलॉजिकल लेवलवरती ज्या टेस्ट होतात आणि ग्रुप डिस्कशन वगैरेही होतं, तर त्यामध्ये साधारण काय मुद्दे असतात, कसे प्रश्न असतात ते?
0: तर आपण पहिला SSB मध्ये सुरुवात करू. SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जे आर्मी नेव्ही एअरफोर्स सर्व्हिसेसची जी कोणती इंटरव्ह्यू होते त्याला SSBच बोलतात. ती 5 दिवसाची असते जसं आता सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये पिक्चर दाखवलं जातं आपल्याला, त्याच्यावरती आपण एक स्टोरी लिहायची, त्याच्यासाठी वेळ 4 मिनिटं असतो. मग ही जी स्टोरी आहे ही 12 प्रकारचे पिक्चर दाखवले जातात, 12 ब्लँक असतं, ती आपण आपल्या मनाची स्टोरी लिहायची असते. ह्या कहाणीवरून आपल्याला कळतं की आपली मनस्थिती कशी आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक पिक्चर दाखवला आहे क्रॉस कंट्रीचा, मॅरेथॉन रनिंगचा. तर मला असं आठवलं की मी माझ्या 8वी 9वी 10वीत असताना मी स्टेडियमवरती एक क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. तर मी आयोजकाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये करणार, जसं स्पर्धा ह्या ह्या तारखेला आहेत, त्याच्यामध्ये 14, 16, 18, 20 हे वयोगट आहेत, वयोगटात मुली मुले आहेत, प्रत्येकाचे नंबर पहिले 3-3 नंबर आहेत, त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती लागणार, क्रॉस कंट्रीचा रूट काय असणार, त्याच्यामध्ये कुठे कुठे वॉटर पॉईंट ठेवले पाहिजेत, वॉटर पॉईंट सोबत मेडल सर्टिफिकेशन कोण येणार, चीफ गेस्ट कोण येणार, कधी मॅरेथॉन ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर त्या मॅरेथॉनसाठी लागणारं जे सामग्री आहे ते सर्व पण कलेक्ट करणारे कोणतरी पाहिजे. हे जर मी वर्णन 4 मिनिटात व्यवस्थित पद्धतीने करू शकत असले तर त्यांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हिला जर कोणतंही टास्क दिलं तर ही आपल्या ट्रूप्सला सांगून ते कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकते. ही एक मनस्थिती निर्माण होते. त्याच्यासोबत वर्ड्स असतात, त्याचे सेंटेन्सेस लिहायचे, आणि सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. त्याच्यामध्ये एक काही सिच्युएशन दिली जाते, जसं मुलींना नेहमी देतात की तुम्हाला रात्री मूवीवरून यायला वेळ झाला, रस्त्यात तुम्हाला 2 लोक मिळाली, ते तुमच्याकडून पाऊच किंवा पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय कराल, असे सिच्युएशन्स येऊ शकतात. मुलांना पण येतात, टेस्टप्रमाणे वेगवेगळे असू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल, आपल्या पालकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल त्यांना माहिती लिहायची, चांगलं वाईट दोन्ही. ही झाला सायकोलॉजीचा पार्ट. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरनॅशनल टॉपिक्स येतात किंवा सोशल टॉपिक्स पण येऊ शकतात. तर आपण एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती बोलायचं, त्याच्यानंतर त्याच्यासोबत सोशल टॉपिक पण असू शकतो की वाढत्या वयात मुलांनी काय काय केलं पाहिजे, कुठे कुठे फोकस केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा ट्रेड असेल किंवा, आणि मग इकॉनॉमिकली आता जास्त स्टेबल होत आहेत तर त्याच्यावरती बोललं जातं.

0: हा झाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा पार्ट. ट्रेनिंगच्या दरम्यान दोन टर्ममध्ये ट्रेनिंग होते आमची, जे टेक्निकलला जातात त्यांची एक वर्षाची, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. एनडीएमध्ये ती 6 टर्म असते आणि आयएमए इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ते 3 टर्म असते. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक टर्मप्रमाणे ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज डिवाईड केले जातात. मेंटल व फिजिकल स्टॅमिनावरती जास्त भर दिला जातो. त्यातही मग फिजिकलमध्ये आम्ही सकाळी उठून पीटी, हॉर्स रायडिंग, त्याच्यानंतर ड्रिल करतो. मेंटल स्टॅमिनासाठी आमचे क्लासेस असतात, त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असतात, नॉन टेक्निकल विषय असतात. टॅक्टिक्स हा विषय खूप महत्वाचा असतो. कॉम्प्युटर सायन्समध्ये जे आय टीमध्ये नवीन डेव्हलपमेंट आहेत ते, मिलिटरी हिस्ट्री, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय चाललं आहे, करंट अफेअर्स, ते सगळं असतं. त्याची परीक्षा देखील होते. या व्यतिरिक्त फायरिंग वेपन ट्रेनिंग म्हणून नावाचा विषय असतो. त्यासाठी मग आम्ही फील्डवर जातो. वेगवेगळ्या प्रकारचे वेपन असतात, ते आम्हाला सांगितले जातात की कसे वापरायचे, त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत. त्यानंतर फायरिंग पण होते. हे सोडून दर 2-3 महिन्यामध्ये कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पमध्ये टेंट पिचिंग असतं. टेंट पिचिंग केल्यानंतर आपण तिथे राहायचं. 2-3 टेंट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 20-30 जण एक कंपनी राहते. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा स्केड्यूल ठरलेला असतो. अभ्यास प्लस जर कुठे नवीन टॅक्टिक्स शिकायचं असेल, जसं दुश्मन जर प्लेन्समध्ये असतील तर कसं लढाई करणार, माउंटेन्समध्ये असतील तर कशी लढाई होते, हे सगळं काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ह्या बाबतीतच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथे करतो पण. त्याच्यानंतर रन असते, क्रॉस कंट्री रन्स असतात दर टर्मला. क्रॉस कंट्री 8 किलोमीटर, 12 किलोमीटर अशी असते. आणि मग वेपन लोड किंवा बॅटल लोड घेऊन पळायचं असतं. ते मग फर्स्ट टर्ममध्ये 20 किलोमीटर, सेकंडमध्ये 40, 50, 55 जे असेल ते, 20 किलो, 25 किलो प्लस वेपन्स घेऊन एक क्रॉस कंट्री रूट वरून जायचं असतं, ज्याच्यामध्ये मॅप रिडिंग करतो आम्ही. मॅप रिडिंग थ्रूच एक चेक पॉईंट दुसऱ्या चेक पॉईंटवरती जातो. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण जंगलात कुठेही गेलो तर एक मॅप आणि कंपास घेऊन कसं नॅव्हिगेट केलं जातं. त्याच्यामध्ये पण ग्रुप पाडले जातात, 10-15 जणांचा एक ग्रुप असतो. ह्या पद्धतीनं ट्रेनिंग होतं. ह्या व्यतिरिक्त आपण फर्स्ट टर्ममध्ये असताना सिनियर्स आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, ड्रेस कसे घालायचे, शूजच्या लेस कशा बांधायच्या, इथून सुद्धा सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला केबिन बोलतात रूम्सला, तर त्या केबिनमध्ये बेड कसा अरेंज करायचा, कुठलं सामान कुठं ठेवायचं, इथपत सगळं शिकवलं जातं. तर अकॅडमी ही खूपच म्हणजे अति भन्नाट अनुभव आहे, सगळ्यांनी तो घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: या सगळ्यामध्ये शिस्त खूप गरजेची असते. तर हे सगळं लहानपणापासूनच अंगी होतं की काही त्रास झाला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोल्ड होताना?
0: शिस्तीच्या बाबतीत सर्वप्रथम म्हणजे मी आजोबांनाच उदाहरण मानते, कारण की त्यांच्यासारखी शिस्त मी नाही बघितली कुठे आजूबाजूला तरी. त्यांचं ते वेळच्या वेळी जेवण असणं, त्यांच्या डाएटमध्ये नेहमी एक चमचा ड्रायफ्रुट्स आणि सॅलाड जे आई करून द्यायची, त्याच्यामुळे माझ्या घरातल्यांना सवय लागली. आधीपासूनच वेळच्या वेळी नाश्ता जेवण हे झालं पाहिजे, प्लस झोपायची वेळ, उठायची वेळ, व्यायामाची वेळ, ह्या बेसिक वेळा आपण जर फिक्स केल्या ना तर अर्धं डिसिप्लिन तिथेच होतं. तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम, ह्या तिन्ही गोष्टी आधीपासूनच थोड्या थोड्या अंगलत असल्यामुळे तिथे सोपं गेलं मला. पण तिथे शिस्तबद्ध होणं जास्त महत्वाचं आहे. शर्टाचा डाग सोडून शूजवरती पण धूळ नसली पाहिजे, त्यामुळे आम्ही छोटेसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत जेव्हा कुठेही जात होतो. तेव्हा बटनचा जो शेप असेल तो 11 मध्येच असला पाहिजे, ह्याची देखील काळजी घेतली जाते. शिस्त खूप महत्वाची आहे. आयुष्यात कोणत्याही प्रगत होणाऱ्या व्यक्तीला, मुलगा असेल, मुलगी असेल, कुठल्याही फील्डमधला असेल, शिस्त जर असेल तर तो नेहमी उंची गाठू शकतो.
1: ॲथलेटिक्समध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर खूप मोठी कामगिरी आपण केली आहे, तर त्याचाही काही उपयोग झाला असेल ना या सगळ्या प्रवासामध्ये, कसा झाला?
0: हो, ॲथलेटिक्सचा सर्वात जास्त उपयोग माझ्या फिजिकल फिटनेससाठी झाला. माझे कोच SL पाटील सर जे सांगलीमध्ये आहेत आणि अविनाश सावंत सर जे सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांनी राबवलं आहे, इतक्या वर्षापासून त्यांनी फी 100 रुपये घेत होते, ते देखील सकसारमध्ये जे गरीब लोक आहेत, गरीब मुलं आहेत त्यांना देण्यासाठी खायला संध्याकाळी काहीतरी खाऊ म्हणून, त्यांनी स्वतःची फी अशी कधी घेतली नाही. त्याच्यामुळे एक समाजसेवेचं उदाहरण मी त्यांच्या पुढे बघते. त्याच्यानंतर जे सायकोलॉजीमध्ये कथा आल्या होत्या, पिक्चर आल्या होत्या, त्या मला माझ्या अनुभवातूनच, जसं क्रॉस कंट्री मी सांगितलं

0: आयोजित केली होती म्हणून मी लिहू शकले. परत राष्ट्रीय स्पर्धेत जाताना येताना जी आम्ही तयारी करत होतो त्याच बऱ्याचशा गोष्टीचं वर्णन केलं की ट्रेकिंगला जाणार आहे तर काय करणार, ह्याचं वर्णन मी महाबळेश्वरच्या समर कॅम्पमधून केलं होतं कारण की मला माहित होतं की एका ग्रुपला घेऊन कसं जाता येतं.
1: एखादा असा प्रसंग अनुभव आहे की ज्याचा प्रभाव खूप पडला या सगळ्या प्रवासावर?
0: तसे छोटे छोटे खूपच जास्त अनुभव आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला जास्त मिस केलं जेव्हा मी अकॅडमीमध्ये होते कारण की माझ्या अवतीभोवती खूप लोक असायचे घरातले आणि तिथं आपण रूममध्ये एकटेच असायचो. बाहेर गेल्यावरती ओबियसली कोर्समेट परत ऑफिसर्स नेहमी सोबत असायचे, पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते किंवा रात्रीची वेळ होते जेव्हा आपण सगळं काम आवरून घरी येतो त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला.
1: या क्षेत्रात मुलींनी करिअर करावं, ग्रामीण किंवा छोट्या शहरामधल्या मुलींनीही यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही सांगायचे?
0: हो नक्की. तर मुलींनी सर्वप्रथम स्वतःचा फिजिकल फिटनेस एकदम व्यवस्थित ठेवा. 12वीपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात धावपळ करतच असतो पण त्याच्यानंतर देखील अभ्यासासोबत खेळाचं एक समतोल राखा. डाएट हेल्थची काळजी घ्या. 18-19 वर्षानंतर आपण बाहेरचं जास्त खायला लागतो कॉलेजमध्ये आल्यापासून, तर ते कमी करून आईनं जे बनवलंय ते खायला चालू करा. त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे गोष्ट करावी तर ती प्लीज आपल्या आई वडिलांना आणि घरच्यांना सांगा की मला हे करायचं आहे. ते नक्की प्रत्येक गोष्टीत साथ देतील. जर सोशली वाटत असेल की नाही मला इथून हे नाही करायचं आहे कारण मला बाकीच्या गोष्टी सेट करून लग्न वगैरे करायचं आहे तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता, ते नक्की तुमच्या कष्टाला बघून हो म्हणतात.
1: आणि आजच्या तरुणाईला काय सांगायला आवडेल?
0: आजच्या तरुणाईला म्हणजे जेनजीचा एक खूप चांगला अप्रोच आहे की मला जे वाटेल ते मी करणार, तो एक चांगला अप्रोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे वाटतंय ते करत राहा, पण एकदा आपल्यापेक्षा 4 पावसाळे 4 उन्हाळे ज्यांनी जास्त बघितलेत त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला खूप महत्वाचा असतो. त्यांच्या अनुभवावरून शिका आणि स्वतःचं मत मांडताना सुद्धा एक हंबलनेसनी मांडा, म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल.

0: मैत्रिणींनो, स्नेहल माळी यांना शिस्तीचं बाळ कडू घरातूनच मिळालं होतं. तिचे आजोबा सैन्यात होते. या सैन्यातल्या घटना हे प्रसंग तिच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांगितले. याच वातावरणात स्नेहल मोठी होत गेली आणि शिकत राहिली. पण एका आईसाठी, वडिलांसाठी ही गोष्ट खरंच सोपी नव्हतीच. आपली मुलगी सैन्यात भरती होणार आहे, त्यासाठी घरापासून लांब राहणार आहे. जेव्हा तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिची आठवण येईल, तिला भेटावंसं वाटेल, त्या त्या प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. स्नेहलच्या आईबाबांना याची जाणीव होतीच. त्या क्षणी मनात त्यांच्या काय भावना झाल्या असतील? त्यांनी त्यावेळी काय विचार केला? मुलीचं स्वप्न आणि आपली माया या सगळ्यांची सांगड त्यांनी कशी घातली? याविषयी सांगताना स्नेहलचे वडील श्रीयुत शशिकांत माळी म्हणाले,
1: ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे मी कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला.
2: देशसेवेमध्ये किंवा सैन्यामध्ये एक मुलगी आपली भरती होते, तर तिची जडणघडण लहानपणापासून आपण कशी केलीत आणि कसा पाठिंबा दिला या सगळ्या प्रवासामध्ये तिला?
1: साधारण 6वीत असताना मी तिला स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. त्या क्लासच्या किंवा शिकवणीच्या टीचर्सना पण मी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, मला 5:30 मुलगी माझी मोकळी पाहिजे. कारण मी दररोज तिला स्टेडियमवर घेऊन जातो, तिला आणि तिच्या भावंडांना स्टेडियमवर घेऊन जातो. सरांचं मार्गदर्शन तर मिळतच होतं, पण जास्त मला कष्ट करावं लागलं नाहीत. कारण ती स्वतः त्यात इंटरेस्ट घ्यायची, अभ्यासात असू दे किंवा खेळात असू दे. साधारण 8वीत तिला स्टेट लेवलला ती खेळली, त्यानंतर तिनं कधीही मागं पाहिलं नाही. ती ज्या वेळेला स्पर्धेत समजा पहिला नाही आली, दुसरा आली, तर ती दुसऱ्या मुलीचा किंवा जे स्पर्धक आहेत त्यांचा विकनेस काय आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, त्याचा अभ्यास करायची. तो अभ्यास करून ती पुढच्या वेळी नक्कीच तिला हरवायची. तिनं ग्राउंड कधी चुकवलं नाही. जरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर 100% ती आदल्या दिवशी ग्राउंडवर जाणार, त्यानंतर अगदी मस्त पेपर दुसऱ्या दिवशी येऊन देणार, असं तिचं नेहमी असायचं. त्यामुळं मला ऍक्च्युली जास्त काही करायला लागायचं नाही. बाबा मला इकडे जायचं आहे हे मला सांगायची. अगदी एफकॅटची एक्झाम पहिली होती, मला आदल्या दिवशी रात्री तिनं सांगितलं की बाबा उद्या जायचं आहे एफकॅटची एक्झाम. ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहीत देखील नसायचं की पुस्तक कोणतं आहे. बाबा मला हे पाहिजे, तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी सोडायला गेलो तिला बिहारला, गयाला, ओटी गयाला. त्यावेळी सुद्धा सोडून येताना मन धकधक करत होतं, पण ठीक आहे म्हणलं, ओके ती करू शकेल, मला खात्री होती. कारण ती खेळायला जायची त्यावेळेला नॅशनलला असू दे, स्टेटला असू दे, बऱ्याच वेळा ती एकटी जायची. त्यामुळे मला भ्यायचं काही कारणच नव्हतं. 2 वर्ष इवन पुण्यात जॉब करत होती, मला आजही माहीत नाही ती कुठं राहत होती. कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी आहे, अगदी व्यवस्थित राहणार, व्यवस्थित करणार. तिथं सुद्धा ट्रेनिंगला असताना बऱ्याच वेळा तिचा फोन यायचा, कधी यायचा, कधी बाबा लगेच करतो म्हणायची, कधी 3 दिवस 8 दिवस असा फोन नाही यायचा. पण आम्हाला माहित होतं की ती 100% काहीतरी करणार.
2: मैत्रिणीनो, आज जर स्नेहलच्या आई पण स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना एक प्रश्न की एक आई म्हणून मुलीला घडवताना आणि हा सगळा तिचा प्रवास पाहताना काय भावना आहेत आज?
3: आमची स्नेहल ही मुलगी ना लहानपणापासून बुद्धिमान, आणि तिला काही शिकवावी लागलं नाही, काय नाही. आणि स्टेडियमची वगैरे तिला लहानपणापासून आवड होती. खेळायला वगैरे ती जायची बरोबर टायमात, तिचे बाबा घेऊन जायचे. आणि मला ना तिच्या फक्त खाण्याकडं माझं लक्ष होतं जास्तीत जास्त. मी रोज सकाळी म्हणजे मोड आलेले कडधान्य, एक ग्लास दूध आणि भाजी चपाती हेच खायची ती. आणि जेव्हा ती नॅशनलला वगैरे गेली ना, तर तिच्या 100%

0: नंबर येणार हे अशी आम्हाला खात्री होतीच. आम्ही जेव्हा बिहारला गेले ना गयाला, तेव्हा तिचे टाद वगैरे तिचे उघडल्यानंतर मला इतकं असं डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले आणि खूप आम्हाला अभिमान वाटला सगळ्यांना. आणि आम्हाला असं भीती वगैरे काही असं वाटत नाही, ती नक्कीच ना जिथे जाईल ना तिथे चमकणार असं म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी वाटते.
1: आपल्या मुली असू देत, मुलं असू देत, ज्या मुलींना समजा एअरफोर्स मध्ये जायचं आहे, आर्मी मध्ये जायचं आहे किंवा नेव्ही मध्ये जायचं आहे, तर हल्ली एवढं प्रगत झालेलं आहे सायन्स की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवला तर तुम्हाला ते आठवड्यातून एकदा तर नक्कीच बोलतात, पण ऍक्च्युली ज्यावेळेला जॉईनिंग झाले असते त्यावेळेला तुम्हाला दररोज बघू शकता, व्हिडिओ कॉल होऊ शकतात. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढे आहे की घाबरायचं काहीच कारण नाही, कारण बरेच सेक्टर असतात आर्मीमध्ये, फक्त पुढचं एकच सेक्टर नसतो की इंजिनिअरिंग युनिट असतं किंवा आर्टिलरी असतं, एव्हिएशन असतं, असे बरेच प्रकार असतात. मग बाबा आपली मुलगी आता आर्मीमध्ये गेले म्हणजे काय होणार काय नाही, घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्या, 100% ते चमकणार आणि त्यांच्याकडे ऍबिलिटी असते. पण आपण जर पाठिंबा नाही दिला तर ती मुलं ढासळतात. त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत, कोणती असू दे, आर्मीमध्ये असू दे, फिल्ममध्ये असू देत, किंवा कोणतंही सोशल वर्क करायचं असेल, अरे बाबा तिकडे जाऊ नको फक्त जॉबच कर असं जर म्हटला तर 100% मुलं खचू शकतात. त्यामुळे त्या मुलांना पाठिंबा द्या, 100% ते तुम्हाला यशस्वी होऊनच दाखवणार. अजून एक अनुभव मला सांगावा असं वाटतो की ज्या दिवशी तिचं पासिंग आउट परेड होतं त्याच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम ते घेतात, गौरव पदक म्हणून एक असतं. पालक म्हणून आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी ते गौरव पदक आम्हाला दिलं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही भारताच्या आर्मीला समर्पित केलेलं आहे. ती एक अतिशय अभिमानास्पद भावना निर्माण होते आणि खरंच आपल्या देशाकरता जर आपल्या मुलांना आपण आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जर पाठवलं तर ती एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळं मला ज्यावेळेला ते गौरव पदक आदल्या दिवशी त्यांनी दिलं असं मस्त वाटलं की मी स्वतःच आर्मीमध्ये आहे आणि स्टेजवर उभारल्यानंतर खरंच वाटलं की बाबा आपली मुलगी नाही तर आपण देशासाठी काहीतरी करायला लागलो. त्यामुळं खरंच मुलांना पाठिंबा द्या.
2: या मुलाखतीमधून खरंच असं वाटतं की अनेक तरुण तरुणी प्रेरणा घेतील, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकतील. आणि या अपेक्षेसह आज इथे थांबूया. स्नेहल, आपण आज इथे आलात आणि आपले अनुभव सांगितलेत त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद तुमचे.
3: मैत्रिणींनो, आईच्या मायेपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारत मातेच्या सेवेत पूर्णत्वाला जातोय. माझ्या आईनं मला घडवलं पण माझ्या भारत मातेसाठी मला अनेक जणांना घडवायचंय. लेफ्टनंट स्नेहल माळी यांचं हे स्वप्न आहे. मैत्रिणींनो, उद्या जगभरात मदर्स डे साजरा होणार आहे. देश हीच माता ही शिकवण सांगणारा आपला भारत देश. देश हीच माता, देश जन्मदाता, घडो देश सेवा ऐसी बुद्धी दयानंता, ही ओळ प्रत्येक भारतवासियांच्या मनामध्ये अंकुरायला हवी, रुजायला हवी आणि त्यासाठी कार्य करण्याची जिद्द बुद्धी सगळ्यांनाच मिळायला हवी.

आज आपण देश हा देव असे माझा लेफ्टनंट स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: प्रसारित करीत आहोत आकाशवाणी @90 अंतर्गत विशेष कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात निरंतर स्वरलहरी।
1: गोदावरीच्या काठावर वसलेलं नांदेड, कधी नंदियाल नंदी तट तर कधी नंदीग्राम म्हणून नावाजलेलं, परंपरा संत साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे शहर शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं।
0: आणि या भूमीतूनच निनादतो एक निरंतर स्वर समाजाशी।

0: नातं जोडणारा, माणसाला माणसाशी बोलत ठेवणारा हा स्वर आहे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा.
1: आज आपण जाणून घेणार आहोत लेखक आणि श्रोत्यांचा आकाशवाणीच्या वाटचालीतील सहभाग. आकाशवाणीनं 90 वर्षाच्या निरंतर प्रसारणाच्या सेवेत दुहेरी संवाद साधत स्वतःला समृद्ध केला आहे.
0: आकाशवाणीनं देशातील जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली. इथल्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसतो शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांची स्वप्न, महिलांची जिद्द आणि लोककलांचा रंग.
1: ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी, शेती, रोजगार हे विषय केवळ चर्चिले गेले नाहीत तर त्यावर जनजागृतीही करण्यात आली.
0: आकाशवाणीनं गावागावात पोहोचून लोकांच्या आवाजाला व्यासपीठ दिलं आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे. आकाशवाणीच्या श्रोता संवादाबद्दल सांगताहेत आकाशवाणीचे नियमित श्रोते प्राध्यापक भाऊराव मोरे.
2: आकाशवाणीच्या वाटचालीत श्रोत्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे मला मनापासून वाटते. मी साधारण येता 8वीपासून म्हणजे 63 ते 61 रेडिओ ऐकत होतो. रेडिओ ऐकत ऐकत आता मी वयाची 79 वर्ष पूर्ण करीत आहे. आकाशवाणी ही केवळ माहिती आणि मनोरंजनाचे माध्यम नाही तर ते जनतेच्या भावना, विचार आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. या प्रवासात श्रोते म्हणून केवळ ऐकण्याची भूमिका निभावली नाही तर कार्यक्रमांना प्रतिसाद देऊन, पत्रव्यवहार करून, अभिप्राय देऊन आणि अनेकदा स्वतः सहभागी होऊन या माध्यमाला समृद्ध केले आहे. श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कार्यक्रमांची रचना केली जाते. त्यामुळे आकाशवाणी अधिक जिवंत, लोकाभिमुख आणि काळानुरूप राहते. श्रोत्यांनी दिलेला प्रत्येक अभिप्राय हा आकाशवाणीच्या प्रगतीचा पाया ठरतो. आजही डिजिटल युगात आकाशवाणीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. त्यामागे श्रोत्यांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण साथ हे मुख्य कारण आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आकाशवाणी आणि श्रोते यांचे नाते हे केवळ प्रसारणाचे नसून भावनांचे आणि विश्वासाचे आहे.
0: आकाशवाणीनं अनेक स्थानिक लेखकांना आपली लेखणी सादर करण्याची संधी दिली. कथा, कविता, लोककथा, ललित लेख या सगळ्या माध्यमातून सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे.
1: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा एखाद्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं हे सर्व लेखकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं.
0: लेखक हा केवळ सर्जनशील व्यक्ती नसतो, तो समाजाचा संवेदनशील दुभाषा असतो आणि आकाशवाणी हे त्याच्या विचारांना स्वर देणारं माध्यम आहे.
1: याबाबत सांगतायत साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक आणि बालकवी डॉक्टर सुरेश सावंत.
3: लेखक कवींचं आकाशवाणीशी माय लेकराचं नातं असतं. आकाशवाणी केंद्र आपल्या परिसरातील लेखक कवींचे साहित्य प्रसारित करून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांच्यात संवादाचा पूल बांधत असते. ह्या माध्यमातून लेखक कवींचे साहित्य मोठ्या प्रमाणावरील श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते. आकाशवाणीने फार मोठ्या लक्ष गटाला आपल्या कवेत घेतले आहे. छापील स्वरूपातील साहित्याचा आस्वाद घेऊ न शकणारा हा एक मोठा वर्ग असतो. त्याच्या कानातून मनापर्यंत हे साहित्य झिरपतं आणि आपला प्रभाव दाखवतो. ह्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फारच बोलक्या असतात. ह्या हृदयाचा त्या हृदयाशी झालेला हा सुखसंवाद असतो. साहित्यिकांसाठी आकाशवाणीचे हे अदृश्य माध्यम फारच प्रभावी आहे. दुसऱ्या बाजूने ह्या साहित्याचा आस्वाद घेऊन श्रोता वर्ग समृद्ध होत असतो. म्हणूनच मी याला माय लेकराच्या नात्याची उपमा दिली आहे. आकाशवाणीने संगीत, नाटक, लेखन आणि संवाद हे चारही पैलू सारख्याच क्षमतेने तोलून धरले आहेत. आकाशवाणी ही साहित्य आणि साहित्यिकांची एक जीवनवाहिनी आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रमांत समकालीन समाज जीवनाचे छान प्रतिबिंब उमटत असते. समकालीन लोकजीवन, चालीरीती, प्रथा परंपरा, संत सत्पुरुषांचे कार्य, पुरोगामी विचार आणि परिवर्तनवादी घटना घडामोडी यावर विविध कार्यक्रमांतून निरंतर भाष्य केले जाते. चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाते. अशा प्रकारे एका बाजूने आकाशवाणीवरील साहित्यिक कार्यक्रम हा समकाळाचा लख आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूने आकाशवाणी समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असते. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबतीत आकाशवाणी कमालीची यशस्वी झाली आहे. म्हणून समाज सुधारणेतील आकाशवाणीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते. आकाशवाणीवरील सुखसंवादाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. मी आकाशवाणीवरून अनेक वेळा कथा, कविता सादर केल्या आहेत. मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. गतवर्षी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हाही आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. ह्या दोन्ही मुलाखतींना श्रोत्यांचा छान प्रतिसाद मिळाला होता. माझे लेखन आणि

0: माझे शैक्षणिक कार्य आकाशवाणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचविले आहे त्याबद्दल मी आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे.
1: आज विविध भाषेतील प्रांतातील श्रोते न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत. पूर्वी पोस्टकार्डवरून येणारी पत्र, त्यातून विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा आणि प्रतिक्रिया, आजही तोच उत्साह कायम आहे.
2: फरक इतकाच की संवादाचं माध्यम बदललं आहे. फोन इन कार्यक्रम, संदेश, व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, SMS द्वारे आणि सामाजिक माध्यमातून येणारा प्रतिसाद हे सर्व कार्यक्रमांना अधिक समृद्ध करतात.
1: श्रोते फक्त ऐकत नाहीत तर ते कार्यक्रमाचा भाग बनतात आणि हाच सहभाग आकाशवाणीला जिवंत ठेवतो. यात केवळ ऐकणारेच नाहीत तर लिहिणारे हातही आहेत. हात आणि कानाचं नातं दृढ झालं की अक्षराची चांदणे टिपूर होऊ लागते.
2: संगीत हा आकाशवाणीचा अविभाज्य भाग. अशा कार्यक्रमात नेहमी आपला सहभाग नोंदवणाऱ्या नांदेडच्या महिला संगीतकार आनंदी विकास आकाशवाणीच्या समृद्ध वाटचालीबद्दल बोलताना म्हणाल्या,
3: रसिक हो नमस्कार. भारतीय संगीत विश्वात एक अतूट जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं म्हणजे आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं. आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे केवळ गाणी वाजवणारं माध्यम नाही तर अनेक संगीतकाराच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार मंच आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा कलाकारांसाठी आकाशवाणी हीच खरी ओळख होती. इथे गाणं प्रसारित होणं म्हणजे त्या कलाकाराला समाज मान्यता मिळाल्याचं प्रतीक होतं. अनेक महान संगीतकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरूनच केली. इथे त्यांना शिस्त, गुणवत्ता आणि ओळख मिळाली. आकाशवाणीच्या मराठी विभागाशी संबंधित अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकार कार्यरत होते ज्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताला समृद्ध केले. त्यात प्रामुख्याने आकाशवाणीशी संबंधित असे काही संगीतकार म्हणजे सुधीर फडके यांचे गीत रामायणाचे जवळपास वर्षभर 55 ते 56 या काळात दर आठवड्याला प्रसारण झाले. ज्याचे संगीत सुधीर फडके यांचे होते हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यशवंत देवांनी आकाशवाणीसाठीही संगीतकार म्हणून अनेक मराठी भावगीते संगीतबद्ध केली. दिनकरराव अमिंबल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर 40 वर्ष सेवेत असताना त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात त्यावेळी होणारा आनंद वेगळा असतो. गेल्या 20 वर्षापासून माझे आणि आकाशवाणीशी घट्ट असे नाते आहे. आकाशवाणीची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते त्यामुळे कलाकारांमध्ये उत्कृष्टतेची जाणीव निर्माण होते. शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत यासारख्या विविध संगीत प्रकारांना जपत आकाशवाणीने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणीचं महत्व कायम आहे. आजही इथे गाणं सादर करणं हे कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं हे केवळ प्रसारणाचं नाही तर परंपरा, संस्कृती आणि कलेच्या जतनाचं एक सुंदर बंधन आहे.
1: आकाशवाणी हे लेखक आणि श्रोते यांच्यातील एक सजीव पूल आहे. इथे लेखक लिहितो श्रोत्यांसाठी आणि श्रोते प्रतिसाद देतात लेखकासाठी.
2: हा संवाद एकतर्फी नाही, तो सतत चालणारा प्रवास आहे. यातूनच निर्माण होतात नवीन विचार, नवीन दिशा आणि समाजात सकारात्मक बदल.
1: आकाशवाणीची निरंतर वाटचाल समृद्ध होण्यात लेखकांची भूमिका महत्वाची आहे. याबद्दल सांगतायत संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमीतून आलेले ज्येष्ठ लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी.
4: श्रोते हो नमस्कार, मी देविदास फुलारी. निरंतर स्वरलहरी हे शीर्षक अत्यंत बोलके असून या स्वरलहरीने आकाशवाणीचे सुजाण श्रोते आणि लेखकांना जोडलेले आहे. पहाटेच्या शांत प्रहरी आकाशवाणी केंद्रावरून वाजवली जाणारी शिवरंजनी रागातील प्रारंभिक धून मन प्रसन्न करणारी असते. हवेच्या लहरीसोबत सर्वदूर पोचणारी आकाशवाणी आनंदाचे डोही, आनंद तरंग निर्माण करणारी आहे. ललित कलांची आराधना करणाऱ्या सर्वच कलावंतांनी आकाशवाणीला खऱ्या अर्थाने श्रवणीय बनवले आहे. असे असले तरी साहित्यिकांनी शब्दाक्षरांचे माध्यम देऊन लेखक आणि आकाशवाणीचे दृढ नाते अधोरेखित केले आहे. लेखक, श्रोते आणि आकाशवाणी हा त्रिवेणी संगम आता 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. ऑल इंडिया रेडिओपासून आजच्या न्यूज ऑन एअरपर्यंतची ही वाटचाल उत्तरोत्तर लोकप्रिय झालेली आहे. या

0: प्रवासात निश्चितच लेखकाचे पण योगदान आहेच. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात साहित्यिकांची शब्दसंहिता निर्णायक योगदान देत असते. एकूणच आज आकाशवाणी हे माध्यम समाजासाठी जीवनवाहिनी बनलेले आहे. लेखक नेहमी श्रोत्यांच्या अभिरुचीचा कानोसा घेत लिहित असतो. पर्यायाने तो अनुभूतीचे नवनवे क्षितिज शब्दांकित करीत असतो आणि एक समाजामध्ये सकारात्मक बदल घडत असतो. अंतिमतः आकाशवाणीच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो.
1: आकाशवाणीनं त्यातच FM वाहिन्यांनी प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. त्यातून श्रोत्यांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली. आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीत सर्वधर्मीय श्रोत्यांचा सहभाग आहे हे आपल्या देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवतो. श्रोता कोणत्याही भाषेचा असो त्याला आकाशवाणीनं आपलंसं केलं. त्याबद्दल सांगतायत पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी.
2: आकाशवाणी व FM रेडिओ वाहिन्या आपल्या सर्वांसाठी विश्वासाचे आणि करमणुकीचे साधन म्हणून कार्यरत आहेत. त्यात आकाशवाणी रेडिओने स्वतंत्र भारतात विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांचा दर्जा उच्च स्तरीय असतोच. आकाशवाणी नांदेड असो की मुंबई आकाशवाणी, मला अनेक बाबतीत त्यांचा आकर्षण आहे. सध्या माननीय पंतप्रधान साहेब यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी माध्यम उपयुक्त आहे. पण मला कौतुक करायचे आहे की कोरोना संक्रमण काळात सामना कोरोनाशी हा कार्यक्रम उपयुक्त असा कार्यक्रम ऐकायला मिळाला. आकाशवाणी आणि FM रेडिओ वाहिन्यामुळे सामाजिक, साहित्यिक, वैचारिक, कृषी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. युवकासाठी युवा वाणी कार्यक्रम अनेक वर्ष सुरू आहे. अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे आकाशवाणी रेडिओ मला आपलेसे वाटते. आकाशवाणीचे एक स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. माझी पसंत माझी वाहिनी आकाशवाणी आणि FM वाहिनी.
3: शेत आणि शेतकरी ही आकाशवाणी समृद्ध होण्यातले महत्वाचे घटक. कृषीप्रधान देशाच्या कृषी विकासासाठी आकाशवाणीचं योगदान तितकंच उल्लेखनीय. संध्याकाळचे 7:30 वाजले की शेतकऱ्यांचे पाय आपसुकच रेडिओकडे वळतात, कान जागे होतात आणि किसानवाणी ऐकत ऐकतच शेतकरी हिरवी स्वप्न रंगवू लागतात.
1: केवळ मार्गदर्शकच नव्हे तर श्रोता म्हणून आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीबद्दल बोलताना कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देवीकांत देशमुख म्हणाले.
4: शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि या कणाला बळ देण्याचं काम अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहे आकाशवाणी. माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणेचे अखंड स्वरलरी घेऊन आकाशवाणी शेतकऱ्याच्या दारी पोहोचत आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजले की महाराष्ट्रातील शेतकरीचे पावले आपोआप रेडिओकडे वळतात. किसानवाणीचा सुरेल नाद सुरू झाला की कान टवकरतात, मन जागं होतं आणि नव्या आशा, नव्या स्वप्नाची पालवी फुटू लागते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव अशा विविध विषयावर उपयुक्त मार्गदर्शन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कार्य या कार्यक्रमातून होत आहे. आकाशवाणी फक्त माहिती देणारे माध्यम नाही तर श्रोत्यांशी जुळलेले एक सजीव नातं आहे. लेखक, तज्ज्ञ आणि श्रोते यांचा सहभाग या प्रवासाला अधिक समृद्ध करतो. शेतकरी स्वतःचे अनुभव, यशोगाथा आणि ज्ञान, आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून घडते ज्ञानाची देवाणघेवाण. आकाशवाणी मित्र हो हा शेतकऱ्यासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि प्रभावी माध्यम आहे. किसानवाणी सारख्या कार्यक्रमामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे गावागावात पोहोचते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर मिळतात आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेही वाढ होते. आकाशवाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची ज्ञानवाणी आहे.
3: आकाशवाणीची वाटचाल ही निरंतर आहे. या वाटचालीत अनेकांचा सहभाग आहे. तिची वाटचाल आहे गोदावरीच्या प्रवाहासारखी, कधी बोलत कधी ऐकत, हसत खेळत चालणारा आकाशवाणीचा हा निरंतर प्रवास अखंड वाहत राहो.
1: आकाशवाणीचा हा स्वर असाच प्रत्येक घरात पोहोचत राहो.
3: लेखकांच्या लेखणीतून
1: आणि श्रोत्यांच्या मनातून
3: निरंतर
1: अविरत.
5: आताच आपण आकाशवाणी @90 अंतर्गत निरंतर स्वरलहरी या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव

सहभाग हा विशेष कार्यक्रम ऐकलात. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारची 12:59 झाली आहेत. यानंतर दुपारी ठीक 1 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अनिशा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं. त्यांचं जीवन तत्वज्ञान

0: मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन करतील. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ त्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेला आलेल्या ठरावाचा

0: सुद्धा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग 4था विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन अॅलन हा T20 क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे 9वे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर 9वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण, कामगार दिन साजरा, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 जळगाव जिल्हा पोलीस दलातल्या 28 कर्मचाऱ्यांचा समावेश. खरीप हंगामासाठी खतांचा व्यवस्थित आणि वेळेत पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी आणि पोलीस पाटलांसाठी 1 दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील पशुधनाला बसू लागला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे आणि या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने विशेष नियमावली जाहीर केली असून जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाची मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाही होत असताना गोठ्यातील जनावरांनाही याचा मोठा त्रास होत आहे. विशेषतः संकरित गाई, म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांवर या उष्णतेचा ताण येत असल्याने दूध उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनंदिन जगण्यात विस्मृतीत जाणारे तत्वज्ञान, जगण्यातील संघर्षासाठी प्रेरणा आणि मानवी जीवनातील विसंगती या कवितेतून भाष्य करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या कार्यक्रमाची एक पर्वणी मुंबईतील NCPA असलेल्या प्रतिबिंब या महोत्सवात अनुभवला आली. जळगावमधील 17 कलावंतांचा हा प्रयोग रसिकांनी खूप भावला. बहिणाबाईची गाणी आणि कवितेची अरे संसार संसार ही सुरेल सांगीतिक मैफल ही चांगल्याच प्रकारे सजली होती. जळगाव शहरातील विविध शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था आणि संघटनांतर्फे

0: महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले, कामगार दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले, मुख्य शासकीय सोहळ्यात विविध विभागातील गुणवंत कर्मचारी यांना पुरस्कार सन्मानचित्त प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक आणि पूर्णपणे भरून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत निष्ठेने उत्कृष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना देण्यात येणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील तब्बल 28 अधिकारी आणि अंमलदारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी मिळाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक आणि आरोग्य राजकीय संस्थांमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जय भीमचा अखंड जयघोष करत भीमगीतांमधून विचारांना जागर करत असंख्य अनुयायींच्या साक्षीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतलं होतं. या निमित्ताने जळगाव शहरासह जिल्ह्याभरात अभिवादन, प्रतिमापूजन, पुस्तक वाटप अधिक विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026 साठी खतांचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत. जिल्ह्यात युरिया खताची पहिली रेक दाखल झाली असून जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली, तांत्रिक तपासणी केली. पहिल्या रेकद्वारे एकूण 2650 मेट्रिक टन युरिया खत जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त झाले. खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन भुगे यांनी महत्वपूर्ण निर्देश दिलेत. खतांची विक्री पूर्णतः आधार लिंक करूनच करण्यात यावी असे सक्त निर्देश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण स्तरावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर माहिती दिली. IMA जळगाव शाखेच्या माध्यमातून रोबोटिक सर्जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर राजीव चौधरी आणि डॉक्टर केदार पाटील यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा झाली. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं. जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोतेहो आता आपण ऐकत होतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया उर्मिला कुलकर्णी यांना.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ। भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप। आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। सध्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत। भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं। हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते। पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते। पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या NINRC चे प्रमुख N रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल K कैलाश नाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला। येत्या 13 मे रोजी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर

वर जाणार आहेत. उद्या ते बंगळुरुमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. वरंगळ इथल्या पीएम मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील. त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतीगृहाचं उद्घाटन करतील. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहा.

भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मेपर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे सीडीएस म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर ही जी शक्ती आहे तीच युवा वर्गाला कायम युवा ठेवते. पण स्पर्धेसाठी तयारी नेमकी कशी करायची? उगाच स्टाईल म्हणून स्पर्धेला सामोरं जाण्यापेक्षा एकदम मस्त स्मार्टली तयारी करून स्पर्धेला कसं उतरायचं आणि मग घवघवीत यश कसं संपादन करायचं, याविषयी स्मार्ट माहिती आपण घेणार आहोत आजच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये. म्हणूनच आज आपण अशाच एका आपल्या युवा मित्राला भेटणार आहोत. तो स्पर्धा परीक्षांमध्ये चमकला आहे आणि आज एका मोठ्या पदावर आहे. म्हणूनच आपण आपल्या या मित्राला त्याच्या या यशाचा आणि त्याच्या या पदाचा योग्य तो मान ठेवून त्याच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर मग फ्रेंड्स, जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येतं हे आजच्या या अभिनंदनीय व्यक्तीकडून आपण जाणूनच घेणार आहोत. मूळचे इचलकरंजीचे असलेले, वालचंद कॉलेजचे इंजिनियर, या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेले आजचे हे पाहुणे आहेत सूरज देबाजे सर. प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना उच्च स्तरावर जायचं आहे, त्याची सुरुवात आता त्यांनी केलेलीच आहे. सध्या ते 2019 पासून कौशल्य विकास अधिकारी आणि आता राज्याच्या सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदापर्यंत सुद्धा ते जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी हे घवघवीत यश कसं मिळवलं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर, इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा प्रवेश घेतला जातो तेव्हा आपल्या समोर एक ध्येय असतं, आपल्याला स्वतःचा व्यवसाय आज ना उद्या सुरू करता यावा.
1: हा,
0: आणि प्रशासकीय सेवेचं आपण ध्येय समोर ठेवतो तेव्हा असतं की आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, आपल्या राज्यासाठी काहीतरी करायचंय, आपल्या भागामध्ये जरी आपल्याकडून काही करता आलं तर ती एक समाधानाची गोष्ट असते. दोन पूर्ण वेगवेगळी ध्येय आहेत. मग तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला तो कसा घेतला?
1: प्रशासकीय सेवेत जावं का हे माझ्या थोडीशी 12वीला असताना ती जी पाल आहे ती चुकचुकलेली. त्याच्या पाठिंब्याची पार्श्वभूमी होती की आमचे मामा जे आहेत ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, ते आता सहायक महसूल अधिकारी म्हणून इचलकरंजी प्रांतमध्ये आहेत. तर त्यांच्या बरोबर मी लहान असताना ज्यावेळी जायचो वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेस मधून भेट द्यायचो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मामांच्या ओळखीने ज्यावेळी भेटायचो त्यावेळी एक छाप पडली होती की आपण अरे हे करिअर किती चांगलं आहे, म्हणजे लोकांच्या जवळ काम करता येते, लोक येतात ऑफिसला, त्यांची आपण समस्या सोडवतो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो. इवन ज्यावेळी मामांच्या ज्या डेस्कवर ज्यावेळी बसायचो मी साईडला त्यावेळी लोक ज्यावेळी यायचे त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक यायची त्यावेळी हे झालं होतं की आपण हे करिअर निवडावं. हे एक 12वीपर्यंत थोडंसं क्लिअर होतं. त्यामध्ये मग करिअर तर करायचंच आहे, मग ग्रॅज्युएशन कशातनं करायचं हा एक पर्याय होता माझ्यासमोर. हा पण विचार होता की मग बीएससी अग्री करू की बीएससी काम इंजिनिअरिंग करू का डॉक्टरेटला जाऊ, असे ऑप्शन 12वीनंतर होते. पण मी म्हटलं नाही, आपण आपलं मॅथ्स चांगला आहे आणि मॅथ्सला मला 10वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यानंतर 12वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड ठरवलं. कारण ग्रॅज्युएशन मॅटर करणार नाही आपल्याला प्रशासकीय सेवेत येण्यासाठी, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड निवडलं आणि चांगल्या मार्काने मला वालचंदसारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं. एक मी

0: म्हणजे इतकं सुदैवी आहे की चांगलं वातावरण मला वालचंद कॉलेजमध्ये भेटलं की जे माझे माझ्याबरोबर जी विद्यार्थी माझ्या ब्रँचमध्ये होते त्यांच्या सुद्धा माझ्या अभ्यासावर इम्पॅक्ट पडला आणि माझं मोटिवेशन आणि परत बिल्डअप झालं. त्यामुळे चांगलाच माझा निर्णय होता त्यावेळी.
1: मग आता स्पर्धा परीक्षा करायचं आहे हे तुम्ही बऱ्यापैकी आधीपासून ठरवलं होतं. नियोजनपूर्वक जी तयारी असते ती कशी सुरू केली? क्लासेस लावले, स्वतः अभ्यास केला, कशावर भर दिला?
0: कारण कन्फ्युजन पहिला सुरुवातीला हे होतं की आपण सुरुवात युपीएससी ने करावी का एमपीएससी ने करावी. 2015 म्हणजे फायनल इयरला 2016 मी फायनल इयरला होतो त्यावेळी आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ज्यावेळी 14 एप्रिलच होतो आय थिंक मला आठवते असं की त्यावेळी आमच्याच कॉलेजचे पासआउट झालेले अभयसिंह मोहिते पाटील यांना जे राज्यात प्रथम आले होते एमपीएससी मधून त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या भाषणातून एक क्लिअर झालं की आपण एमपीएससी करू लवकर क्लिअर असं वाटायला लागलं. मग आपण एमपीएससी करू त्यानंतर क्लिअर केल्यानंतर युपीएससीचा ऑप्शन आपल्याकडे आहेच असा विचार होता आणि तिथं थोडं क्लिअर आउट झालं की बाबा ठीक आहे आपण निर्णय घ्यायला मोकळं झालो मी की बाबा राज्यसेवेचा अभ्यास आपण चालू करू. त्यामुळे मी अभ्यास तिकडे चालू केला आणि ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला मी पुण्याला गेलो. पुणे गाठलं. पुण्यामध्ये ते ऍक्च्युली वातावरण बघितलं स्पर्धा परीक्षेचं काय आहे, कितपत कॉम्पिटिशन आहे, काय अभ्यास केला जातो, कुठल्या कुठल्या किती किती मुलांनी किती मेन्स दिलेले आहेत, किती मुलाखती दिलेल्या आहेत, सिलेक्ट झालेले अधिकारी सुद्धा असतात तिथे. मग हेच पूर्ण वातावरणात आलो होतो. सुरुवातीला थोडं ओरिएंटेशन कळालं मला. क्लासेस सुद्धा केले 5-6 महिने मी प्रीलियम्स ओरिएंटेड. पण एक रिअलाइज झालं की क्लासेस करून काय होणार नाही. मिन बिटवीन मग मी थोडस हेल्थ इश्यूज मुळे मला मी घरी आलो की मला पुणे मानवलं नाही. मग मी घरीच अभ्यास केला कारण मला रिअलाइज झालं होतं की बाबा कॉम्पिटिशन काय आहे, काय अभ्यास केला पाहिजे, काय लेवलचं डेडिकेशन पाहिजे, तुमचं प्लॅनिंग कसं पाहिजे, कॉम्पिटिशन कुठल्या मुलांच्या बरोबर तुम्ही करत आहात, ह्याचं एक रिअलायझेशन चांगलं भक्कम झाल्यामुळे मी घरी येऊन अभ्यास चालू केला. जेणेकरून फायनान्शियल घरातल्यांना पण स्ट्रेस नको, चांगले घरातलं वातावरण एक आहेच इचलकरंजीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची लायब्ररी इचलकरंजी महापालिकेची लायब्ररी जी विनामूल्य आहे.
1: अरे वा,
0: त्याचा फायदा मला झाला. म्हणजे मला फायनान्शियल स्ट्रेसही नव्हता कुठला, कुठला हेल्थ इश्यू पण नव्हते, जास्त वेळ मला अभ्यास सुद्धा करता आला. फ्लो मध्ये आलोच मी पुढच्या टप्प्यात.
1: आता जसं स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच प्रकारची स्पर्धा असते, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पण स्पर्धा चालली आहे की काय? कारण जसं आता तुम्ही म्हणालात एमपीएससी आणि युपीएससी मध्ये कन्फ्युजन होतं, तसंच बँकेच्या पण परीक्षा असतात, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतात, बऱ्याच प्रकारच्या असतात. मग यामध्ये पण तुम्ही काही असं ठरवलं होतं का की या परीक्षा मी देणारच, या मी देणारच नाही, असं काही तुम्ही स्वतः ठरवलं होतं?
0: हो, त्या बाबतीत क्लिअरिटी होतीच माझी. कारण एकच मी ध्येय ठेवलं होतं, कुठलीही करायचे हा इश्यू पहिला सुरुवातीला नव्हता की कुठली तर मिळू दे आणि काय तर करू हा सुरुवातीच्या फेजमध्ये नव्हता. नाही नाही, आपल्याला व्हायचंय तर डेप्युटी कलेक्टर व्हायचा आहे किंवा तहसीलदार व्हायचा आहे, ह्या जिद्दीनं मी अभ्यास सुरुवात केला होता. जर बाकीचा दुसरा जर भाग म्हणा गेला की टेक्निकल फील्डमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये का उतरला नाही किंवा ह्याच्यामध्ये का गेला नाही, ह्याच्यापाठी मग ह्या एक रिझन होतं की ग्रॅज्युएशनच्या काळात मी इतकं टेक्निकल माझं अभ्यास मी एवढा जोर लावून कधी केला नव्हता, त्यामुळे त्या बाबतीत माझा कॉन्फिडन्स कमी होता किंवा मी टेक्निकलचा अभ्यास करून मी तिकडे तिथल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरीन आणि चांगलं यश मिळवेन. एक होता की आपलं इतिहास चांगला आहे, भूगोल चांगला आहे 12वीपर्यंत, बाकी मला एन्व्हायरमेंटची आवड होती, अर्थशास्त्र राज्यशास्त्र ह्या गोष्टींची आवड होती, त्यामुळे मी एकच फिक्स केलं की माझा हे स्ट्रॉंग पॉईंट आहे त्यामुळे आपण इकडंच आपण लवकर जाऊ पुढं.
1: बरोबर. आणि या विषयांचा ओढा सोशियोलॉजीकडे थोडा जातो, तुम्हाला तो आपला कल आहे,
0: कल तुम्हाला जाणवला की माझा कल तो नाही आहे. टेक्निकल भले मी टार्गेट ठेवून जरी वालचंद सारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जरी घेतलं असलं पण ग्रॅज्युएशनच्या दिवसात कल माझा क्लिअर झाला की मला माझा कल ऍक्च्युली तिकडे आहे करिअरमध्ये. त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं त्या ह्याच्यामध्येच आलो. कारण
1: बरोबर, नियोजन करायला सोपं गेलं.
0: हो, नियोजन करायला आणि स्वतःला ओळखायला म्हणता येईल ते क्लिअर झालं.
1: हेच महत्वाचं आहे की स्वतःला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. खरं तर तो पहिला टप्पा आहे की मला काय करायचंय काय करायचं नाही हे पण कळायला पाहिजे. म्हणजे आपला वेळ पण वाचतो, शक्ती पण वाचते, पैसा पण वाचतो आणि एक ध्येय ठरलेलं.
0: हा, तो एक आहे की मुलांचं कसं होतं की ज्यावेळी कोणते करिअर ऑप्शन ते कोणताही मुलगा किंवा विद्यार्थी निवडतात त्यावेळी त्या फील्डमध्ये का जायचंय आपल्याला ह्याचं उत्तर कदाचित ते त्या फील्डमध्ये गेल्यानंतर 5-6 वर्षांना मुलांना कळतं की अरे मी ह्या फील्डकडे का आलो. कदाचित मला ही आवड होती काय, माझ्या आई वडिलांनी फोर्स करून मला इकडे आणलं का, मित्रांच्याकडे बघून मी इकडे आलो, हे का ह्याचं उत्तर मुलांना कळलं पाहिजे की मी त्या क्षेत्राकडे का जाणार आहे किंवा स्पर्धा परीक्षा का करणार आहे. हे काच उत्तर जेवढं लवकर सापडेल मुलांना तेवढा त्यांचा करिअर पाथ सुलभ आणि प्रोडक्टिव्ह होऊन जातो, कमी कालावधीत ते यशस्वी होतात.
1: आपण काय बघितलेलं असतं की अधिकारी त्यांचा तो रुबाब बघितलेला असतो, त्यांना मिळणारा मान सन्मान बघितलेला असतो, पण प्रत्यक्षात नोकरी करत असताना

0: प्रशासकीय सेवा करत असताना किती आव्हानांना सामोरं जावं लागतं हे बाहेरून आपल्याला कळत नाही. आणि त्या एका ग्लॅमर पोटी बरेच जण जातात आणि मग नंतर त्यांना कळतं की अरे आपल्याला जमेल की नाही. मग ती धाकधूक तुमच्या बाबतीत होती?
1: हो, कारण जसं बाकीचे विद्यार्थी अभ्यास करतायत तसाच मी सुद्धा आहे. मला सुद्धा भावना आहेत, माझे सुद्धा इमोशन्स आहेत. मला सुद्धा वाटतं की बाबा मी सक्सेसफुल होईन की नाही. स्पर्धा परीक्षा ही फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की तुम्ही सांगू शकत नाही की ह्यावेळी पोस्ट घेतली म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पूर्वपरीक्षा पास करालच की नाही याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे इतकं हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे, त्यामुळे माझ्यात सुद्धा ती धाकधूक होतीच. 2 ते 3 प्रिलियम माझ्या अशाच फेल झालो तुम्ही.
0: म्हणजे
1: एमपीएससीच्याच, युपीएससीची प्रिलियम्स मी तशी दिली नाही कारण टार्गेट क्लिअर होतं. कारण सिलेबस मध्ये खूप डिफरन्स होता ना एमपीएससीचा त्यावेळेचा, 14 पासूनचा जो सिलेबस होता एमपीएससीचा. म्हणजे यावेळी पहिल्यांदा 3 प्रिलियम्स माझ्या फेल झालो होतो मी. म्हणजे पूर्ण अभ्यासानिशी करून सुद्धा मी फेल झालो. त्यावेळी मी डिप्रेस झालोच होतो. असं वाटायला लागलो की अरे आपण एवढे 3 वर्ष घातले, प्रिलियम्स सुद्धा आपली पास झाली नाही, मग आपण काय करावं. मग थोडीशी स्वतःवर डाऊट घेण्याची परिस्थिती आली होती. पण मग मी काय केलं की गटबवर फोकस करू, आपण गटबचा थोडा सिलेबस कमी आहे ते होऊन जाईल आपल्याला. मग मी तिकडे फोकस केला. म्हणजे माझं फाउंडेशन आहेच, म्हणजे की आतापर्यंत केलेलं मुख्य परीक्षेचं राज्यसेवेच्या, फोकस जरा शिफ्ट केला की आपण इकडे पण थोडं पॉझिटिव्ह राहू. गटबची एखादी निघली तर आपण त्याच्या आधारावर आपल्या अभ्यासाच्या आधारावर पुढे आणि एक्झाम देऊ. आणि तसंच झालं की इन बिटवीन लॉकडाऊन सुद्धा होता, की त्या लॉकडाऊन मध्ये मला स्वतःला रिअलाइज करायला थोडस मदत झाली. कारण सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं असतं. तुम्ही किती अभ्यास केला, किती मटेरियल्स गोळा केले, सिलेबसचं किती अनालिसिस केला, क्वेश्चन पेपर किती सोडवले, अभ्यासाचं नियोजन कसं केलं, ह्याच्याही पलीकडे जाऊन बॅकग्राऊंडला सगळ्यात मोठा रोल प्ले करतो ते तुमचं सेल्फ अनालिसिस. तुमच्या काय वीक पॉईंट्स आहेत, स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, तुमचं माइंड किती फोकस्ड राहते, किंवा खरोखर तुमचा किती पॅशनेटली तुम्ही आहे त्या गोलबद्दल आहे, पॅशनेटली किती आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि ज्यावेळी सेल्फ अनालिसिस मध्ये मी ह्या गोष्टी मला रिअलाइज व्हायला लागल्या, ह्या सेल्फ अनालिसिस सुरुवातच झाली की चांगल्या सवयीमुळे, व्यायामाची सवय लावली, मेडिटेशनची सवय लावली, योगा थोडा थोडा करायला लागलो, चांगली एक्स्ट्रा करिक्युलर पुस्तकं वाचायला लावली, ह्याच्यामुळे थोडीशी आणि पर्सनॅलिटी आम्ही माझी मोल्ड व्हायला लागली. मग रिअलाइज व्हायला लागलं की नाही, आपला अभ्यास तर आहेच भरपूर, फक्त आपण आपल्या पर्सनॅलिटीवर काम केलं नव्हतं, जे एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी गरजेची एक पर्सनॅलिटी असत्या, जे स्ट्रेस ज्याला हँडल करायचं आहे, त्याचं एक कुठंतरी एक फाउंडेशन माझं म्हणजे मजबूत झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि मग माझी गट बची पहिली प्रिलियम चांगल्या मार्कानं, म्हणजे खूपच चांगले मार्क होते त्यावेळी मला, तेवढ्या मार्कानं माझी पास झालो. आणि तो कॉन्फिडन्स जो बूस्ट झाला माझा, ते 2020 कंबाईंड गट ब मध्ये माझी 29 रँक आली होती राज्यात. त्यावेळी सहायक कक्ष अधिकारी म्हणून वेटिंगला माझं नाव होतं. इन बिटवीन राज्यसेवा 21 सुद्धा रिझल्ट लागला, कारण त्यावेळी मुख्य परीक्षा सुद्धा दिली होती आणि मुलाखत सुद्धा झाली होती त्याच्या आधीच, म्हणजे जी गटबची मुख्य परीक्षा होण्या अगदी. आणि त्याच्या रिझल्टमध्ये मला माझी रँक 215 आली होती त्यावेळी. आणि क्लिअर झालं होतं की आपल्याला क्लास 2 गॅझेटेड आपल्याला भेटणार यावेळी. मग मी इकडे जॉईन केली सर्व्हिस ऍज अ कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी राज्यसेवा 2021 मधून. मग हा फायदा होता की सेल्फ अनालिसिस केल्याचा फायदा, जितकं स्वतःला तुम्ही ओळखाल तेवढा तुमचा प्रवास सुखकर होतोय, तेवढं तुम्हाला तुमच्या डूज अँड डोंट्स हे क्लिअर व्हायला लागतात. तुम्ही एक्झॅक्ट जिथं हातोडा मारायचा तिथंच मारणार.
0: आता स्पर्धा परीक्षांचं स्वरूप जे आहे ते अलीकडच्या काळात खूप बदललंय आणि गणित हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा होऊन बसलाय. तुमचा ओढा एकूणच असा थोडासा विश्लेषणात्मक सोशियोलॉजी या दृष्टीने दिसतोय. इंजिनिअरिंग मधली पदवी जरी असली तरी सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना गणितावर विशेष भर द्यावाच लागला असेल, तुम्ही कसं नियोजन केलं?
1: हा, गणित बुद्धिमत्ता लॉजिकल रिझनिंग आहे, मेंटल एबिलिटी आहे, म्हणजे अशा टाइपचे क्वेश्चन हे स्पर्धा परीक्षेचा भागच आहे.
0: बरोबर,
1: 100% त्यात काही हे नाहीच आहे. मुलांचा असा एक भ्रम आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये की मी बीए बॅकग्राऊंडचा आहे, मी बीकॉम बॅकग्राऊंडचा आहे, मी बीएससी बॅकग्राऊंडचा आहे, मग इंजिनिअरिंगची मुलं किंवा बीएससी मॅथमॅटिक्स केलेली मुलं ह्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन मध्ये टिकल का, किंवा हे जसं मुलं मॅथ्समध्ये पुढे आहेत हे तसं आपल्याला एज भेटेल का नाही. पण हे हा गैरसमज आहे. गणित पूर्ण आलंच पाहिजे तरच स्पर्धा परीक्षा पास होईल असं काही नाही आहे. तो एक भाग आहे, पूर्ण गणित असं नसतं याच्यामध्ये. गणिताची काठिण्य पातळी एक्झाम वाईज बदलते तुमची. म्हणजे तुम्ही जर गट क गट ब ह्या एक्झामसाठी जर एमपीएससीच्या करत असाल तर तिथं गणिताचा थोडासा भाग आहे. तो गणित हे आलंच पाहिजे असं नाही की तुम्ही गट साठी करताय म्हणून तुम्हाला गणित महत्वाचं नाही असं नाही. तो भाग आहेच, कारण पूर्व परीक्षेमध्ये गणिताचा रोल आहे, ज्याच्यामध्ये आपण सीसॅट जो भाग आहे सिव्हिल सर्व्हिस एप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्शन आहे, याच्यामध्ये तुमची मेंटल एबिलिटीचे क्वेश्चन्स आहेत, लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत, जनरल एप्टिट्यूड आहेत, असे क्वेश्चन तुम्हाला तिथे सोडवावं लागतात. पण आताच्या नेचर जे एक्झामचं आहे ते क्वालिफाईंग आहे सीसॅट, जे तुम्हाला 66 म्हणजे अनावर 33% मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात, त्यामुळे तो क्वालिफाईंगचा भाग आहे. तिथं काय तुम्हाला

0: मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे असा काही भाग नाही, तुम्ही फक्त क्वालिफाय करायचं आहे तिथं. बाकी तुमचा तुमचा अनालिटिकल अप्रोचेस नंतर मेन्सला चेक केला जाणार आहे.
1: आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याविषयी काही विशेष तयारी कशी केली?
0: ओव्हरऑल मी एमपीसीचं राज्यसेवेचं पर्टिक्युलर माझं सांगतो की ह्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये 4 जनरल स्टडीज होते. म्हणजे आता सिलेबस बदललेला आहे, म्हणजे माझ्या जुन्या सिलेबसबद्दल बोलतो मी. 4 जनरल स्टडीज, GS1, GS2 आणि GS4, त्यानंतर लँग्वेज, असे 5 टप्पे आहेत. लँग्वेजमध्ये एक पेपर आहे तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला लिहायला लागतो, आणि एक लँग्वेजचा आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्यामध्ये ग्रामर, तुमचे व्होकॅब्युलरी सगळं वगैरे चेक केलं जाणार 100. आणि 4 GS मध्ये तुमचं जे सामान्य ज्ञान आहे ते त्या 4 GS मध्ये मर्ज केले. म्हणजे GS1 मध्ये इतिहास, भूगोल, कृषी भूगोल, अंतराळ विज्ञान वगैरे हे GS1 मध्ये, म्हणजे ते सामान्य ज्ञान. 4 ह्याच्यामध्ये फोडलेलं सामान्य ज्ञान असं GS1 मध्ये आलं. GS2 मध्ये तुमचं राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, भारतीय संविधान, राजकारण, कायदे हे 2 मध्ये, 3 मध्ये मानवी हक्क, मानव संसाधन विकास, इतर आंतरराष्ट्रीय संघटना, इतर जे कायदे GS3 मध्ये, आणि GS4 मध्ये अर्थशास्त्र, नियोजन, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, इतर कृषी अर्थशास्त्र, असा सामान्य विज्ञानाचे 4 टप्प्यामध्ये विभागणी केली होती 4 मुख्य पेपरमध्ये. तर ते 150-150 मार्काचे 4 पेपर, आणि राहिलेले लँग्वेज असं हे सामान्य. ह्याच्यासाठी काय, तर तुमचं 10वी 12वीपर्यंत तुमचं जे काय आतापर्यंत नॉलेज आहे
1: बर
0: हे तुमचं क्लिअर पाहिजे. जनरल स्टडीज आहे, नावातच जनरल स्टडीज आहे. 10वीपर्यंत तुम्ही जे इतिहासचा अभ्यास केलेला आहे, तो भूगोलाचा अभ्यास केलेला आहे, अर्थशास्त्र जे आतापर्यंत वाचलेलं, नागरिकशास्त्र वाचलेलं आहे, म्हणजे ह्याचं नॉलेज तुम्हाला पहिला पाहिजे 10वी 12वीपर्यंत जे वाचलेलं आहे. कारण ह्याच्यावरच तुम्हाला तुमची पुढची इमारत उभी करायची आहे, कारण तेच फाउंडेशन आहे खरं. त्यासाठीच म्हटलं जातं की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा, एनसीईआरटी वाचा. तर ते सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचं शालेय लेवलचं जे सामान्य ज्ञान आहे ते तुमचं पुरेसं आहे काय, हीच पहिली अट आहे स्पर्धा परीक्षेला उतरण्याच्या आधी, हे तुमचं क्लिअर पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये स्पेशलायझेशन मध्ये काय ओळखणार, तुम्ही पहिला सिलेबस कडे जाणार, एक्झामची डिमांड काय, तर ते सिलेबस सांगणार की सिलेबसमध्ये काय म्हणतोय की इतिहासामध्ये हे मुद्दे आहेत, भूगोलामध्ये हे मुद्दे आहेत, मग त्यातल्याच महाराष्ट्राच्या भूगोलावर किती फोकस आहे, अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतोय, विज्ञान तंत्रज्ञान मध्ये काय म्हणते, म्हणजे हे सिलेबस तुम्हाला सांगणार एक्झामची डिमांड काय. त्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की क्वेश्चन पेपर. एखादं टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल तर ते युद्धनीतीमध्ये काय डावपेच आहेत तिथं, त्याची जाणीव हे तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये होते. क्वेश्चन पेपर जो पण तुम्ही अनालिसिस करत नाही, त्याचं वाचन करत नाही, ते क्वेश्चन काय विचारले गेले आहेत, क्वेश्चनची डेप्थ काय आहे, क्वेश्चन विचारण्याचा पद्धत काय आहे, काय अपेक्षित आहे अभ्यास करणं, तुम्ही त्या सिलेबसला धरून क्वेश्चन कसा आलेला आहे, फॅक्च्युअल नॉलेज किती अपेक्षित आहे, अनालिटिकल अप्रोच कसा आहे, तुमच्या आहे त्या नॉलेजवरून तुमचं तुम्हाला उत्तर देता येतात का नाही, पूर्णच भाग आहे तो क्वेश्चन पेपर मधूनच अभ्यासातून आपल्याला कळतो. त्यामुळे क्वेश्चन पेपर महत्वाचा आहे. आणि राहतो भाग तो आपला वेळेचे व्यवस्थापन आणि राहिलेला म्हणजे सोर्स, तुम्ही सोर्स कुठले वापरता
1: एक्झॅक्टली,
0: तर सोर्स हा तिसरा टप्पा आहे. हा 3 नंबरला का म्हटलो ह्यासाठीच की हा इतका इम्पॉर्टंट नाही आहे सोर्स. सोर्स तुम्ही काही वापरू शकता, जोपर्यंत तुमचं अनालिसिस, सिलेबस डिकोडिंग आणि क्वेश्चन पेपर डिकोडिंग अनालिसिस हे जोपर्यंत पॉवरफुल होत नाही, तुम्ही सोर्स कडे जाण्यात काहीच अर्थ नाही.
1: सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये?
0: म्हणजे मला तर खूप पर्सनली इंटरनेट म्हणतो मी, सोशल मीडियाचा माझा वापर तसा जास्त केला नाही मी, म्हणजे होतो मी. इंटरनेट जर वापर जो आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, तो मला वाटतं आता सध्याच्या काळात अनिवार्य आहे, तो केलाच पाहिजे प्रत्येकानं. स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर काय घडामोडी घडत आहेत, काय टेक्नॉलॉजीज येत आहेत, जग कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे, जगासमोर काय आव्हाने आहेत, पर्यावरण असेल, जागतिक राजकारण असेल, देशाचं मंत्रिमंडळ काय निर्णय घेत आहे, ह्या गोष्टी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोशल मीडिया इंटरनेटचा रोल हा खूपच महत्वाचा आहे. आणि मला पर्सनली खूप त्याचा फायदा झालेला आहे इंटरनेटचा, कारण ज्यावेळी मी सिलेबसचं ज्यावेळी डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, क्वेश्चन पेपरचं डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, त्यावेळी प्रत्येक गोष्ट मी इंटरनेटवर चेक करायचो की एमपीएससीने हा क्वेश्चन विचारलेला आहे 2016 मुख्य परीक्षेला, 17 मुख्य परीक्षेला हा क्वेश्चन GS3 मध्ये विचारलेला आहे, समथिंग ह्या ह्या पॉलिसी किंवा ह्या ह्या कायद्यावर ह्या धोरणावर क्वेश्चन विचारलेला आहे. ज्यावेळी मी विचारलं क्वेश्चनचे अनालिसिस करत होतो, त्यावेळी मला सगळ्यात हेल्प इंटरनेटचीच होत होती की त्या काळात काय काय घडामोडी घडत होती काय, इंटरनेटवर जाऊन मी बघत होतो की 17 ह्या ह्या घडामोडीवर क्वेश्चन पडलाय, मग त्यावेळी काय कुठला स्पेशल इव्हेंट होता काय की एमपीएससीने हाच त्यावेळी क्वेश्चन विचारला, मग मी त्या इंटरनेटचा वापर करून त्यावेळेची घडामोडी वाचून काढायचो, न्यूज पेपर काढायचो, आर्टिकल कुठले आहेत काय, कुठल्या जे त्याच्याशी संबंधित संदर्भ ग्रंथ हे काय आहे, तर इंटरनेटचा रोल आहे. तर त्यामुळे इंटरनेटचा वापर केलाच पाहिजे आपण, मला असं वाटतं, कारण इंटरनेटच्या आधारावरच माझी प्रोडक्टिव्हिटी वाढत होती. प्रत्येक मुद्द्याचं सिलेबस डिकोडिंग करताना एक्स्ट्रा मला माहिती घ्यायची, समजा बायोटेक्नॉलॉजीमध्ये मला टिश्यू कल्चरचा अभ्यास करायचा आहे, तर टिश्यू कल्चरमध्ये मला सिलेबसचा पॉईंट वाचला, मी रिअलाइज झालं काय आहे, त्याच्या मी थोडाफार अभ्यास केला, क्वेश्चन पेपर बघितला, क्वेश्चन पेपरमध्ये कसा क्वेश्चन विचारला आहे मेन्सला ते विचारला, त्यानंतर जे एक्स्ट्रा बुक्स माझ्याकडे आहेत त्याचा अभ्यास केला, त्यानंतर ज्यावेळी एक्स्ट्रा ज्यावेळी बघत असतो अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात तिथे.

0: इंटरनेटचा रोल आहे. आता राहतो विषय सोशल मीडिया, तर सोशल मीडियाचा वापर मला वाटते थोडासा कमीच असावा, असावा चांगलाच वापर करावा. शॉर्ट मध्ये न्यूज वगैरे सोशल मीडियाचा वापर करावाच, अतिरेक होता कामा नये. इंटरनेट म्हणजे कसं आहे, जे काय म्हणतात त्याला समुद्र आहे तो, मग आपण त्यात सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे की ह्याचा किती सुज्ञपणे आणि किती प्रुडंटली वापर केला पाहिजे, अभ्यासामध्ये असेल, तुमच्या ओव्हरऑल नॉलेजमध्ये असेल.
1: कारण इतक्या जाहिराती येत असतात आणि प्रत्येक जण सांगत असतो की आपण जे देतो ते स्मार्ट मटेरियल आहे, हे तुम्ही वाचलं की तुम्ही लगेचच क्लास वन होणार. मग नवीन विद्यार्थ्यांना हे निवडणं अवघड जातं, माहीत नसतं, मग त्यांचा मात्र वेळ जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता जसं सांगितलं की आपण सिलेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे, आणि जसं तुम्ही म्हणालात की थोडस बॅकग्राऊंडचा पण अभ्यास करा, इंटरनेटवरून तुम्ही सिलेक्टिव्ह साईटना जा आणि तिथून तुम्ही लक्षात घ्या की कुठलं मटेरियल वापरणं योग्य आहे. आता आत्ताच्या तरुणाईचा एक कल बघितला, तुम्ही पण तरुणच आहात आणि अगदी तरुण वयात तुम्ही खूप मोठ्या पदावर रुजू झालेल्या आहात प्रशासकीय सेवेमधूनच. आत्ताच्या तरुणाईचा कल बऱ्याचदा सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे.
0: मी असं म्हणणार नाही तरुणाईला की तुम्ही हे फील्ड घ्या किंवा सरकारी सेवेतच या किंवा तुम्ही पोलीस भरतीच करा किंवा आर्मीच मध्ये जा किंवा हे, हा चॉईस तरुणाईचा आहे. स्पर्धा परीक्षा एक फील्ड आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे जसं एक करिअरचं म्हणू शकतो एक फील्ड आहे ते, तसं दुसरं काही करिअरचं फील्ड असू शकतं. एखाद्याला काहीतरी व्यवसाय करून काहीतरी उद्योजक व्हायचं असेल, एखाद्याला चांगल्या कंपनीमध्ये जाऊन चांगल्या पॅकेजची नोकरी करायची असेल, किंवा एखाद्याला त्याचे काही एखादी हॉबी असेल, ते हॉबीच्या माध्यमातून त्याला काही व्यवसाय करायचा असेल, सोशल मीडियावर काही व्यवसाय करायचा असेल, ई कॉमर्समध्ये उतरायचं असेल, म्हणजे नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी. आता विषय राहतो की त्यांना पर्टिक्युलरली एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला त्याला कुठला कल त्याचा काय आहे तो ओळखणं गरजेचं आहे, की असं होता कामा नये की माझा मित्र ह्या फील्डमध्ये करतोय किंवा ह्या स्पर्धा परीक्षा करतोय किंवा ह्या तो पोलीस भरती करतोय आर्मी भरती करतोय म्हणून मी सुद्धा तेच केलं पाहिजे असं नाही. तर हिथं थोडी गल्लत होऊ शकते मुलांची, किंवा आई वडिलांचा सुद्धा हिथं रोल खूप महत्वाचा आहे, पालकांचा किंवा पालकांचं पण कसं असतं, मुलांच्याकडून अपेक्षा असतात 100% असल्याच पाहिजेत, पण मुलांचा कल सुद्धा त्याने आई वडिलांनी सुद्धा ओळखला पाहिजे पालकांनी, की माझ्या लहान ज्यावेळी आपण शालेय जीवनामध्ये ज्यावेळी मुलगा असतो आपला, की त्याचा कल काय आहे बाबा, हे सगळ्यात जवळून कोण कुणाला पाहता येतं ते पालकांना पाहता येतं, तर तिथंच त्याची जडणघडण सुरुवात होऊ शकते. समजा एखादा मुलगा खरोखरच जर गाणं म्हणत असेल चांगलं आणि जर त्याला तुम्ही फोर्सफुली म्हणत असेल की तू डॉक्टरच हो किंवा तू इंजिनियरच हो, हे जर त्याला फोर्सफुली थोपवत असेल तर तो चांगला कदाचित इंजिनियर बनणार पण नाही. इंजिनियर बनेल तो पण चांगला इंजिनियर बनणार नाही. तर हेच होईल, कदाचित तो गाणे म्हणणार, त्याचे आवाज चांगला आहे, त्याला सुराची चांगली पकड आहे, त्याला लहानपणापासून तो ऐकत आलेला आहे किंवा शाळेमध्ये काही म्हणत आला आहे, तर त्याचा कल जर तिथं त्याला हे क्लिअर झाला असेल की मला हे आवडते आणि हेच मला करायचं आहे, तर त्याला तिथं प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच त्या फील्डमध्ये तो टॉपला जाईल. मी फील्ड बद्दल माझे हे सांगेन की मुलांनी तुम्ही स्पर्धा परीक्षाच करा असं नाही. आणि मी इव्हन माझं सुद्धा सांगेन की ज्यावेळी मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला, का माझा कल क्लिअर होता मला, की माझा मला फील्ड मला माहित होतं की मला काय करायचं आहे आणि मी ते करणार हे मला माहित होतं 100%. मला विश्वास होता की मी 100% क्लिअर करणार, हे अनिश्चिततेचं फील्ड आहे. त्यामुळे मी माझ्यासमोर एक ऑप्शन होता की मला प्लॅन बी सुद्धा केला पाहिजे. प्लॅन बी खूप महत्वाचा आहे ह्या फील्डमध्ये, तर तो विचार सुद्धा माझ्यात आला होता की प्लॅन बी काय ठेवायचं. मग आपण मग प्लॅन बी मध्ये माझा होता की आता मी इचलकरंजीमधून येतोय, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, तर मला टेक्सटाईलमध्येच काहीतरी करायचं होतं. हेच सुद्धा नियोजन होतं माझ्याकडं की आपण नाही जर नाही अजून थोडं आपल्याकडे शक्य थोडं करू नाही, तर नाही जर यात यशस्वी झालो तर आपण उद्योजकच बनायचं टेक्सटाईलमध्ये. मग त्याचा सुद्धा प्लॅन बी माझ्याकडे होता. म्हणून मला सांगायचं एकच आहे मुलांना की काही तुम्ही स्पर्धा परीक्षेत जर येत असाल तर प्लॅन बी असावा, कारण हे फील्डच इतकं अनिश्चिततेच आहे की जर तुमच्याकडे दुसरा एखादा प्लॅन बी नसेल तर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये तुमच्याकडे एक सिक्युरिटी येत नाही, पर्याय आहे. त्यामुळे मी करू शकतो, एखादा अटेम्प्ट फेल जरी झाला तरी ते चिल मध्ये जे अभ्यास करणं जे म्हणतात ना ती फेज येणं खूप गरजेचं आहे. निवांतपणे अभ्यास करण्याची जी फेज आहे तरच आपण प्रोडक्टिव्ह काहीतरी मिळवू शकतो. त्यात जर आपण फुल कॉम्पिटिशन आहे मला आता नाहीच यावेळी नाहीच झालं तर ती फेज डिप्रेस करून घेऊन जाणारी फेज आहे, ती मुलाला कदाचित डिप्रेशन मध्ये सुद्धा घेऊन जाईल. त्यामुळे थोडस आपणच आपल्या अभ्यासाच्या प्रवासाला ह्या वेगवेगळ्या वाटा करून दिल्या पाहिजे, तरच आपला प्रवास हा चांगला होतो.
1: सर, सध्या तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहात, या पदाचं स्वरूप काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे?
0: ज्या पदावर मी सध्या आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, तर त्या डिपार्टमेंटचं नाव आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता.

0: तर या विभागाचे चार विंग आहेत मेजर. त्यामध्ये पहिलं विंग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय, आणि एक आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, तिसरा आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, आणि एक आहे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय जो आयटीआयची विंग आहे. अशा पॅरल चार विंग आहेत आणि मी त्यामध्ये आयुक्तालयाचा भाग आहे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय. हे डिपार्टमेंटचा उगम आमचा जो आहे तो सेवायोजन कार्यालय, म्हणजे जे आधीचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, जे ज्यामध्ये वर्ल्ड वॉर दोन नंतर जे केंद्राचा सीएनव्ही ऍक्ट आला, कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ व्हॅकन्सीज, की ज्या जे आर्मीमधून जे रिटायर झालेले आहेत सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये, त्यांना डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कुठं भरतीची संधी आहेत का, त्यासाठी ऍक्च्युली डिपार्टमेंटचे ओरिएंटेशन झालं होतं. आणि त्यासाठी त्यानंतर या डिपार्टमेंटचा 1959 कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ व्हॅकन्सी ऍक्ट आला, की ज्याच्यामध्ये रिक्त जागा ज्या आहेत सरकारी कार्यालयातल्या असतील, खासगी यंत्रणेतल्या असतील, तर त्या नोटिफाय शासनाला करणं असा कायदा होता. आणि त्या कायद्यानंतर मग डिपार्टमेंटचं खरं ओरिएंटेशन चालू झालं आणि 2015 आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग.
1: मग या विभागातर्फे युवा वर्गासाठी काही महत्त्वाचं?
0: आता मी थोडं कामाकडे येतो. आता डिपार्टमेंटकडून काय काय कामं चालतात, तर पहिले महत्वाचं म्हणजे चालतं ते कौशल्य विकासाचं. कौशल्य विकासाच्या वेगवेगळ्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत, राज्य पुरस्कृत योजना आहेत, जिल्हा नियोजनच्या DPDC ज्याला आपण म्हणतो, जिल्हा नियोजन समिती यांच्या ज्या कौशल्य कार्यक्रम आहेत त्यांच्या योजना, त्या राबवल्या जातात, त्याचं इम्प्लिमेंटेशन जिल्हा लेवलला ऑफिसमार्फत केलं जातं. त्यानंतर आहे रोजगार मेळावा, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, ही एक डिपार्टमेंटची फ्लॅगशिप स्कीम आहे की ज्याच्यामध्ये रोजगार मेळावा कंडक्ट केले जातात डिपार्टमेंटकडून. उद्योग आस्थापना आणि विद्यार्थी यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं काम हे शासन हे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करतं, त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं. कारण जे डिपार्टमेंटचं आमचं जे महास्वयं पोर्टल आहे त्याच्यावर रिक्त पदांची जे नोटिफाय केले जातात, रिक्त पद आहेत, किती त्यांचे कर्मचारी काम करत आहेत, आणि विद्यार्थ्यांची सुद्धा नोंदणी असते बेरोजगार विद्यार्थ्यांची, की त्यांना कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज तिथं आहेत अवेलेबल, तर त्या तिथं पोर्टल थ्रू सुद्धा ते अप्लाय करू शकतात. आणि त्याच्याच ऑनलाईनचं माध्यम हे झालं, तर ऑफलाईन माध्यम म्हणून आम्ही रोजगार मेळावा घेतो. तिसरं एक महत्वाचं आहे की सेवा सोसायटी म्हणून जो एक आहे, की सेवा सोसायटी म्हणजे बेरोजगार युवकांच्या ज्या सेवा सोसायटी आहेत, सहकारी सोसायटी, तर यांना काम वाटप सुद्धा केलं जातं. म्हणजे जे शासनाच्या विविध विभागांची कामं असतात, म्हणजे PWDचं काही काम आहे, डेटा एंट्री ऑपरेटर काही पाहिजे आहेत, किंवा काही चालक पाहिजे आहेत, किंवा काही मल्टी स्किल टेक्निशियन पाहिजे आहेत, तर याचं काम वाटप आम्ही सेवा सोसायट्यांना करतो. त्यांना दरपत्रकं घेऊन त्यांचे हे एक काम आहे. त्यानंतर ER1 एम्प्लॉयमेंट रिटर्न्स भरून घेणे, सरकारी ऑफिसेस असतील 25 वरचे जे आस्थापन आहेत त्यांचे ER रिटर्न्स, म्हणजे एम्प्लॉयमेंट रिटर्न्स म्हणजे काय, तर सरकारला माहिती देणं रोजगाराची सद्यस्थिती, म्हणजे एखाद्या आस्थापनामध्ये किती काम करणारी कर्मचारी संख्या किती आहे, रिक्त पदे त्यांची किती आहेत, सध्या किती काम करतायत, पुरुष किती आहेत, महिला किती आहेत, तर ह्याचं क्वार्टरली रिटर्न भरून घेणे आणि त्याची माहिती शासनाला देणे. आणि एक आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, एक आहे की जे स्वायत्त महामंडळ आहे, की जे ऍक्च्युली ते महामंडळ म्हणजे मराठा कुणबी समाजासाठी कर्जाची सुविधा देण्यासाठी गट कर्ज व्याज योजना परतावा योजना आहे, वैयक्तिक व्याज कर्ज परतावा योजना आहे. त्यानंतर आहे आमची सगळ्यात महत्वाची म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जी आता सध्या आपण ज्याला लाडका भाऊ आता जे म्हटलं जाते, स्टायपंडरी स्कीम जी आहे इंटर्नशिप, की ज्याच्यामध्ये शासन तुम्हाला एखाद्या आस्थापनेमध्ये, उद्योग आस्थापनेमध्ये असेल किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये, यावेळी तुम्ही इंटर्नशिप करणार तुम्ही तिथे, आणि त्याचं जे विद्यावेतन आहे तर ते कम्प्लिटली शासन देतं. ज्याच्यामध्ये जर पदवी तुम्ही असाल तर त्यामध्ये 10,000 दिलं जातं, डिप्लोमा होल्डर असाल तर तुम्हाला 8,000 भेटलं जातं, आणि 12वी IIT असेल तर 6,000, अशा प्रकारे विद्यावेतन दिलं जातं. याच्या पाठीमागे उद्देश हाच आहे की मुलांनी जास्तीत जास्त उद्योग आस्थापन आहे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं, ऍक्च्युली काय वर्क कल्चर आहे, स्किल त्यांचं इम्प्रूव्ह व्हावं, आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभवाच्या माध्यमातून त्यांची रोजगार क्षमता वाढावी, हा एक स्कीमचा चांगला मोटो आहे. आणि चांगल्या प्रकारे ती स्कीम आता रन झालेली आहे, एवढ्या मेजर स्कीम्स आहेत आमच्याकडे. स्किलमध्ये पण भरपूर काम चालतं, त्यामध्ये सुद्धा आपले प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान ह्याच्यामध्ये अंतर्गत विविध स्कीम्स आहेत.
1: तर मग फ्रेंड्स, सूरज तेबाजे सरांकडून आपल्याला भरपूर शिकण्यासारखं आहे. स्पर्धेमधली कामगिरी चमकदार कशी असावी याविषयी माहिती आपण घेतलीच आहे. आणखी त्यांनी कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांचा प्रवास कसा असणार आहे याविषयी आपण माहिती घेणारच आहोत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. आजच्या युववाणी या कार्यक्रमाच्या या भागात मी तेजा दुर्वे आपला निरोप घेते. नमस्कार. निर्मिती आकाशवाणी सांगली.
2: युववाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकला.
3: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं आकर्षिता सिंह. शुभेंदु अधिकारी पश्चिम बंगाल के नए मुख्यमंत्री बन गए हैं. राज्य में पहली बार भारतीय जनता पार्टी की सरकार बनी है. भाजपा ने विधानसभा चुनाव में ऐतिहासिक जीत दर्ज करते हुए तृणमूल कांग्रेस

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रायगड जिल्ह्यातल्या दोन नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका.

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या 4 पंचायतींची निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इडगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झालाय. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभ

0: पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजारमूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर की बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणंही उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी मंगलदेशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदात्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्या विरोधात 147 विरुद्ध 144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाढलेला उकाडा कमी झाला असला तरी आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात घरावरचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वरला होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली आहेत. गडचिरोलीतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 वाजता सामना होणार आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग 1 मधील दुरुस्ती तसंच भाग 2 भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती क्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या 1 ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.

0: खुशहाल।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले। बँका आणि एलआयसीला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे। रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत। लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कार्व्हरची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता?
1: मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं, कार्व लिहिलं, तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय याची मला काहीही कल्पना नाही. मी ते सांगत होते मुलांना. मुलांना गोष्ट रूपात तो कार्व चरित्र सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे असं झालं की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली, ती चरित्र कथन जसं पुढे जाऊ लागलं, तसा माझा धाकटा मुलगा लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा, कारण आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचं जास्त रंगत. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असं पण कसं गोष्ट पुरी होणार, त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया. तर असं ते होत होत एक

0: वही म्हणली तेव्हा ती मी एका तिच्या बीएडच्या प्रोफेसरने त्यांनी बघितली शिक्षकाने आणि ते म्हणाले किती छान आहे मुलांना सांगायला पण तुम्ही हे थोडक्यात लिहिलंय तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं तर हो म्हणाले तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही आपण मुलांसाठी वाचू म्हणून मी ते पुन्हा लिहिलं मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्ग चक्र वगैरे ज्या काही शब्द आहेत किंवा एकच एक पिकलं नुकसान त्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल तर असं होता होता ते मी लिहित गेले म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते तशाच्या स्वरूपात येते का ते निबंधासारखं होतंय कोरडं होतंय याचं एक मला हे असाय म्हणून मी ते परत परत वाचायचे काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय की ते पुन्हा लिहून काढायचे असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते नुसतं लिहित होते आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं तेव्हा जे आमच्या त्या बीएडचे शिक्षकांनी ते म्हणाले हे सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं हरफो काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते तर आपण ते नीट लिहून घेऊया आपण आपण छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत म्हणून मग ते एका बीएडच्या विद्यार्थ्याने चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून दिलं आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल तर इतकं जे माझं सगळं बाळभूत पण होतं की जरी मी लायब्ररी नव्हते पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ 9 वर्ष जवळ तरी सुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय ते कसं लिहितात ते छापतात कसं याच्याबाबत मी अनभिज्ञ होते आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की ते पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं ते लिहिलं जात होतं माझ्याकडून मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती पण त्याच्यासाठी जे मी कळत न कळत इतर पुस्तकांचे आधार घेऊन ते जे मी वाढवत गेले लिहित गेले त्याचं कुठेतरी ते जे होतं म्हणजे तळमळ म्हणा किंवा माझी त्यामागची इच्छा ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली ते दूरवर पोहोचलं आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला इतरांना सांगावा आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो असं काही त्या पुस्तकातून विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्या वेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारलँड झाले होते अशा ह्याच्यात हे पुस्तक आल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावा असा वाटला तसं जो ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय आपलं कसं होणार अशा त्याच्यात एक थोडंसं नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता तो या पुस्तकाने कमी केला कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे वर्गात त्याचं लाऊड रिडिंग करायचे सामूहिक वाचन व्हायचं याच्यातून यस आपण काहीतरी करू शकतो आपल्या हातून काही करू शकतो असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागलं हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असा तेव्हा असं जाणवतं की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं
1: वीणाताई तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना
0: कारवरची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेळे दोघही नवरा बायको ते हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक्स विकायच्या रस्त्यावर बसायचे आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉल वरती आम्हाला मिस्टरांना कारवरचे George W. Carver चरित्र छोटस मिळालं तर ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हे मुलांना सांगितलं पाहिजे ती एक कॉपी वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की हे काय सांगितलं पाहिजे तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवतो मुलांना स्वतः काय करायचंय त्यांना निर्णय घेता येतात का त्या दृष्टीने ते तयार याचा विचार आम्ही न करता म्हणून त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो त्यांना निर्णय घ्यायला देत नाही त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं आणि त्यामुळे ती जी भेट होती मला

0: ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात, पण प्रत्येक वेळेला आपण ते सार्वजनिक करत नाही. तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली, तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावं असं आम्हाला वाटतं, ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं. की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंद्रवाद हा शब्द त्यास नव्हता, पण तो अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा, ग्रांथिक शब्द इव्हन कष्ट करायला कमी न पडलं. आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे ते जोखायला शिकणं, अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाटत असताना असे संदर्भ लागत गेले. आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत, अडचणींशी सामना करतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही. हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही, तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल, असं वागत असेल, तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा. म्हणजे कष्टाला पर्याय नाही, दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही. तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हातात घेतलं तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याइतकी ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतायत म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतायत म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एका ह्याच्याशी, एक तुम्ही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते, त्यांचं आयुष्य मला माहीत होतं, ते मला ह्याच्यात दिसलं त्याच्यामुळे ही जवळीक वाटली ग्रामीण भागातलं माझं पार्श्वभूमी असताना. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा, ज्याला आम्ही म्हणतो की एक प्रकारे माज आहे, चुकीचा पण वापरू पण तोच शब्द, की जो एक माणसं जे डोक्यात जाते श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो, तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातला एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो ते मला सांगायचं. तर कारवटची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं आवश्यक आहे, तर ही भेट ही अशी होती.
1: वीणाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर हे असं काय, तुम्ही कशी ही माणसं निवडता?
0: माझं व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत. आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले, तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कार्वर ही व्यक्ती नाहीये, तो एक विचार आहे. कारवर हे जगणं आहे, कारवर ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे तिला स्थल कालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडले, ज्या व्यक्ती निवडल्या आहेत त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातले असतील. सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते, विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते, आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते. तर आयडास कडर जरी परदेशी होतील तिने अख्खा आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं. तर त्यांच्यातलं असणं जे आहे, जी त्यांची वृत्ती आहे, ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लीज माइंडनर परदेशी जर्मनीतली असली तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असतानाही ती स्वतःच स्खलन होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते, स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसं जगत असताना ती सांगते की माझं विज्ञान हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला मारण्यासाठी नाही. तर ही देशातले कुठले आहे ह्याला महत्व नाही राहत. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही. हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीत असतो, म्हणून मला तिचा अभिमान. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो, ते स्वतःच्या प्रयोगातून स्वतःच्या विचार

0: करा तुमचे त्याच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरून दाखवत असतात प्रयोगाने. मग ते काय ते कुठेही ते लागू पडेल सगळे, मग त्याच्यात तुम्हाला स्थलकालानुसार तिथला फरक करावा लागेल. पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल, तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधन ही सर्वांसाठी असतात, त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटेकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असतील किंवा विदेशी असतील, त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडास कटोसी लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लीज सुटणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज माइटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेलेले म्हणून इतरांची लीज असं नाही. तर मला त्यांच्यातलं वेगळे पण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीचा एका समस्येचं उकल झालेला असतो किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही असं मला वाटतं.
1: श्रोते हो, डॉक्टर कारवर यांच्या बरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय. त्याची झलक आपण आता पाहिलीच, त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सायंकाळचे 7:30 झाली आहेत.

प्रसारित करत आहोत भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

0: नमस्कार मंडळी. मंडळी, आज आहे शनिवार, भारतीय सौर, 19 वैशाख, शके 1948, दिनांक 9 मे 2026.
1: किसानवाणी हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आणि शेतकरी बंधू भगिनींचं मी आनंद गोडबोले करीत आहे मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत मत्स्य शेती याविषयी डॉक्टर जयश्री महादेव स्वामी यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत. पण त्यापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात करूयात या छानशा गीताने.
2: आकाशवाणीचा मंजुळ ध्वनीचा, आकाशवाणीचा मंजुळ ध्वनीचा.

0: शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकवित आहोत मत्स्य शेती याविषयी डॉक्टर जयश्री महादेव स्वामी यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आपल्या शेती उत्पादनासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करतोय आणि आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला काही यामध्ये जोड व्यवसाय देखील असतं, महत्वाचं असतं. यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करतो आणि अनेक शेतकरी वेगवेगळे जोड व्यवसाय करून उन्नती त्यांनी केलेली आहे. त्याच जोड व्यवसायामध्ये जर आपण बघितलं तर मत्स्य शेती हा एक त्यामधला प्रयोग आहे आणि आपल्या भागामध्ये अनेक शेतकरी छोटी छोटी शेततळे करून किंवा या व्यवसायामध्ये उतरून चांगल्या पद्धतीचा त्या व्यवसाय करू

0: आता नेमके पद्धतीने मत्स्य तलाव आपण कसा तयार करावा किंवा मत्स्य शेती कशी करावी किंवा मत्स्य संवर्धन करत असताना ही शेती करत असताना त्याचं काय व्यवस्थापन केलं पाहिजे अशा अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. किंबहुना आपल्याला जर मत्स्य व्यवसाय जर करायचा असेल तर नेमके पद्धतीने आपण काय केलं पाहिजे असंही आपल्याला वाटतं. त्याच अनुषंगानं हा विषय घेऊन आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या सोबत या विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शक सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर जयश्री महादेव स्वामी आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: सर्वप्रथम मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतोय. खरं तर म्हणजे शेती व्यवसायाला पुढे नेत असताना जोड धंदा किंवा जोड व्यवसाय असणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि आपल्या या परिसरामध्ये बरेचसे शेतकरी आहेत की वेगवेगळे जोड व्यवसाय करतात, जसं की कुक्कुट पालन असेल, शेळी पालन असेल, तर त्यामध्येच एक महत्वाचं मत्स्य व्यवसाय म्हणजे मत्स्य शेती हा एक महत्वाचा विषय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना हा व्यवसाय करावा असा वाटतो, परंतु बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे शेततळी नसतं किंवा अशा पद्धतीचं व्यवस्थापन त्याच्याकडे नसल्यामुळे कदाचित ते मागे पडतात. परंतु हा व्यवसाय सुखकर आणि सोपा आणि चांगला व्हावा या दृष्टीनं आपण आज चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीलाच मला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळत असताना नेमके पद्धतीनं त्यांच्याकडे काय आवश्यकता असायला पाहिजे किंवा या व्यवसाय येण्यासाठी आपण त्यांना काय सांगाल?
1: सगळ्यात आधी मी तुम्हालाही सांगेल की त्यांना पाहावं लागेल की जागेची निवड. जर तुमच्याकडे जागा असेल, तीन प्रमुखाच्या गोष्टी आहेत मत्स्य शेती करण्यासाठी. एक म्हणजे जागा असणं, पाण्याची सोय असणे गरजेची आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मार्केटिंग ही खूप महत्वाची आहे, कारण मत्स्य शेती करताना एखाद्या वेळाच्या नंतर ते कॅरी करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मार्केटिंग आसपास असणं खूप हे आहे, ते महत्वाचं आहे. आणि आतापर्यंत लोकांना हे माहिती नाहीये की कशा प्रकारे करत. तर 90-95% उत्पन्न शेतीचं उत्पन्न हे जे असतं मत्स्य शेतीचं उत्पन्न हे गोड्या पाण्यातील माशाकडून भेटलेलं असतं. मग गोड्या पाण्यातले मासे हे वेगवेगळे असतात, त्याच्यामध्ये कार्प्स असतात, तिलापिया असतात, पंगॅशियस असतात, हे वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये कार्प्स मध्ये वेगवेगळे जाती म्हटलं तर जे भी उत्पन्न आपल्याला मत्स्य शेतीचं मिळतंय आता भारतामध्ये जे असतंय ते फक्त आपल्याला 70-75% हे कार्प्स जातीतून मिळालेले असतात.
0: नक्कीच. म्हणजे आता मत्स्य शेती जर आपल्याला करायची असेल तर आपल्याकडे पहिल्यांदा जागा, पाण्याचे व्यवस्थापन आणि आपण जे काही विक्री करणार आहोत त्याचं पण व्यवस्थापन सुरुवातीला असणं गरजेचं आहे. या गोष्टी आपण ध्यानात घेऊनच हा व्यवसाय आपण पुढे नेणं महत्वाचं असतं. आता आपण म्हणाल मॅडम की गोड्या पाण्यामधले जे काही मासे आहेत त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं, तर गोड्या पाण्यामधले जे प्रामुख्याने जे मासे आहेत तर ते कुठले आहेत?
1: सर, गोड्या पाण्यातील मासे आहेत कटला, रोहू, मृगल. हे तीन महत्वाचे आहेत जे भारतामध्ये ज्याचं उत्पन्न 70-75% आपल्या ह्या माशांकडून मिळते. ह्याला आपण मेजर कार्प्स असं सुद्धा म्हणतात. आणि जे 25-30% जे उत्पन्न मिळते ते मायनर कार्प मधून मिळाले असते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दुसऱ्या जातीचे हे असतात, पण आपल्याला हे जे मेजर कार्प्स जे असते उत्पन्न ज्यातलं कटला, रोहू, मृगल हे खूप महत्वाचे आहेत.
0: अच्छा. बरं, आता मत्स्य शेती जे करताना तुम्ही जमीन, पाणी याचं सांगितलं, त्याचे काही वेगवेगळे काही प्रकार वगैरे असतात का?
1: जमिनीचे म्हणा, वेगवेगळे प्रकार म्हणायला गेलं तर का, आपण जेव्हा जमीन पाहता आपल्याकडची जमीन ही काळ्या मातीची जमीन असते. जेव्हा जमीन निवडत पाहत असताना जमिनीचा महत्वाचा मत्स्य उत्पादन महत्वाचा घटक काय असतो की जमिनीची सामू असणं महत्वाचं आहे, किंवा जमीन जेव्हा पाणी धारण्याची वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी असणं, हे दोन गोष्टी त्याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत, जे की आपल्या सुविधा करता आपल्या काळ्या जमिनीमध्ये त्याचे समावेश खूप जास्त असतो.
0: आता आपल्याकडे शासनाच्या वतीने किंवा बरेचसे शेतकरी स्वतः म्हणजे शेततळी घेतात, त्याच्यामध्ये म्हणजे प्लास्टिक आच्छादन असतं आणि त्याच्यामध्ये पाणी असतं, अशा पाण्यांमध्ये आपल्याला हे करता येऊ शकतं?
1: हो, करता येतं. त्याला प्लास्टिक प्लॅनर सुद्धा म्हणतात की ह्याच्यामध्ये पण करू शकतं. कसं असते, जर समजा खडकर जमीन असेल तुमची किंवा जिथं दगडे जास्त असतात त्या ठिकाणी मत्स्य शेती खूप करण्याची इच्छा असते पण करू नाही शकत, त्यामुळे असं हे प्लास्टिक हे करू लावून सुद्धा आपण मत्स्य शेती करू शकतो.
0: आता आपण जे काही पाणी त्याचं वापरणार आहोत तर त्या कुठल्या पाण्यामध्ये या ज्या मत्स्य ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याचं संवर्धन होऊ शकतं?
1: सर, आपल्याकडे म्हटलं तर गोड्या पाण्यातले गोड्या पाणी म्हणते ज्याचं क्षारता जे कमी असते,
0: क्षार
1: 0-5% पर्यंत आपण असं म्हणतात, त्याला म्हणतात गोड्या पाण्यात. हे जर क्षारता तेवढी असेल तर त्याच्यामध्ये आपण हे मत्स्य शेती करू शकतो त्या पाण्यात.
0: अच्छा. म्हणजे आता सर्वात महत्वाचं की बऱ्याच शेतकऱ्यांकडे म्हणजे बोरचं पाणी वगैरे असतं, तर ते पाण्यामध्ये जर क्षार जास्त असतील तर याच्यामध्ये हे माशा टिकू शकणार नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे हे व्यवसाय करत असताना आपण जे पाणी आहे याचं पण म्हणजे पाहणं अत्यंत गरजेचं असतं. स्वामी मॅडम, एक सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा शेतकरी कुठली लागवड करत असताना एक हंगाम असतो तर नेमके पद्धतीनं आता मत्स्य शेती जर करायची असेल तर ती म्हणजे कधी केली पाहिजे आणि त्याचा हंगाम कधी असतो आणि हंगामापूर्वी त्यांचे कुठले टप्पे आहेत किंवा त्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे पूर्वतयारी?
1: सर, हंगामापूर्वाचे

0: महत्वाची तयारी म्हटलं तर प्रथम तलाव हा निचरा करून कोरडे करावेत. दुसरं महत्वाचं, तलाव नांगरणी करावी. तलाव नांगरणी झाल्यानंतर चुना मारावे. परत आणखी तलावात पाणी भरणे आणि खत व्यवस्थापन हे पाच महत्वाचे मुद्दे आहेत. तलाव निचरा का करावलं तर ह्याच्यामध्ये रोगकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि भक्ष किंवा तण मासे सुद्धा मरतात. तलावातील मातीमध्ये जोपर्यंत तडे जात नाही तोपर्यंत तलाव 15 ते 20 दिवस कोरडे ठेवावे. ट्रॅक्टरचा वापर करून हे नांगरणी केल्यामुळे काय होते म्हटलं तर माती मिसळली जाते, त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचे निर्मूलन होण्यास मदत होते. चुना मारणे हे कशासाठी म्हटलं तर मत्स्य तलावाची उत्पादकता मातीच्या गुणावर अवलंबून असते, जसे की पोत, पाणी धारणा, सामो, सेंद्रिय कार्ब अवेलेबिलिटी असते किंवा नायट्रोजन, आणि ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. मत्स्य तलावामध्ये वापरण्यात येणारे चुना हे असतो अग्रिकल्चर चुना म्हणू शकता किंवा अग्रिकल्चर लाईम म्हणतात, त्याला कॅल्शियम कार्बोनेट असतं. क्विक लाईम हे खूप महत्वाचं असतो, तो जर आपण वापरला जातो पर हेक्टरमध्ये त्याचे वापर केला जातो तो 200 ते 250 पार्ट्स पर मिलियन PPM पर हेक्टर वापरला जातो. हे 5% महत्वाचे आहेत.
1: म्हणजे हंगामापूर्वीचे जे महत्वाचे टप्पे आहेत ते आपण म्हणजे एप्रिल मे पर्यंत आपण हे पूर्ण करून घेणं आवश्यक आहे. आणि जेव्हा जून मध्ये पाऊस पडेल, जून जुलैच्या दरम्यान जेव्हा मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असते अशा वेळेला आपण मत्स्य बीज वगैरे आणू शकतो. परंतु आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्याला हे सुरू करायचं आहे व्यवसाय, तर यासाठी त्यांना म्हणजे मासे कुठे उपलब्ध होऊ शकतात किंवा कशा पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे?
0: तेच म्हणते ना, मी मत्स्य शेती करत असताना प्रामुख्याच्या ज्या 3 गोष्टी असतात, मार्केटिंग बघणं किंवा आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे की आपल्याला हे मत्स्य बीज किंवा मत्स्य जिरे हे असतात ते कुठून मिळतात. मग ते वेगवेगळे शासन केंद्र असतात किंवा प्रायव्हेट केंद्र असतात, त्याच्याकडून आपल्याला मासे जसं मिळू शकतात. जसं आता महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये आहे किंवा उदगीर कॉलेजमधून आपण कॉन्टॅक्ट करून त्यांना सुद्धा हे झालं ना की आपल्याला मिळू शकते की आपण मत्स्य बीज किंवा हे बोटुकली वगैरे कुठून घेऊ शकतो.
1: नक्की, म्हणजे त्यांचा देखील म्हणजे ज्या व्यवसायामध्ये त्यांना उतरायचं आहे त्यांना हे बीज कुठे मिळतं याचा देखील अभ्यास असणं तेवढंच महत्वाचं असतं. आता बऱ्याच वेळेला आपण पाहतोय की जे मत्स्य आपण आणलेले आहेत, बीज आणलेलं आहे, तर अशा वेळेला ते पाण्याचं प्रमाण आपण व्यवस्थित बघितलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये समजा त्यांचा काही आजार येतात का किंवा बऱ्याच वेळेला ते बीज वाढत नाहीत अशा गोष्टी होऊ शकतात, तर अशा वेळेला काय करायला पाहिजे?
0: हो सर, जेव्हा आपण मत्स्य घेऊन येतात, जेव्हा आपण माशा ज्या ठिकाण्याहून घेऊन येतात आणि जेव्हा त्याला कल्चर करायला चालू करतात, त्याच्यात खूप गोष्टी प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे. मी पण आता खूप ठिकाणी पाहिलेलं आहे की लोक एकदाच ॲट अ टाइम 2-3 नमुन्याचे माशाचे प्रकार सांगतात आणि 1 हेक्टर मध्ये किंवा 1/2 हेक्टर मध्ये तेवढ्या 2-3 नमुने प्रामुख्याने जातीच्या मासे स्टॉक करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे काय होतंय माहिती आहे का, जसजसे त्यांची वाढ होत जाते तसतसे त्यांना स्पेस कमी मिळतो ग्रो करण्यासाठी किंवा हलचल करण्यासाठी, त्यावेळेस रोग होण्याची शक्यता असते. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी पॉन्डची साईज त्यांना 1-2-3 महिन्यानंतर जे मासे वाढलेले आहेत त्यांना वेगळं करून दुसऱ्या मोठ्या पॉन्ड मध्ये ठेवणं हे गरजेचं आहे सर. आणि मी सांगेन की प्रामुख्याने 2 किंवा 3 मासे एकत्र स्टॉक करण्यापेक्षा 1-1 जातीचे माती हे करणं खूप गरजेचं आहे जातीचं.
1: नक्कीच, म्हणजे ही काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की तलावातील जे प्राथमिक उत्पादकता जी वाढवायची जर असेल त्याच्यासाठी काही खतं वगैरे असतात का किंवा ते वाढवण्यासाठी काय करावं लागेल?
0: हा, त्याचे वाढवण्यासाठी खतं म्हटलं तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आपण म्हणतात, ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणतात, जे आपल्याला आपल्या शेण असतो तेच प्रामुख्याने खत वापरलं जातं. जेव्हा आपण फिश स्टॉक करण्यापेक्षा जेव्हा कल्चर करण्यापेक्षा जर 5 ते 10 टन जर शेण खते घेऊन ते जर हे केलं शिंपडलेलं असेल पॉन्डमध्ये 15 दिवस पहिलं जर स्टॉक करण्याच्या आधी, फिश स्टॉक करण्याच्या आधी, हे एक प्रामुख्याचं ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून केलं जातं. इनऑर्गॅनिक फर्टिलायझर जे असेंद्रिय खते ज्याला म्हणतात आपण ते असतात सिंगल फॉस्फेअर, युरिया, हे पण वापरू शकतात. कधी कधी ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून सुद्धा आपण वापरू शकतो.
1: स्वामी म्हणून आपण खूप चांगली माहिती या ठिकाणी सांगत आहात. आता सर्वात महत्वाची अशी गोष्ट आहे की जेव्हा आपल्याकडे शेततळीमध्ये किंवा मत्स्य व्यवसाय करत असताना तलाव महत्वाचा आहे, ज्या वेळेला म्हणजे आपण करत आहोत तर त्याची म्हणजे लांबी, रुंदी, खोली हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असतं तलावाची किंवा त्या शेततळीची, तर त्याचं काय प्रमाण असू शकतं?
0: सर, एक क्षेत्रफळ त्याचं असायला हवं 1 ते 1 हेक्टर पर्यंत आणि लांबी 100 mm लांबी असायला हवी, 40 रुंदी असे 40, आणि खोली जर म्हटलं तर तुम्हाला 1-2 ते 3 मीटर पाण्याची खोली असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी.
1: आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त माशा टिकल्या पाहिजे यासाठी प्राणवायूचं प्रमाण वगैरे कसं आपण चेक केलं पाहिजे किंवा ते कसं असलं पाहिजे असं वाटतं?
0: प्राणवायूचं प्रमाण हे खूप महत्वाचं आहे. विना प्राणवायूचं तर आपण मासे किंवा कोणीही पण सर्वाईव्ह होणं खूप डिफिकल्ट आहे. त्याला मध्ये 5 ग्राम किंवा पर मीटर किंवा असं जे म्हणतंय त्याला असणं खूप गरजेचं आहे.

0: सर.
1: अच्छा
0: आणि आपण जर समजा नैसर्गिकरित्या जर आपण तलावात गेलेलं तर आपल्याला नैसर्गिकरित्या प्राणवायू मिळू शकतो. जर समजा आपण पिंजरा किंवा पेन कल्चर हे ज्या पद्धतीमध्ये जर करायला गेलं तर आपल्याला एरेशन प्रोव्हाइड करावं लागतंय. जे आपण इंडोर सिस्टीममध्ये जर मत्स्यशेती करायला गेली तर आपल्याला एरेशन फिल्टर्स युज करून एरेशन करणं खूप गरजेचं आहे.
1: आता आपण याच्यामध्ये पिंजरा ही पद्धत सांगत आहात, त्या पिंजरा पद्धत नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीची असते?
0: ही पिंजरा पद्धत ही म्हणजे काय असते की इंडोर सिस्टीममध्ये बंदिस्त पद्धत असते. त्याच्यामध्ये काय सगळ्यात महत्वाचं काय असतं, त्याच्यात पाण्याची जास्त गरज असते आणि दुसरं ऑक्सिजन महत्वाचा असतो त्याच्यामध्ये. जर तुम्ही जर बाहेर तलावात केलेत असेल तर तुम्हाला ऑक्सिजन बाहेरून घेण्याची गरज नसते, पण पिंजरा पद्धत ऑक्सिजन घेण्याची गरज असते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला क्षेत्रफळ कमी असतो आणि खर्च जास्त असतो. आणि महत्वाचं म्हणजे की तुम्हाला कृत्रिमरित्या खाद्य देणं खूप गरजेचं आहे पिंजरा पद्धतीमध्ये. जर तुम्हाला नैसर्गिकरित्या जर नसेल तर पिंजरा पद्धतीमध्ये.
1: आता पिंजरा पद्धतीनुसार जे सांगितलं तसे अजून दुसऱ्या काही पद्धती आहेत का?
0: हा सर, नवीन पद्धती आता निघालेल्या आहेत ज्याला की अक्वापोनिक्स म्हणतात. रिसर्क्युलेटरी सिस्टीम्स आहेत किंवा बायोफ्लॉक सिस्टीम्स आहेत, हे नवीन नवीन पद्धती आता निघालेल्या आहेत, त्याला मॉडर्न टेक्निक्स असे म्हणतात.
1: यामध्ये कशा पद्धत असते, म्हणजे बायोफ्लॉक पद्धत काय आहे?
0: बायोफ्लॉक पद्धत म्हणजे काय, समजा मासे खाल्ल्यानंतर त्यांचं जे वेस्ट निघालेलं असतं त्याचं रिसायकल करून आणि त्याचं पौष्टिक आहार तयार करणे, त्याला बायोफ्लॉक टेक्निक असे म्हणतात. त्याच्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजनचं रेशो मेंटेन ठेवणं हे खूप महत्वाचं असतंय सर. हे जे टेक्निक असते बायोफ्लॉकमध्ये. आणि जर आपण बोलाल तर अक्वापोनिक्स टेक्निक कशी असते माहितीये का? समजा एखादा टाकी आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक करायचं आहे फिशेस. अक्वापोनिक्स टेक्निक्स ही दोन टेक्निक्स मधून एक टेक्निक आलेली आहे, त्याला म्हणतात अक्वाकल्चर आणि प्लस हायड्रोपोनिक. अक्वाकल्चर काय असते की ज्याच्यामध्ये फिश स्टॉक केलं जातंय, आणि हायड्रोपोनिक्स म्हणजे काय असते की ज्याच्यामध्ये फक्त प्लांट केलेलं असते विदाऊट माती. ह्या दोन्ही टेक्निक्स तर मिळून अक्वापोनिक्स केलेलं असते. समजा एखादी टाकीमध्ये तुम्ही पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यात जर मासे तुम्ही स्टॉक केलेला आहे, त्याच्यावरच्या साईडला तुम्ही ट्रे बसवून होल्स पाडून ट्रे बसवू शकता. माती नसताना तुम्ही त्या ट्रेमध्ये भाज्याची लागवड किंवा फळांची लागवड करू शकता, त्याला अक्वापोनिक्स म्हणतात. ह्याच्यामध्ये काय होते माहितीये का, जे मासे अन्न खाल्लेलं असतं त्यांचं वेस्ट निघतंय, ते वेस्ट काय करतात, त्या वेस्ट पाईप थ्रो जाऊन प्लांट्सला जाते. प्लांट्स काय करतात, ते वेस्ट त्याचं कन्वर्ट जे अमोनिया असते वेस्ट मध्ये त्याचं कन्वर्ट होते नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये. ते नायट्रेट काय असते प्लांट्सला, नायट्रोजिनस म्हणून एक फर्टिलायझर तयार होते जे की प्लांट्स ते घेतात त्यांच्या ग्रोथसाठी. आणि ते प्लांट्स काय करतात, मग ते फिल्टर करतात वॉटर, म्हणजे इथं देणघेण होण्याची शक्यता असते. प्लांट्स काय करतात, जे माशांचं वेस्ट पासून नायट्रोजन्स घेतात स्वतःच्या वाढीसाठी आणि परत ते पाणी फिल्टर करून परत तेच पाणी त्या माशांच्या ग्रोथसाठी देते.
1: या नवीन नवीन पद्धती आहेत, ह्या आपण समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण आता मत्स्य पालन करतोय किंवा शेती करतोय, आपण काही मत्स्य बीज वगैरे आणलेले आहेत, जेव्हा हे आता आपण कल्चरमध्ये वाढायला लागतात ते किती त्याचा कालावधी असतो, की जे विक्रीपर्यंत जाते, वजन कसं भरतं, हे कसं शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे?
0: हा सर, मत्स्य तीन प्रकारे असतात सर. तीन नर्सरी पॉन्ड म्हणतात, रिअरिंग पॉन्ड आणि ग्रो आउट पॉन्ड. नर्सरी पॉन्ड मध्ये कसं असते माहितीये का, 3 ते 4 दिवसाचा स्पॉन म्हणतात त्याला, छोटंसं स्पॉन असते 3 ते 4 दिवसाचं, नुकतंच आलेलं आणि हॅच आउट झालेलं ते आणायचं. 3 ते 4 जो नर्सरी पॉन्डमध्ये ते स्टॉक केल्यानंतर ते आपण 15 ते 20 दिवस ठेवायचं. मग जेव्हा ते 4 ते 6 mm चं, जेव्हा 3 ते 4 दिवसाचं मत्स्य स्पॉन असतंय, ते 15 ते 20 दिवसानंतर 25 mm होतंय, मग त्याला तिथून काढून दुसऱ्या स्टेपमध्ये जायचं, त्याला म्हणतात रिअरिंग पॉन्ड. रिअरिंग पॉन्डमध्ये काय ते तिथं आपण 2 ते 3 महिने ठेवू शकता. त्याची कालावधी असते 2 ते 3 महिने आणि त्याचं शक्यता तिथं ग्रोथ होण्याची शक्यता असते 25 mm ते 80 ते 100 mm पर्यंत असू शकते. आणि जेव्हा ते 100 mm होते मग तिथून त्यांना काढून फायनल ग्रो आउट स्टेजमध्ये, म्हणजे तिथून तुम्ही एक लास्ट पॉन्डमध्ये सोडायचं ज्याचे आपण तिथून 100 mm पासून तर 150 mm पर्यंत तिथून आपण 6 महिने ठेवून मग तुम्ही मार्केटिंगसाठी घेऊन जाऊ शकता.
1: म्हणजे साधारणतः 7-8 महिने
0: 7-8 महिन्यामध्ये
1: ते विक्रीला चांगल्या पद्धतीने येऊ शकतात. आता तुम्ही म्हणालात की आता बाजार पेठ उपलब्ध होणं तेवढंच महत्वाचं असतं, आणि ज्या वेळेला आपण म्हणजे मत्स्य काढलेलं आहे आधी, बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणावरून लांबपर्यंत ते नेण्याची व्यवस्था पण असते, तर असं जर काही करायचं असेल तर त्याला कशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकेल, की मार्केट जर जवळ नसेल, जर आपल्याला दुसऱ्या मार्केटमध्ये पाठवायचं आहे आणि ते आपल्या नांदेडपासून किंवा जे कोणी शेतकरी करतायत त्यांच्यापासून ते लांब आहे, अशा ठिकाणी त्याची पॅकिंग वगैरे कशा पद्धतीने केली जाऊ शकते?
0: हा सर, त्याच्यामध्ये शक्यता असं मार्केटिंग पाहावं की 2 ते 3 दिवसाच्या कालावधीचं मार्केटिंग पाहावं लागेल. जेव्हा तुम्ही बोटुकली आपण जे म्हणतात फिंगरलिंग्स म्हणतात, जेव्हा तुम्ही हार्वेस्ट कराल किंवा त्याला मार्केटमध्ये न्याल, त्याला कसं असते पॅकिंग करताना

0: थर्ड ते पॉलिथिन यूज करतात, त्याच्यामध्ये 1/3 पाणी असायला हवं आणि 2/3 ऑक्सिजन घातलं असायला हवं. ते घेतल्यानंतर ते किती दिवसापर्यंत चालू शकते, ते म्हणजे 2-3 दिवस. मग त्या कालावधीपर्यंत तुम्हाला मार्केटिंग होणं गरजेचं आहे सर. मग अशी सुविधा पाहावं की त्या सुविधा त्या दिवसापर्यंत आपण तिथं मार्केटिंग करायला हवं.
1: यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आता आपले शेतकरी बांधव ही आपली मुलाखत ऐकतायत, विषय फार महत्वाचा आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतोय की आपण जे काही लागवडीसाठी जे खर्च करतो तो खर्च किती, उत्पादन किती मिळतं तो खर्च किती, असा तो विचार करत असतात. तर या प्लॅनमध्ये किंवा ही जर शेती जर करायची असेल तर त्यांना साधारणतः सुरुवातीला किती खर्च येऊ शकेल एक अंदाजित आणि त्याचं उत्पादन कशा पद्धतीने मिळू शकतं हे जर म्हणजे शेतकऱ्यांना कळालं की मग ते या शेतीमध्ये किंवा या व्यवसायामध्ये ते उतरू शकतील.
0: सुरुवातीला आपल्याला लागवडीला म्हणलं तर आपण जर समजा मत्स्य आणायला गेलात, मासे आणायला गेलात, तेवढाच एक लागायचं आणि तलाव बांधायचा एक खर्च असू शकतो. आणि ह्याचं आपल्याला उत्पादन हे डिमांड करते की तुम्ही कोणत्या जातीचे मत्स्य शेती स्टॉक केलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला मार्केट डिमांड माहिती होऊ शकतं. ह्याच्यावर हे अवलंबून आहे.
1: नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधूंनो, आपण आता आपल्या शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून आपण मत्स्य व्यवसाय देखील करू शकतो आणि आता स्वामी मॅडम यांनी सांगितल्या पद्धतीनं हा व्यवसाय आपल्याला पुढे वाढवता येऊ शकेल आणि याचा थोडा अभ्यास करून देखील आपल्याला यामध्ये पाऊल उचलता येऊ शकेल. मला असं वाटतं की स्वामी मॅडम, आता बरेचसे शेतकरी बांधव आपली मुलाखत ऐकत आहेत, त्यांना देखील या व्यवसायात जर यायचा असेल तर आपण काय त्यांना सल्ला द्याल, काय सांगाल त्यांना?
0: सर, सगळ्यात आधी मी सांगेल की तुम्हाला जर ह्या क्षेत्रामध्ये कुतूहलाचा विषय आहे खूपच की आज प्रत्येक जणांना वाटतंय की आपली ही जी दररोज सार्वज शेती आहे ती शेती करत करत किंवा त्या शेतीला सोडून सुद्धा आपल्याला काहीतरी करणं हे गरजेचं आहे. मग हे असं नाही की एक काळ होता, एक डिकेड होतं की याच्या मत्स्य शेतीबद्दल कोणालाही माहिती नाही, पण आता प्रत्येक ठिकाणी मत्स्यशेती केंद्र आहेत किंवा कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी जाऊन त्यांनी ह्याबद्दल जर त्यांना उत्सुकता आहे, कुतूहल आहे ह्याच्याबद्दल घेण्यासाठी, त्यांनी जाऊन माहिती घेऊ शकतात, त्यांना माहिती प्रोव्हाइड होत आहे. आणि दुसरी म्हणजे काही दिवसाची ट्रेनिंग सुद्धा असते, कॉलेजेस असो किंवा केंद्र असतात ह्या ठिकाणी ट्रेनिंग असते. त्या ट्रेनिंगमध्ये ते 21 दिवसाचे असेल, 30 दिवसाचे असते, त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी शिकून त्यांनी करू शकतात पुढे, त्यामुळे त्यांना हे होऊन माहिती मिळून जाईल.
1: नक्की शेतकरी बंधूंनो, खूपच चांगला आता माहिती आपण मत्स्य शेतीच्या संदर्भाने ऐकत आहोत आणि खूपच चांगली माहिती डॉक्टर जयश्री स्वामी यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि या व्यवसायात जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याकडे मत्स्य शेतीचे मार्गदर्शन करणारे महाविद्यालय, विद्यापीठ आणि स्वयंसेवी संस्था देखील या ठिकाणी आहेत, शासनाचे व्यक्ती आहेत, याचं मार्गदर्शन घेऊन नक्कीच आपण आपल्या परिसरामध्ये मत्स्य शेती आपण करून आपला उद्योग व्यवसाय वाढवावा. आपण खूप चांगली माहिती दिलीत मॅडम या ठिकाणी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: आताच आपण मत्स्य शेती याविषयी डॉक्टर जयश्री महादेव स्वामी यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

या गीताबरोबरच किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गुडबोले यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार.

एफएम बँड 101.1 MHz वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर 8 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 11:10 वाजून 10 मिनिटापर्यंत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पश्चिम बंगालमधल्या सर्व विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत संयुक्त व्यासपीठ उभारण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलं. यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. भाजपाला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं.

0: तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. काँग्रेसचे 5, माकप, भाकप, व्हीसीके, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते. बहुमतासाठी त्यांना 118 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. विजय यांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं व्हीसीके पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलम म्हणाले. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे. आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी अरोडा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे. यापूर्वी देखील संजीव अरोडा यांच्या आस्थापनांवर ईडीने 2 वेळा छापे टाकले होते. त्यात काहीही सापडलं नव्हतं. केवळ राजकीय हेतूनं ही कारवाई झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एक समान आहेत असं सांगत अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझ के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा

हा पुरस्कार मिळणार आहे. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे. इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे. इस्रायलनं देखील दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे. संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे. यासंदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे. नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते. भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे. विनेशीनं 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटीशीत म्हटलं आहे. आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Rajnath Singh has complimented DRDO, Indian Army and industry on the successful flight test of Agni missile with MIRV capability. Mr. Singh said the achievement will add an incredible capability to the country's defense preparedness against the growing threat of perceptions. In archery, India's Sahil Jadhav won a bronze medal in the men's individual compound event at the World Cup 2026 Stage 2 in Shanghai, China today. The 25-year-old Maharashtra archer defeated Denmark veteran player-cum-coach Martin Damsbo 147-144 in the bronze medal playoff to secure India's first medal of the ongoing tournament. And with that, we end this news bulletin.
1: श्रोते हो, आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537° 6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, 103° 6 मेगाहर्ट्सवर सिंधुदुर्ग नगरी केंद्र. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमचं हे प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रसारणात 5:53 प्रातःकालीन सभेत. दरम्यान एआयआर मराठी, डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून आमचं हे प्रसारण अखंड सुरू राहणार आहे. भेटूयात तर, तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.